नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. 537.6 मीटर्स या मध्यम लहरीवर आणि 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. त्याचप्रमाणे FM 103.6 मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र. आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 25 वैशाख, शके 1948, दिनांक 15 मे 2026. पहाटेचे 5:56 आणि 44 सेकंद होत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीबरोबरच आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. या प्रसारणात AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही मनपूर्वक स्वागत. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीनं होत आहे. शहनाईवर वाजवलेला राग असावरी.

मंगलप्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया रामदास पाटील यांनी गायलेली संत तुकाराम महाराज यांची रचना.

जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं हे गीत होतं रमेश वैद्य यांचं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं, सोबत सुरेश वाडकर यांचा स्वर आहे. गीत आहे राम मोरे यांचं आणि संगीतबद्ध केलं आहे भूमानंद बोगम यांनी.

श्रोते हो या समूह स्वरातील गीतासोबतच मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. सकाळचे 6:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम जगूया आनंदी.

नमस्कार श्रोते हो, जगूया आनंदी या कार्यक्रमात मी स्मुग्धा माळी आपल्यासोबत. श्रोते हो, आजचा दिवस हा जागतिक कुटुंब दिवस म्हणून साजरा केला जातो. कुटुंब संस्था ही आपल्या संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे, आधारस्तंभ आहे, एक ठोस असा मार्ग आहे ज्याच्या आधारावरच आपण आपल्या आयुष्याची वीण घट्ट करू शकतो. कुटुंब म्हणजे प्रेम, आपुलकी, विश्वास, जबाबदारी, बांधिलकी, असं बरंच काही. अर्थात कुटुंब म्हटलं की नाती ही ओघाओघाने येतातच. ही नाती असतात जी एकमेकांमध्ये बांधली गेलेली असतात आणि त्यामुळेच कुटुंबाचा घेर वाढत जातो. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, आधी बीज ऐकले, बीज अंकुरले, रोप वाढले, एका बीजापोटी तरु कोटी कोटी जन्म घेती सुमने फळे. या अभंगाचा अर्थ जर कुटुंब संस्थेशी जोडून बघितला तर एका बीजापासून एक झाड, त्याचप्रमाणे वृक्ष तयार होतात, तसंच कुटुंब एकमेकांच्या आधाराने वाढत जातात. कुटुंब हे आपल्या संस्कृतीचं मूळ आहे, ज्यांच्याशी जोडलं राहणं ही आजच्या काळाची गरज आहे. कारण आपलं कुटुंब आपल्याला नेहमीच मायेची ऊब देतं, सुरक्षेचं कवच देतं, नात्यांची बांधिलकी देतं आणि आपलं कुटुंब आपल्याला कायम सुखी आणि आनंदी ठेवतं.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: श्रोते हो, सकाळचे 6:35 झाली आहेत। जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा। सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी यात भूविमुख उत्पादन तंत्रज्ञान याविषयी आपण माहिती जाणून घेऊ शकाल। सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा हाडांची ठिसूळता तज्ज्ञ डॉक्टर अतुल ढेपे ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे। सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर सूर्याची शक्ती शेतकऱ्यांची प्रगती आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती। सकाळी 6:40 आणि दुपारी 7 आणि दुपारी 1:40 ऐसी अक्षरे रसिके चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत सूरज का सातवा घोडा या चित्रपटाविषयी रेखा देशपांडे यांचा लेख। सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम शिवसृष्टी आणि सकाळी 7:55 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम रक्तगाथा, सकाळी 8:40 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम जपूया सुमने कुटुंबे सौख्य दरवळे लेखिका मदालसा कानडे ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे। सकाळी 9 अज्ञात मुंबई नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन संकल्पना शैलेश माळुदे। सकाळी 9:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, सकाळी 10:20 गांधीवंदना आणि 10:30 नादब्रह्मया शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित सतीश व्यास यांचं संतूरवादन राग बैरागी। सकाळी 11:05 आपली आवड, दुपारी 12 वनिता मंडळ यात कुटुंब समाजाचा गाभा डॉक्टर कुमुद गोरे यांच्याशी बातचीत, त्यानंतर आजीची रेसिपी प्रोटीन पावडर आणि आठवणीतलं गाव भीमाशंकर ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे। दुपारी 1:40 नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र, दुपारी 2:30 नादब्रह्म यात ऋषिकेश करमरकर यांचं दिलरुबा वादन राग शुद्ध सारंग, संध्याकाळी 5:02 नादब्रह्म यात देवानंद गडीकर यांचं पखवाज वादन तालधमार, संध्याकाळी 5:30 युववाणी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त माहिती आणि प्रचिती हंसगावकर हिची गायत्री देवडे हिने घेतलेली मुलाखत आणि गाणी ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे। संध्याकाळी 6:30 स्वस्थ भारत मायग्रेन याविषयी न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर मकरंद कांजाळकर यांची मुलाखत, संध्याकाळी 7:15 वृत्तविषय, 7:30 माझं आवार माझं शिवार, रात्री 7:15 लोकसंगीत, रात्री 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स हे तिन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील। रात्री 10:00 नादब्रह्म यात ऋषिकेश करमरकर यांचं दिलरुबा वादन राग मारुबिहाग आणि 10:30 पंडित के जी गिंडे यांचं गायन राग मलुहा केदार। हे होते आजचे ठळक कार्यक्रम। यानंतर ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। कुलाबा वेधशाळेकडून आज पहाटे 5:30 मिळालेल्या माहितीनुसार काल मुंबई शहर आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ होतं। कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज इथं 34 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। किमान तापमान कुलाबा आणि सांताक्रूज इथं 28 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 84% आणि सांताक्रूज इथं 82% इतकी नोंदवली गेली। येत्या चोवीस तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश धूसर असेल आणि संध्याकाळनंतर ते स्वच्छ असेल। कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरात 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि वादळात हा वेग 60 किलोमीटर प्रतितास इतका वाढण्याची शक्यता आहे। हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. यानंतर ठीक 6:40 कृषीवाणी, यात आपण ऐकू शकाल भुईमुग उत्पादन तंत्रज्ञान. त्यापूर्वी ऐकूया ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज. ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यात आज आकाश स्वच्छ असेल.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. भुईमुग हे आपल्या देशातील प्रमुख तेलबिया पीक असून एकूण जागतिक उत्पादनाच्या 30% भुईमुगाचे उत्पादन आपल्या देशात होते, परंतु आजही आपल्या देशाला खाद्यतेलांच्या आयातीवर 1100 ते 1200 कोटी रुपये दरवर्षी खर्च करावे लागतात. दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्येबरोबरच खाद्यतेलांची मागणीही वाढतच आहे. सन 1981 आकडेवारीनुसार भारतात खाद्यतेलांचा दरवर्षी दरमानशी वापर हा फक्त 4.6 किलो इतका होता, तर त्याचवेळी जागतिक खाद्यतेलाचा वापर सरासरी 7 किलो इतका होता. महाराष्ट्र भुईमुग उत्पादनाच्या क्षेत्रात देशात अग्रेसर असला तरी सरासरी उत्पादकतेच्या बाबतीत मात्र गुजरात तामिळनाडू यांच्यानंतर 3 क्रमांकावर आहे. केंद्र शासनाने या गोष्टीचा सखोल अभ्यास करून खाद्यतेल उत्पादनात भारताला स्वयंपूर्ण होण्यासाठी नैसर्गिक साधनांचा विकास करून तेलबियांची उत्पादकता वाढवण्यासाठी 1986 टेक्नॉलॉजी मिशन ऑन ऑइल सीड योजनेमार्फत युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले. या योजनेमधून प्रामुख्याने भुईमुगाची उत्पादकता वाढवण्यासाठी सुधारित तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला गेला. विविध संशोधनावरून तसेच शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून कमी उत्पादन येण्याची कारणे प्रथम शोधून काढली आहेत. भुईमुगाचे कमी उत्पादन येण्याच्या कारणांमध्ये भुईमुगासाठी अयोग्य जमिनीची निवड आणि मशागत, हेक्टरी रोपांची संख्या कमी असणे, सुधारित जातीच्या बियाणांचा अभाव आणि बियाण्यांचा कमी प्रमाणात वापर, खत आणि पाणी यांचं अयोग्य व्यवस्थापन, आंतरमशागतीचा अभाव, सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर न करणे आणि रोग किडींचे प्रभावी नियंत्रण केले जात नाही यांचा समावेश आहे. भुईमुगाचे पीक 75 ते 100 सेंटीमीटर पाऊस, भरपूर सूर्यप्रकाश आणि वाढीच्या काळात जास्त तापमान असलेल्या हवा, कॅल्शियमचा पुरवठा करणारी जमीन असावी. जमीन मऊ आणि भुसभुशीत करून घेण्यासाठी निवडलेल्या जमिनीची 1 फूट खोल नांगरट करावी. जमिनीची खोलवर नांगरट केल्यामुळे जमिनीत लपून बसलेल्या किडी आणि रोगांच्या सुप्तावस्था उन्हात तापल्यामुळे नाश पावतात आणि यामुळे पिकाला किडी आणि रोगाचा उपद्रव कमी होतो. भुईमुगाच्या एकूण क्षेत्रापैकी 85% भुईमुग हा खरीप हंगामात तर 15% उन्हाळी हंगामात घेतला जातो. भुईमुग हे पाण्यास अत्यंत संवेदनाक्षम असे पीक आहे. या पिकाला पाणी जास्त अथवा कमी झाल्यास झाडांची वाढ नीट होत नाही, आऱ्या लागत नाहीत आणि परिणामी उत्पन्न घटते. भुईमुगाची लागवड ही वाफे पद्धत, सरीवरंबा आणि रुंद सरीवरंबा पद्धतीने करण्यास थोडा जास्त खर्च येतो, परंतु त्यामुळे अनेक फायदे होतात. पाण्याचा चांगला निचरा होतो, जमिनीत हवा खेळती राहते, शेंगा पोसण्या

0: साठी जमीन भुसभुशीत राहते. भुईमूग लागवडीसाठी 1.25 मीटर रुंदीचे गादी वाफे तयार करून त्यावर 30 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर टोकन पद्धतीने पेरणी करावी. खरीप हंगामातील भुईमुगाची पेरणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. त्यानंतर पेरणी केल्यास उत्पन्नात घट येते. तर उन्हाळी हंगामातील भुईमुगाची पेरणी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यानच करावी. भुईमुगाच्या उपट्या वाणांचे बियाणे एकरी 40 किलो या प्रमाणात वापरावे. तसेच निम पसऱ्या आणि पसऱ्या वाणांचे बियाणे एकरी 30 किलो या प्रमाणात वापरावे. मात्र ICGS 76 ह्या वाणाचे बियाणे टपोरे असल्यामुळे एकरी 50 किलो या प्रमाणात वापरावे. पेरणीसाठी उपट्या जातीच्या बियाणाची 30 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी. निम पसऱ्या आणि पसऱ्या वाणांच्या बियाणांची 30 बाय 15 सेंटीमीटर किंवा 45 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर पेरणी करावी. दुचाडी पाभरीने बियाणे आणि खते योग्य खोलीवर पसरल्यामुळे बियांची उगवण निरोगी आणि जोमदार होते.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण भुईमूग उत्पादन तंत्रज्ञान याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि सादरकर्ते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल दुपारी 2 वाजता. यानंतर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण हाडांची ठिसूळता याविषयी मणके विकारतज्ञ डॉक्टर अतुल संतरामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.
3: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आता या भागात आपण ऑस्टिओपोरोसिस बद्दल जाणून घेणार आहोत. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची ठिसूळता. वाढत्या वयानुसार व इतर काही कारणामुळे हाडांची घनता कमी होते व हाडे ठिसूळ व्हायला लागतात. आपल्या हाडांचा आतील भाग हा स्पंज सारखा असतो, त्याला ट्रॅबिक्युलर बोन म्हणतात. व बाहेरचे आवरण कडक व कठीण आवरण असते, त्याला कॉर्टिकल बोन म्हणतात. जेव्हा हाडांची घनता कमी होते तेव्हा हाडांच्या आतील ट्रॅबिक्युलर बोनमध्ये म्हणजे स्पंजमध्ये जे छिद्र असतात त्याचे आकार वाढायला लागते व त्यामुळे हाडे कमकुवत होतात. जरी ऑस्टिओपोरोसिस हा पुरुष आणि स्त्रियांमध्ये दोघांनाही बाधित करीत असला तरी स्त्रियांमध्ये 4 पटीने पुरुषांपेक्षा हा आजार अधिक प्रमाणात बळावतो. ऑस्टिओपोरोसिसची लक्षणे जर बघितली तर प्रमुख लक्षण म्हणजे हाडांची वेदना. कोणतेही कारण नसताना शरीरांची विशेषतः सांध्याची व मणक्यांची हाडे दुखायला लागणे हे ऑस्टिओपोरोसिसचे प्रमुख लक्षण आहे. तसेच सोबतच स्नायूंचा कमकुवतपणा, स्नायू दुखणे, सांधेदुखी ही लक्षणे दिसायला लागतात. ऑस्टिओपोरोसिसच्या कारणाबद्दल जर जाणून घ्यायचं म्हटलं तर वाढत्या वयानुसार स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर म्हणजेच मिनोपॉज नंतर हार्मोनल इम्बॅलन्स होतं, हार्मोनल चेंजेस होतात. बोन मिनरलायझेशनसाठी उपयुक्त असणारा इस्ट्रोजन नावाचा जो हार्मोन आहे त्याचे प्रमाण शरीरामध्ये कमी होते व त्यामुळे हाडांची घनता कमी होते व हाडे ठिसू व्हायला लागतात. आहारामधील कॅल्शियमची कमतरता हे देखील ऑस्टिओपोरोसिसचे एक प्रमुख कारण आहे. ज्यांच्या आहारामध्ये कॅल्शियमची कमतरता असते अशांना ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो. आता ऑस्टिओपोरोसिस झाल्यानंतर हाडांची घनता कमी होऊन हाडे ठिसू झाल्यामुळे घरात किरकोळ पडल्यामुळे देखील हाडे फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते किंवा सहज वाकून काही काम देखील केल्यामुळे मणक्यांची हाडं फ्रॅक्चर होण्याची शक्यता ज्येष्ठ नागरिकांमध्ये असते. अशी लक्षणे आढळल्यास किंवा अशी लक्षणे दिसायला लागल्यास आपण त्वरित अस्थिरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा, मार्गदर्शन व उपचार घ्यायला हवेत. ऑस्टिओपोरोसिसचे निदान ही हाडांची घनता तपासणी डेक्झा स्कॅनद्वारे केल्या जाते. तसेच विटॅमिन डी, सिरम, कॅल्शियमची तपासणी ही उपयुक्त ठरू शकते. वाढत्या वयातील रुग्णांनी विशेषतः अशा स्त्रियांनी ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे ऑस्टिओपोरोसिसची त्यांनी हाडांच्या घनतेची तपासणी करून घ्यायला हवी. आता उपचाराबद्दल आपण जाणून घेऊयात. ऑस्टिओपोरोसिसची ट्रीटमेंटचा उद्देश हा हाडांची घनता वाढवणे, हाडे मजबूत करणे, तसेच हाडांची पुढील झीज रोखणे व फ्रॅक्चरचा धोका कमी करणे ही आहे. योग्य औषधोपचार, हाडाची घनता वाढवणारे औषधी, तसेच कॅल्शियमयुक्त औषधी व हाडांची वेदना कमी करणारे औषधी, सोबतच नियमित हलका फुलका व्यायाम, जीवनशैलीतील बदल जसं की मद्यपान व धूम्रपान टाळणे, तसेच संतुलित आहार म्हणजे कॅल्शियम व्हिटॅमिन डी व हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांनी युक्त आहार घेणे हे देखील आहे. आपण कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त आहार म्हटलं तर दूध, दुधाचे पदार्थ, दही, पनीर, तसेच ज्यांना शक्य असेल त्यांना मांसाहार, मासे, अंडी किंवा वनस्पतीयुक्त दूध म्हणजेच सोया, बदाम किंवा ओट्स मिल्क, पालेभाज्या, सुके अंजीर, बदाम, तीळ, तसेच सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये 10 ते 20 मिनिटं घालवणे देखील आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. नमस्कार.
2: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत हाडांची ठिसूळता याविषयी मणके विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतरामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, यानंतर ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर.
2: नमस्कार श्रोते हो, राज्यस्तरीय परिसर या निसर्गविषयक माहिती देणाऱ्या मालिकेमध्ये सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण सूर्याची शक्ती शेतकऱ्याची प्रगती याविषयी एक लघुनाटिका ऐकणार आहोत. या लघुनाटिकेतून एका शेतकऱ्याची अंधारातून उजेडाकडे होणारी वाटचाल आपण ऐकणार आहोत सोलार कृषी पंपाच्या मदतीनं. ऐकूयात ही लघुनाटिका. या लघुनाटिकेचं लेखन केलेलं आहे धनंजय मुदगलकर यांनी. सहभाग आहे शीतल निमजे आणि वैशाली वांगेकर यांचा. सादर करते सदानंद कांबडी.
3: काय हो मावशी, अशा का बसला आहात डोक्याला हात लावून, आणि किती ती काळजी तुमच्या चेहऱ्यावर दिसते आहे.
4: अव काय सांगाव मॅडम, अव घरून मी बिगी बिगी आले शेताला पाणी द्यायला.
3: बर,
4: मोटर सुरू केली की अव दोनच मिनिटात लाईट गेली की
3: काय सांगता.
4: आणि तुम्हाला ठावच आहे की आता हे ऊन पहा कसं तापतय.
3: हो,
4: अव सारं पीक सुकाय लागली.
3: खरंच बघ,
4: काय करू काय नाही मला काय बी कळन बघा. आता समजा ठाव आहे की वीज नसली की पाणी नाही, आणि पाणी नाही म्हणजे पीक बी नाही की अव लई त्रास होतो बघा या समजांचा. अह मॅडम, पण तुम्ही कोण म्हणावं.
3: हे बघा मावशी, आता मी तुमची अडचण सोडवायला आली आहे.
4: काय म्हणता.
3: आणि मी कृषी विभागातून आले बरं का.
4: बरं बरं.
3: आणि तुम्ही आता शेतात सोलार पंप का बसून घेत नाहीत बरं.
4: अव सोलार पंप म्हणजे हाय तरी काय, आणि त्यानं काय होते म्हणजे असं होते का वीज गेली तरी पाणी येईल असं होईल का बरं सांगा बरं.
3: अहो नक्कीच होणार, आणि वीज जाणारच नाही बघा.
4: आता ग बया म्हणजे हे समजा नीट काय हाय काय नाही मला समजा सांगा, म्हणजे कसं माझ्या डोसक्यामध्ये प्रकाश पडल की.
3: खरंच बघा, मी तुम्हाला आता सगळं नीट समजून सांगते. ऐका, कारण सोलार पंप म्हणजे कसं आहे, सूर्यप्रकाशावर चालणारा पंप.
4: बरं,
3: आता हे बघा मावशी, माझ्या मोबाईल मध्ये हे सोलार पॅनलचं चित्र आहे, ते तुम्हाला दाखवते. आणि हे सोलार पॅनल जे आहे ना, ते आपण जर शेतात बसवलं तर यातून काय होईल, वीज निर्माण होईल, आणि ती तुम्ही हवी तेव्हा वापरू शकता मावशी, अगदी तुमच्या मालकीची आणि तुमच्या सोयीनुसार.
4: आता ग बया म्हणजे आमच्या रामभाऊ आणि वणीच्या शेतामध्ये बसविलं ना तसं म्हणता होय.
3: खरंच.
4: आणि वणी म्हणतच होती की पंप बसविल्यापासून आमच्याकडे पाणीच पाणी मिळत.
3: वा वा वा,
4: म्हणजे कसं बचत बी होती या असं बी म्हणली बघ मला.
3: 100% खरं आहे बघा. आणि हे सगळं जर मावशी तुम्ही तुमच्या शेतात बसून घेतलं ना, तर तुमची विजेची बचत होईल बरं का.
4: अव तुम्ही म्हणता तसं मला समज पटत या. अव पण पैशाचं सोंग कुठं करता येतंय.
3: यासाठी की नाही, तुम्हाला शासनाकडून अनुदान मिळत असते.
4: बरोबर.
3: आणि तुम्ही जर अर्ज केला ना, तर कमी खर्चात हा सोलार पंप तुम्हाला बसवून मिळेल.
4: असं होय. म्हणजे पाणी बी मिळेल आणि इजेची पण बचत होईल का काय.
3: अहो खरंच होईल. आणि बघा, शेतासाठी पाणी, जनावरांसाठी पाणी, पिण्यासाठी पाणी मला मिळेल.
4: काय म्हणता वा,
3: खर्च कमी होईल आणि सूर्यापासून मिळणाऱ्या प्रकाशातून वीज निर्माण पण होईल.
4: बरं बरं बरं.
3: बघा बरं किती छान आहे का नाही. आणि कुठलंही प्रदूषण नाही, धोका नाही, आणि अतिशय उपयुक्त असं हे सोलार पंप आहे.

0: आहे, म्हणजे आपल्याला निसर्गामधून म्हणजे सूर्यापासून आपल्याला फुकट चीज भेटायली, होय की ना?
1: अगदी अगदी.
0: म्हणजे ही समजी गोष्ट की नाही माझ्या धन्याला सांगते बरं का?
1: होय होय, सांगा सांगा.
0: ते अर्ज बी करतील की?
1: अहो नक्की सांगा. आणि नक्की अर्ज करा बरं का मावशी?
0: अहो 100%. म्हणजे कसं आहे, मला बचतच बचत पाहिजे की नाही?
1: चला निघते आता मी.
0: म्हणजे ह्या कृषी पंपाचा, ह्या सौर पंपाचा जर मी वापर केला म्हणजे कसं, माझी शेती बी मस्त भरपूर पिकल आणि आमचं घर दार समजा समृद्धी येईल माझ्या घरामध्ये.
1: अगदी अगदी. त्याच्यामुळे कसं, विनामूल्य जी आपल्याला ही सूर्यापासून मिळणारी वीज आहे ना, त्याचा पुरेपूर असा वापर आपण सगळ्यांनी करून घ्यायला हवा.
0: नक्की.
1: आणि शासन तर आपल्या सोबत आहेच का?
0: अगदी बरोबर.
2: श्रोते हो, सूर्याची शक्ती शेतकऱ्याची प्रगती याविषयीची लघुनाटिका आत्ताच आपण ऐकलीत. लेखन होतं धनंजय मुदगलकर यांचं, सहभाग होता शीतल निमजे आणि वैशाली वांगीकर यांचा, सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोतेहो, परिसर हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल 2:10. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6:55 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून.
4: इयम आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्, प्रवाचकः डॉक्टर गणेश हेगडे. अथ वार्ताः. प्रधानमन्त्री श्री नरेन्द्र मोदी अद्यारभ्य यूएई, नेदरलैंड, स्वीडन, नार्वे, इटलीति देशानां षड् दिवसीय यात्रायां भविष्यति. पञ्चदेशयात्रायाः प्रथमपदे अद्य श्रीमोदी यूएई देशं गमिष्यति, यत्र सः राष्ट्रपतिना शेख मोहम्मद बिन जायद अल नह्यान इत्यनेन सह मिलिष्यति. द्विपक्षीय विषयेषु विशेषतः ऊर्जा सहकार्ये तथैव परस्पर हितस्य क्षेत्रीय अन्ताराष्ट्रिय विषयेषु च द्वौ नेतारौ विचाराणाम् आदान प्रदानं करिष्यतः. मेलनमिदम् ऊर्जा सुरक्षा विषये केन्द्रीकृतं भविष्यति इत्यपेक्षा वर्तते. प्रधानमन्त्रिणा श्रीमोदिना प्रोक्तं यत् अस्मिन् वर्षे भारतस्य अध्यक्षतायां ब्रिक्स इति बहुदेशीय संघः बहुपक्षीयतां सुदृढं कर्तुं, सततविकासं प्रवर्धयितुं, आर्थिक शक्तिं प्रवर्धयितुं, अधिक समावेशीय विश्वव्यवस्थायाः निर्माणार्थं च मिलित्वा कार्यं करिष्यति. ह्यः नवदिल्ल्यां ब्रिक्स देशानां विदेशमन्त्रिभिः प्रतिनिधिमण्डलप्रमुखैः सह संवादं कुर्वन् श्रीमोदी अवदत् यत् उदयमानानां अर्थव्यवस्थानां मध्ये सहकार्यं प्रवर्तयितुं वैश्विक दक्षिणस्य आकांक्षाणां विकासाय च ब्रिक्स संघः महत्वपूर्ण मञ्चरूपेण उद्भूतः वर्तते. केन्द्र सर्वकारेण उक्तं यत् देशे पर्याप्तं असंस्कृत तैलस्य एलपीजी इति द्रवीकृत अनिल इन्धनस्य, प्राकृतिक अनिलेन्धनस्य च उपलब्धतां सुनिश्चेतुं प्रभाविपदानि गृहीतानि सन्ति. ह्यः नवदिल्ल्याम् अन्तर्मन्त्रालयस्य वृत्तान्तस्य समये पेट्रोलियम् प्राकृतिक अनिल मन्त्रालयस्य संयुक्त सचिव पदासीना सुजाता शर्मा अवदत् यत् देशे सर्वत्र गृहोपयोगी एलपीजी इति द्रवीकृत अनिल इन्धनस्य आपूर्तिः सुचारुरूपेण प्रचलति. नीट इति आगामी राष्ट्रिय पात्रता सहित प्रवेश परीक्षायाः सज्जतायाः समीक्षां कर्तुं केन्द्रीय शिक्षा मन्त्री धर्मेन्द्र प्रधानस्य निवासस्थाने उच्चस्तरीय सभा आयोजिता. सभायां नीट परीक्षायाः सुचारुतया कुशलतया च संचालनस्य विविध पक्षेषु विस्तृत विमर्शाः कृताः. रक्षामन्त्री राजनाथसिंहः अद्य आन्ध्रप्रदेशस्य श्री सत्यसाई मण्डलस्य पुट्पर्ति इत्यत्र अनेक वैमानिक रक्षा परियोजनानां आधारशिला स्थापन कार्यक्रमे भागं गृहीष्यति. रक्षामन्त्रालयेन उक्तं यत् विमानविकाससंस्थायाः विमानसमायोजनस्य उड्डयनपरीक्षणकेन्द्रस्य च शिलान्यासः भविष्यति. विमानस्य एकीकरणस्य परीक्षणस्य प्रमाणीकरणस्य च एषा परियोजना उन्नतमध्यमयुद्धविमानकार्यस्य विकासं त्वरयिष्यति. केन्द्रीयग्रामीणविकासमन्त्री शिवराजसिंहचौहानः अद्य महाराष्ट्रस्य सतारा इत्यत्र प्रधानमन्त्री ग्रामीण आवासयोजनायाः लाभार्थिसम्मेलने एवं महाराष्ट्र आवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कारवितरणसमारोहे च भागं गृहीष्यति. उत्तरप्रदेशे विगत षड्त्रिंशत् होरासु झंझावात चक्रवात विद्युत्पातादिभिः सह अतिवृष्टिकारणात् न्यूनातिन्यूनम् एकादशोत्तर एकशतं जनाः मृताः द्विशताधिकाः जनाः व्रणिताः सन्ति। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथः जिलाधिकारीं तथा संबंधित अधिकारिणः शीघ्रतया घटनास्थलं गत्वा सर्वेक्षणं कर्तुं निर्देशं दत्तवान्। उधमपुरा मंडलस्य शिवपार्वती तीर्थे ऐतिहासिकः त्रिदिवसीय शिवपार्वती मेला इति प्रसिद्ध वार्षिक मौंगरी मेला अद्य आरभ्यते। धार्मिकोत्साहस्य उत्सवस्य च भावनायाः मध्ये उधमपुर मंडल प्रशासनेन मौंगरी इत्यत्र सर दब्बर क्षेत्रे भव्य ऐतिहासिक मेलायाः सज्जता कृता वर्तते। केन्द्र सर्वकारेण सुवर्णस्य आयातस्य कृते 100 किलोग्राम परिमितस्य सीमायाः निर्धारणं कृतमस्ति। अग्रिम प्राधिकरण योजनायाः अन्तर्गतं आभूषण निर्यातकाः शून्य शुल्केन असंस्कृत वस्तूनां अथवा निवेश सामग्रीणां आयातं कर्तुं शक्नुवन्ति। आईपीएल इति विंशतिं प्रतिविंशतिः क्रिकेट लीग प्रतिस्पर्धायां गतरात्रौ मुंबई इंडियंस दलेन पंजाब किंग्स दलं षट् स्तोभकैः पराजितम्। अद्य सायं सार्ध सप्तवादने लखनऊ सुपर जायंट्स दलं लखनऊ नगरे चेन्नई सुपर किंग्स दलं सम्मुखीकरिष्यति इति वार्ताः।
3: श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र। सकाळचे 7 वाजले आहेत, प्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिके।

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया सूरज का सातवा घोडा या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
1: सूरज का सातवा घोडा हा श्याम बेनेगल यांचा चित्रपट आठवत राहतो तो पटकथेच्या रचना वैशिष्ट्यासाठी. माणिक मुल्ला तीन स्त्रियांच्या कथा आपल्या मित्रांना सांगतोय. जमुनाचं शेजारच्या निष्क्रिय तन्नावर देवदासच्या पारोसारखं प्रेम आहे. तिचं लग्न त्याच्याशी होऊ शकत नाही आणि हुंड्याअभावी तिजवराशी होतं, पण खमकी जमुना नोकराला जवळ करून आपलं सुख मिळवते आणि मुलासह टेचात राहते. तिच्या कथेचा साक्षीदार असतो तिचा दुसरा शाळकरी शेजारी माणिक. श्रीमंत स्वर्गस्थ पित्याची एकुलती एक मुलगी लिली हिच्याशी तन्नाचं लग्न होतं. तेव्हा लिली गर्भवती असते. सुशिक्षित खमकी ती जी माहेरी जाते ती परत न येण्यासाठी. तन्नाचा लंपट बाप महेसर सत्तीचा खून करून लिलीच्या आईकडे लपतो. लिली त्याला सुनावते, आम्हाला कुणा पुरुषाची गरज नाही, आम्ही आपलं रक्षण करायला समर्थ आहोत, चालता हो. यानंतर विधवा जमुना आणि तन्नाची भेट रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर होते. तो वैफल्यग्रस्त तन्नाचा अखेरचा दिवस असतो. तन्नाला गाडीखाली जीव देताना जमुना पाहते. शोक करणाऱ्या जमुनाला लिली पोटाशी धरते. तिसऱ्या कथेतल्या लिलीचं माणिकवर प्रेम आहे, माणिकचं तिच्यावर. तो फक्त काहीतरी काव्यात्मक बोलत राहतो, कृतीशून्य. लग्न तन्नाशी होतं, पण नंतर माणिकच्या आयुष्यात दुसरी मुलगी येते, जशी पारोच्या नंतर देवदासच्या आयुष्यात चंद्रमुखी आली तशी. ती असते सत्ती, जमुना आणि लिलीहून वेगळी. गावातल्या चमन ठाकूर या अपंग माजी सैनिकाला बलुचिस्तानमधल्या लढाईत सापडलेली आणि त्यानं वाढवलेली अनाथ बंजारन मुलगी. जमुना आणि लिली आपल्यावरील अन्यायावर स्वार होतात. धूर्तपणे समाजाच्या आणि काळाच्या नैतिकतेला कपपदार्थ ठरवून आपलं सुख मिळवतात. सत्ती अनाथ जिप्सी मुलगी पण फटकळ. जमुनाच्या कथेत वाण्याला सुनावताना ती दिसली होतीच. ती आपल्या शिलाचं रक्षण करण्यासाठी जवळ कायम चाकू बाळगते, प्राणपणानं लंपट महेसरशी लढते

0: प्रेम या भावनेच्या वेगवेगळ्या पैलूंचा मागोवा घेणाऱ्या तीन कथांची ही गुंफण आहे. या तीनही एकाच परिसरात घडणाऱ्या स्वतंत्र कथा, तरीही आपसात गुंतलेल्या. माणिक मुल्ला कथांचा निवेदक आहे आणि त्या कथांमधले एक पात्र म्हणूनही तो भेटत राहतो. तशीच या कथेतली पात्र दुसऱ्या कथेमध्येही डुकावत राहतात. एका कथेतले प्रसंग दुसऱ्या कथेचं अंग बनून येतात. शेवटी माणिक कथेमध्ये वास्तव आणि कल्पना यांचा मेळ घातला जातो हे विशद करतो आणि स्वतःच कल्पनेचा मागोवा घ्यायला निघतो. डॉक्टर धर्मवीर भारती यांच्या कथांचं हे अनोखं रचना वैशिष्ट्य बेनेगल यांनी आपल्या चित्रपटात अत्यंत प्रभावीपणे मांडलेलं आहे आणि तोच या चित्रपटातल्या आशयाचा गाभा आहे.
1: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत सूरज का सातवा घोडा या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: सिंधुदुर्ग नगरी केंद्र.
3: उत्तम आरोग्यासाठी निरोगी रक्त महत्वाचं. रक्ताचं चक्र जाणून घेऊया डॉक्टर प्रितेश जुनागडे यांच्याकडून लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा या कार्यक्रमात दर शुक्रवारी सकाळी 7:55. कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
4: सर्वप्रथम तर आम्ही सांगू स्कोप काय काय याच्यामध्ये. प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 years इज ओके. खर्च पण फार जास्त नाही आहे. तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साईडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
3: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मे ला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.
0: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
5: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
6: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही वनिता मंडळ.
2: श्रोते हो, आपण
7: आकाशवाणी पुणे केंद्र 7:07 आणि 11 सेकंद झालेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
8: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
9: आकाशवाणी
8: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
9: ऐकत रहा आकाशवाणी.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

नमस्कार, एक कळकळीशी विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे?

लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया। तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं। आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल। तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल। तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या, रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा। रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान।

आकाशवाणी पुणे सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं आज साताऱ्यात लोकार्पण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पालखी मार्गांची पाहणी. विविध विकास कामांचीही घोषणा. आणि पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी राज्य शासनाच्या विविध उपाययोजना. आता सविस्तर बातम्या. राज्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं काल 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही.डी. सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसतर्फे काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सतीशन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. राज्यातल्या 6 मोठ्या पाटबंधारे प्रकल्पातून प्रायोगिक तत्वावर गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळानं घेतला. हा गाळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात टाकण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिला जाईल. या धोरणामुळे प्रकल्पातील पाणीसाठा वाढणार असून धरणांचं जतन आणि संवर्धन होण्यास मदत होईल. स्पर्धा परीक्षांमध्ये वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेला बसण्याची संधी या आधारे सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीबाबतच्या धोरणालाही काल मान्यता देण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातील मुळामुठा नदीच्या विकासासाठी 3 शासकीय जमिनी महापालिकेला विनामूल्य हस्तांतरित करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थींचं संमेलन आणि महाआवास अभियानाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आज साताऱ्यात होणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेली 5 लाख घरं लाभार्थींना वितरित केली जाणार असून 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जातील. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 कोटी घरं उभारण्यात आली आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या कामाची पाहणी केली तसंच विविध विकास कामांचा आढावा घेतला. पालखी मार्गांचं बरंचसं काम झालं असून लाखो वारकऱ्यांची वारी सुखकर आणि आल्हाददायक व्हावी या उद्देशानं विकास कामं करण्यात येत असल्याचं गडकरी यांनी फलटण इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी त्यांनी विविध विकास कामांची घोषणाही केली.

या दौऱ्यात गडकरी यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करत संपूर्ण प्रवास बसनं केला. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाच्या अनुषंगानं राज्य शासनानं महत्वपूर्ण उपाययोजना जाहीर केल्या आहेत. परदेश दौऱ्यांवर निर्बंध, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणं, ऊर्जा बचत, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, याबरोबरच घरात आणि उपाहारगृहांमध्ये पीएनजीला प्रोत्साहन, खाद्यतेलाच्या वापरात कपात करण्यासाठी शासकीय उपाहारगृह, अंगणवाडी, रुग्णालयं आणि वसतिगृहांमध्ये खाद्यपदार्थांमध्ये बदल करण्यात येणार असून पाम आणि सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला चालना दिली जाणार आहे. पोलीस विभागाकडून वाहनांच्या मिरवणुका, दुचाकी रॅलींना परवानगी नाकारण्यात येणार असून शासकीय जाहिराती आणि खर्चिक उपक्रमांवरही मर्यादा आणण्यात येणार आहेत. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी याबाबत परिपत्रक जारी केलं आहे. दरम्यान पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दुचाकीनं प्रवास करत विधानभवनात दाखल झाले, तर एकनाथ शिंदे यांनी पर्यावरणपूरक प्रवासाचा संदेश देत इलेक्ट्रिक कारनं विधानभवन गाठलं. इंधन बचतीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं हा यामागचा उद्देश असून या विषयावर विरोधकांनी राजकारण न करता प्रगल्भता दाखवावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्योग विभाग आणि एएम इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात काल 1,14,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला. या प्रकल्पामुळे राज्यात 8,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केलं. पुण्यातल्या डेक्कन जिमखाना परिसरातल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या नूतनीकरणाचं भूमिपूजन काल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झालं. रत्नागिरी आणि धुळ्यासह विविध ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. रक्तदान शिबिरांचंही यावेळी आयोजन करण्यात आलं होतं. नाशिकमध्ये रामशेज किल्ल्याच्या परिसरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 1,00,000 बीजगोळ्यांची उधळण करण्यात आली. राज्याच्या विधान परिषदेतल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा काल शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात भाजपाचे डॉ प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि डॉ प्रज्ञा सातव यांचा, तर शिवसेनेच्या डॉ नीलम गोरे, बच्चू कडू आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झीशान सिद्दीकी यांचा समावेश आहे. राज्यात येत्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवण्यासाठी वाहनधारकांना येत्या 30 जूनपर्यंतची मुदत देण्यात आल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना 1,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. प्रत्येक गाव आरोग्य संपन्न करण्याचा निर्धार करून आरोग्यदायी, सक्षम आणि समृद्ध महाराष्ट्र घडवू असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल केलं. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं बारामती तालुक्यातील होळ इथे उभारण्यात आलेल्या मॉडेल प्राथमिक केंद्राचं लोकार्पण काल करण्यात आलं. तसंच जिल्ह्यातील 45 मॉडेल प्राथमिक केंद्राच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुण्यातील हडपसर परिसरात एका खासगी रुग्णालयाजवळ बुधवारी आढळलेली बॉम्ब सदृश्य वस्तू बॉम्बशोधक आणि नाशक पथकानं निकामी केली. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातून एका महिलेला आणि एका विद्यार्थ्यालाही अटक झाली आहे. चिपळूण तालुक्यातलं मौजे दळवटणे हे स्वगणना प्रक्रिया 100% पूर्ण करणारं रत्नागिरी जिल्ह्यातलं पहिलं गाव ठरलं आहे. या गावानं आपल्या सर्व 9 वाड्यांमधील 425 कुटुंबांची नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. उत्तर प्रदेशात गेल्या 2 दिवसात झालेल्या वादळी पाऊस आणि वीज पडल्याच्या घटनांमुळे 104 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. हवामान. राज्यात सर्वच विभागात उद्या तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5,00,000 घरांचं आज साताऱ्यात लोकार्पण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पालखी मार्गांची पाहणी, विविध विकास कामांचीही घोषणा आणि पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी राज्य शासनाच्या विविध उपाययोजना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिली. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नभोवाणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. सकाळचे 7:22 झाली आहेत. ऐकूया आजचे दिनविशेष. आज आहे 15 मे. आज जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो. अठराशे 1817 साली बंगाली समाजसुधारक आणि ब्राह्म समाजाचे प्रमुख देवेंद्रनाथ टागोर यांचा आजच्या दिवशी जन्म झाला होता. 15 मे 1907 साली भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख क्रांतिकारक सुखदेव थापर यांचा जन्म. 15 मे 1903 साली साहित्य मीमांसक कवी आणि विचारवंत श्री जोग यांचा जन्म. आणि 15 मे 1968 साली अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने यांचा जन्म. 15 मे 1350 साली संत जनाबाई यांचं निधन. 15 मे 1993 साली स्वतंत्र भारताचे पहिले लष्कर प्रमुख के एम करियप्पा यांचं निधन. 15 मे 1994 साली जागतिक हौशी स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव भारतीय विजेता ओम अग्रवाल यांचं निधन. 15 मे 1994 साली चित्रकार आणि कॅलेंडर निर्मितीचे अधर

0: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
1: सर्वप्रथम तर आम्ही सांगू स्कोप काय काय याच्यामध्ये. प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 years इज ओके. खर्च पण फार जास्त नाही आहे. तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साइडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
0: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मेला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युगवाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण आमंत्रित केलंय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर, महाराष्ट्राला जागतिक स्टार्टअप हब बनवण्यासाठी काय काय उद्दिष्ट आता महाराष्ट्रासमोर आहेत?
1: जे ग्लोबल टेक्नॉलॉजीज काम करतोय आपण, ज्या ज्या प्रॉमिनंट सेक्टर्स आपण आता टार्गेट करायचा प्रयत्न करतोय. आता सेमीकंडक्टर हा एक मोठा विषय आहे देशासमोर, की आपण 1984 मोहालीमध्ये सेमीकंडक्टरची एक लॅब सुरू झाली होती आणि अनफॉर्च्युनेटली ती लॅब जळाली. त्याच्यानंतर कुठल्याच सरकारने हा प्रयत्नच केला नाही की आपण सेमीकंडक्टरमध्ये काम करावं. आपण टोटली चायनावर डिपेंड आहोत आणि आपण 24 नॅनोमीटरचं जे सेमीकंडक्टरची जी चीप असते ती सगळ्या मॅक्सिमम इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये लागते. पण आपल्याला असं वाटलं की चायना देतोय आपल्याला, आपण घेतोय ना, आपण काम करूया. पण आता सेमीकंडक्टर मिशन लॉन्च झाले. दुसरा एक लार्ज फोकस आहे की नॅशनल क्वांटम मिशन, याच्यामध्ये पंतप्रधानांनी ती अनाऊन्स केलेली आहे आणि त्याच्यासाठी 6,000 कोटीचं बजेट पण त्यांनी अनाऊन्स केलं. तर मी नॅशनल क्वांटम मिशनच्या सीईओला चेन्नईमध्ये भेटायला गेलो होतो. तर नॅशनल क्वांटम मिशन म्हणजे काय आहे, की आपण जे आत्ता कम्प्युटर्स वापरतो, तुम्ही मी व्हॉट्सअप वापरतो आणि आपले जे सगळे OTPs आहेत, पासवर्ड्स आहेत, बँकेचे पासवर्ड्स आहेत, सिक्युरिटी सिस्टीम्स आहेत, आपण हे सगळं इंटेलिजन्स नेटवर्क आपलं आहे, हे सगळं क्वांटम कम्प्युटर जर ज्यांनी तयार केला ते सगळ्या गोष्टी हॅक करू शकतात. म्हणजे आपण असं म्हणतो की व्हॉट्सअप मेसेज आपला इन्क्रिप्टेड आहे, पण क्वांटम कम्प्युटरमध्ये ही कॅपॅसिटी आहे की तो एका सेकंदात तुमचा मेसेज इन्क्रिप्टचा डिक्रिप्ट करून वाचू शकणार. पण हे संकट आत्ता मध्ये US आणि गुगलनी स्पेशली अनाऊन्स केलं. त्यांनी आधी 2032 क्वांटम मिशन ठेवलं होतं, पण त्यांनी सडनली 2019 पूर्ण करणार असं सांगितलं. तर मग ही स्पीड जर जग घेत असेल तर क्वांटम मिशनमध्ये भारत पण मागे नको असायला. आपल्याकडे आजही रोज 22 मिलियन UPI ट्रान्झॅक्शन्स होतात. वी आर अ लार्जेस्ट कंट्री फॉर द UPI ट्रान्झॅक्शन्स. आपलं म्हणजे अख्खं फिनान्स त्याच्यावर आहे, अख्खं मेडिकल आहे, हे सगळ्या जे फ्लाईट्सचा डेटा आहे तो त्याच्यावर आहे. तर सगळंच जर आपलं त्या सिस्टीम्सवर IoT आपण आहोत आणि आपल्याला जर एखादी आपली स्वतःचं क्वांटम कॉम्प्युटिंग नसेल तर आपल्याला सगळे देश हैराण करून सोडणार. जसं छोटंसं उदाहरण अटल बिहारींच्या काळांमध्ये, आदरणीय पंतप्रधानांच्या काळामध्ये आपण न्यूक्लिअर टेस्ट केली आणि वी बिकम अ न्यूक्लिअर पार. त्याच्यामुळे आपल्याला कुठलंही

0: ग्रेट नाही आहे, कारण आय टू आय की रिलेशन झालं की तुम्ही न्युक्लिअर असेल तर आम्ही आहोत. सो नोबडी डेअर्स टू फाईट विथ इंडिया. द सेम वे वी हॅव टू अपलिफ्ट आर सेल्फ. आणि सेकंड मिशन न्युक्लिअरच्या नंतर क्वांटम असेल, तर हे क्वांटम असेल, बाकीच्या जे मी इम्पॉर्टंट टेक्नॉलॉजीज सांगितल्या याच्या माध्यमातून देश प्रगत झाला तर ग्लोबली आपण एक मजबूत देश म्हणून स्थापित होतो.
1: नक्कीच सर, या पुढील काळात म्हणजे आता तुम्ही म्हटलं की किती वेग घेत आहे जग, तर या पुढील काळामध्ये काही वेगळे धोरणात्मक बदल किंवा काही घोषणा करायच्या आहेत का?
0: आता कसं आहे, आम्ही ऍक्च्युली इनोव्हेशन मध्ये आहोत आणि इनोव्हेशन रोज बदलतं. म्हणजे आम्ही तर पॉलिसी लिहिली तो 5 वर्ष 2 वर्ष असा विषय आहे, पण आपण असा विचार करायला गेलो ही तर देशासाठी प्रत्येक तरुणासाठी असलेला विषय आहे, तरुणीसाठी असलेला विषय आहे. पण जर आयफोन 16 येतो, 2-3 महिन्यात 17 येतो, परत 2-3 महिन्यात 18 येतो, जी एक युटिलिटी आहे ती इतक्या रॅपिडली चेंज होते, तर आपल्याला 144 कोटी जनतेसाठी जर काम करायचं असेल, महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेसाठी काम करायचं असेल, तर ही सिस्टीम खूप अपडेटेड पाहिजे. जे इनोव्हेशन येतात ते लवकर अडॉप्ट करणं आणि अर्ली बर्ड बेनिफिट्स घेणं, याच्यासाठी आम्ही थोडेसं फिक्स ठेवलंय आणि थोडीशी अजाईल ठेवली.
1: सर, आपण म्हणतो की एकीकडे तंत्रज्ञान खूप प्रगती करतंय आणि दुसरीकडे येतं ते म्हणजे आपलं पर्यावरण, तर दोन्हीचा कुठेतरी समतोल राखणं गरजेचं आहे. तर ग्रीन स्टार्टअप्स किंवा सस्टेनेबल स्टार्टअप्स यासाठी काही वेगळे प्रयत्न केले जात आहेत?
0: आम्ही करतोय प्रयत्न. जसं तुम्ही सोलार जर ग्रीन एनर्जी म्हणून घेतोय, आपण विंड एनर्जी एक ग्रीन एनर्जी आहे, तर ह्या सगळ्या ग्रीन एनर्जीला प्रमोट करण्यासाठी सोलारमध्ये भरपूर इनोव्हेशन्स होतात. सोलारचे आता टेपिंग चेंज होत आहेत, पूर्वी खूप मोठं जागा लागायची तुम्हाला ते इन्स्टॉल करायला वगैरे, तर आमच्या काही स्टार्टअप्स आहेत त्यांना पंतप्रधानांकडनंही अवॉर्ड मिळालेला आहे की त्या स्टार्टअप्स आता काही त्याच्यावर असं लिक्विड किंवा पेस्टिंग करतात जेणेकरून ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी. आपण आम्ही फिजिक्समध्ये जेव्हा 12वीला एक डेफिनेशन ऑफ ब्लॅक बॉडी म्हणून होतं, ते आता परत रिकलेक्ट होते की ब्लॅक बॉडी ऑब्सॉर्ब होल क्वांटिटी ऑफ इट विच इन्सिडेंट अपॉन इट, असं जे म्हणतो जे सगळं त्याच्यावर हिट असेल, ती ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी इनोव्हेशन लागणार आहे. विंड एनर्जी आहे आणि ग्रीन एनर्जीमध्ये आता हायड्रोजनसाठी जे सगळीकडे नॅशनल हायड्रोजन मिशन पण झालेलं आहे, त्या मिशनच्या अंतर्गत पण आम्ही इनोव्हेशन करण्याचा प्रयत्न करतो.
1: नक्कीच सर, तुम्ही मगाशी उल्लेख केलात की शैक्षणिक संस्थांमधल्या मुलांना याच्यामध्ये आपण घेतलं पाहिजे, तर शैक्षणिक संस्था आहेत, संशोधन आहे आणि उद्योग, तर ह्यांचा समन्वय कशा पद्धतीने साधला जातो?
0: मी जसं उद्योगाला तर स्टार्टअपची आणि इनोव्हेशनची जास्त गरज आहे, कारण त्यांचा पण बिझनेस खूप रॅपिडली चेंज होतो. म्हणजे तुम्ही आणि मी 5 वर्षापूर्वी हा विचार केला नसेल कधीच की मी असं काहीतरी बुक करेल जे खायला आवडतं आणि ते अर्ध्या तासात मला आणून देईल, किंवा अशी एखादी मी गाडी बुक करेल 2 मिनिटात येणारी दिसेल आणि मी या इतक्याच वाजता तिथे पोहोचेल. नोबडी प्रिडिक्टेड, बट इट हॅपन्ड थ्रू इनोव्हेशन. तसंच मला असं वाटतं की इंडस्ट्रीला काम करावं लागेल. मी बऱ्याच विद्यापीठांमध्ये जातोय, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जातोय आणि तोच रिच टू अनरिच कॉन्सेप्ट ठेवला की सगळ्यांपर्यंत पोहोचायचं, तर मी प्राध्यापकांनाही विनंती करतोय आणि जे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत त्यांनाही विनंती करतोय की तुम्ही त्यांच्यामध्ये मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न करा. आणि मला असं, हे माझं वैयक्तिक मत आहे, पण मला असं वाटतं की कॉलेजमध्ये ज्या लॅब्स आहेत किंवा कॉलेज लावायची संकल्पना किती दिवस एक्झिस्ट राहील माहीत नाही, कारण आपण व्हर्च्युअल एज्युकेशनकडे बऱ्याप्रमाणे शिफ्ट झालेलं आहे. म्हणजे बैजूज असेल, सगळेच प्लॅटफॉर्म्स आता ऑनलाईन आहेत, अर्ध्या सरकारी मिटिंग्स ऑनलाईन होतात, तर त्या जर सगळ्या रॅपिड चेंजेस असेल तर त्या पद्धतीनं जगाला लागणारी गरज, व्यवसायाला लागणारी गरज, त्या पद्धतीने आपल्याला उद्योग पण अपडेट करावं लागेल, सिलेबस अपडेट होणं गरजेचं आहे, लॅब्स ह्या टिपिकल लॅब्स न राहता इनोव्हेशन लॅब्स होणं गरजेचं आहे, स्किल लॅब्स होणं गरजेचं आहे. तर ह्या जर झाला तर तो समन्वय, जे नेहमी एक ओरड असते की इंडस्ट्री म्हणते की आम्हाला स्किल्ड माणूस मिळत नाही आणि इन्स्टिट्यूशन म्हणतात की इंडस्ट्रीला काय पाहिजे ते आम्हाला माहीत नाही, या दोघांचा समन्वय ह्या माध्यमातून होऊ शकतो.
1: बरोबर सर, महाराष्ट्रामध्ये आज अनेक स्टार्टअप्स नवीन सुरू होत आहेत आणि पुढेही जात आहेत, तर त्यांना एक इंटरनॅशनल किंवा आंतरराष्ट्रीय एक बाजारपेठ मिळावी किंवा त्या पद्धतीचं ब्रँडिंग तिथे व्हावं, तर ह्यासाठी काय प्रयत्न सुरू?
0: आम्ही ते 2-3 देशांचा अभ्यास केला. मला अबुधाबीच्या ज्या CEO भेटायला आल्या होत्या तर मला त्यांचा कॉन्सेप्ट खूप आवडला. त्यांनी काय केलं, एक व्हर्टिकल मोबिलिटी ठेवली आहे स्टार्टअपसाठी फॉर मार्केट लिंकेज. समजा फॉर एक्झाम्पल अबुधाबी असेल तर तिथे इमिरेट्स आहे, आरामको आहे, अशा जे बिग प्लेयर्स आहेत, ज्या मोठमोठ्या कंपनी जे नॅशनली आपल्याकडे जसं टाटा असेल, अडानी रिलायन्स असेल, अडानी असेल, तशा तिथल्या बिग प्लेयर्स त्यांनी एक हायरार्की केली आणि त्यांना लागणाऱ्या ज्या वर्षभराच्या वस्तू आहेत त्यांना स्टार्टअप्सला कनेक्ट केलेलं आहे. समजा टिश्यू पेपर सारखी छोटी विमानात लागणारी गोष्ट आहे, तर टिश्यू पेपरमध्ये इनोव्हेशन्स भरपूर आहे, मेडटेकमध्ये इनोव्हेशन भरपूर आहे. जसं आपल्याला जर एखादी जर काय म्हणता येईल इनोव्हेशन रिलेटेड एखादी जर ऍक्टिव्हिटी इंडस्ट्रीला पाहिजे असेल तर ती स्टार्टअप पूर्ण करू शकते. डेफिनेटली त्याच्यात क्वालिटी चेक्स असणार, प्राइसिंग असणार, पण ती पूर्ण इकोसिस्टीम केलेली आहे. त्याच्यामध्ये लेबर फोर्स पण सप्लाय करता येतो, प्रॉडक्ट्स पण सप्लाय करता येतील आणि ज्या आयडिया आणि पेटंट्स असतील. तुम्ही जो महत्वाचा मुद्दा एक आपल्या बोलण्यात राहिला की पेटंटायझेशन, तर आज बऱ्याच विद्यापीठांमध्ये प्रोफेसरांकडे खूप रिसर्च पेपर लिहिलेले आहेत, त्यांना पेटंट्स मिळालेले आहेत. तुम्ही प्रत्येक प्राध्यापकाच्या जाऊन पुश करतोय या पेटंटचं कमर्शियलायझेशन तुम्हाला कसं करता येईल. तर ते पेटंट एक फ्रेम असेल एका छापलेली आणि आयुष्यभर आपण त्या फ्रेमवर, म्हणजे थोडक्यात साध्या भाषेत उदाहरण की आपल्याला तो आजार आहे पण ती गोळी आपल्या उशाला आहे पण ती आपण वापरलीच नाही कारण आपल्याला माहित नाही त्या गोळीचा उपयोग काय. इट शुड नॉट बी लाईक दॅट. तर आम्ही कमर्शियलायझेशन ऑफ पेटंट्स करतोय आणि अशा ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस ग्लोबली आहेत टू कनेक्ट फॉर दी आयडिया इनोव्हेशन अँड दी मार्केट, ते हे बिल्ड करायचं आता प्रोग्रेस मध्ये आहे.
1: बरोबर आहे सर. आता आपण बघतोय की AI आहे, अॅग्रीटेक आहे, डीपटेक आहे, EV आहे, तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तंत्रस्नेही ज्याला आपण म्हणू शकतो अशा गोष्टी आहेत आणि त्या गोष्टींचा आपण आपल्या विकासामध्ये कशा पद्धतीने वापर करतोय.
0: मी जसं सांगितलं की संभाजीनगर आता खूप मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पुढे येत आहे आणि ऑटोमोबाईल हब म्हणून पण पुढे येत आहे. तिथे सगळं मर्सिडीज आहे, TVS आहे, सगळ्या कंपनीज ऑटोमोबाईलच्या तिथे आहेत. नाशिकमध्ये पण काही प्रमाणात आहे आणि पुण्यात तर एक तर शिक्षणाचंही माहेरघर आहे आणि आता औद्योगिक आणि स्टार्टअपचं पण माहेरघरच असल्यासारखं आहे. त्याच्यामुळं आपल्याला जे येणारे संशोधन आहे, आता तुम्ही मागच्या 15-20 वर्षात पाहण्याचा प्रयत्न जर केला किंवा त्याचं जर अवलोकन केलं तर फ्युल ट्रान्समिशन हा विषय आहे. आपण डिझेलवर होतो, त्याच्यानंतर इमिडिएटली LPG आलो, नंतर CNG आलो, नंतर आता इलेक्ट्रिकल व्हेकलवर आलो आणि आता आमच्या काही स्टार्टअप्स असे आहेत जे हायड्रोजन फ्युलवर काम करतात. आता हे सगळे फ्युल ट्रान्समिशन पूर्वी 10-10, 5-5 दशकात होत होते, आता काही दिवसात होतं, काही वर्षात होत आहे. ती ही अडॅप्टेबिलिटी पण आपल्याला समजून घेऊन या रिलेटेड आम्ही एक इनोव्हेशन इकोसिस्टम बिल्ड करण्याचा प्रयत्न करतो.
1: सर, इन्क्युबेशन आहे, सेंटर ऑफ एक्सिलन्स आहे, तर या गोष्टींचा विस्तार कशा पद्धतीने होतोय.
0: आम्ही आता काय करतोय की जसं एखाद्या ग्रामीण भागातला तरुण असेल आणि त्याच्या मनात एखादी संकल्पना असेल, तो मे बी मराठवाड्यातला असेल, विदर्भातला असेल आणि त्याची एखादी आयडिया असेल, तर तो प्रत्येकदा काही मुंबई पुणे इकडे येणार नाही की माझी आयडिया आहे आणि मी काय करू. तर आम्ही असा विचार करतो की रिच टू अनरिच्ड, जिथे पोहोचलो नाही तिथे पोहोचण्याचा सोसायटीचा उद्देश आहे. तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक इन्क्युबेटर, मायक्रो इन्क्युबेटर करायचा प्रयत्न करतो. म्हणजे जी छोटीशी आयडिया असेल, त्याची संकल्पना असेल, ती त्याच्या जिल्ह्यातच त्याला एक्सप्लोअर करता आली. त्याच्यानंतर हे 36 इन्क्युबेटर करण्याचा प्रस्तावित आहे. त्याच्यानंतर आम्ही रिजनल इनोव्हेशन हब करायचा प्रयत्न सुरू आहे की ज्या आयडियाज मॅच्युअर्ड झाल्या त्या आयडियाला कुठेतरी एक मोठी प्लॅटफॉर्म लागणार आहे एक्सप्लोअर करायला, त्याच्यावर अजून नर्चर करण्यासाठी. तर ते प्लॅटफॉर्म मी रिजनल लेवलला करतो. जसं विदर्भाचे काही प्रश्न आहेत, मराठवाड्याचे काही प्रश्न आहेत, तिथली सभोवतालची एज्युकेशन सिस्टीम आहे, अवेलेबल इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या तिन्हीचा संगम करून तिथे इनोव्हेशन कसं करता येईल. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर देवेंद्रजींनी संभाजीनगरमध्येच सांगितलं की आम्ही फंड ऑफ फंड करतोय आणि प्रत्येक विभागाला आम्ही 50 कोटी रुपये स्टार्टअप्स आयडिया इन्कल्केट करण्यासाठी देतो. तर हे 300 कोटीचं पण एक आम्ही काम करतोय की प्रत्येक विभागात एक इनोव्हेशनसाठी सपोर्ट मिळावा.
2: श्रोते हो, फंडिंग ऍक्सेस, सीड फंड, व्हेंचर कॅपिटल, सरकारी अनुदान याविषयी आणि इतरही मुद्द्यांविषयी आपण कार्यक्रमातून जाणून घेतलंय. विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृणमयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र.
1: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
2: सर्वप्रथम तर आम्ही सांगू स्कोप काय काय याच्यामध्ये. प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 years इज ओके. खर्च पण फार जास्त नाही आहे. तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साईडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
1: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मेला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.
0: श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम शिवसृष्टी.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. शिवसृष्टी या प्रोजेक्ट बद्दल आपण या कार्यक्रमातून जाणून घेतोय आणि त्यासाठीच आज आपल्या बरोबर आहेत महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री जगदीश कदम सर. नमस्कार कदम सर.
4: नमस्कार.
1: खरं तर शिवसृष्टी हे एक भव्य दिव्य स्वप्न जे बाबासाहेब पुरंदरे यांनी बघितलं आणि त्यासाठी बरेच प्रयत्न त्यांनी अनेक वर्षांपूर्वीच चालू केलेले होते. त्यांच्या या प्रयत्नांमध्ये तुम्ही सुद्धा इन्व्हॉल्व्ह होता, तर हा सगळा प्रवास जाणून घ्यायला आवडेल की एखादं स्वप्न साकारताना त्याच्या मागे माणसांचीही मदत लागते, आर्थिक मदतही लागते, तर हा सगळा प्रवास कसा झाला, शिवसृष्टीचं प्रोजेक्ट कसं उभारलं गेलं.
4: खरंय, आपण म्हटलं तसं बाबासाहेब पुरंदरे यांनी हे स्वप्न बघितलं. शिवशाहीर, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेबांच्या बाबतीत एवढंच म्हणता येईल की त्यांनी त्यांच्या आयुष्यातली 85 वर्ष, एक आयुष्य एकच ध्येय, वन लाईफ वन मिशन, या उक्तीप्रमाणे काम केलं.
1: खरं.
4: आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र, जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात हिंदवी स्वराज्याच्या उभारणीसाठी पोहोचले, त्या प्रत्येक मातीत बाबासाहेबांनी पाय ठेवला, शिवचरित्राचा अभ्यास केला. आणि हे शिवचरित्र केवळ राज्यातच नाही, देशात नाही तर देशाच्या बाहेरही सर्वसामान्यांपर्यंत त्यांना समजणाऱ्या भाषेत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
1: अगदी खरं.
4: त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक स्वप्न बघितली, 12,000 व्याख्यानं दिली. जाणता राजा या शिवचरित्राच्या, महाराजांच्या जीवनचरित्रावरच्या महानाट्याची 1200 पेक्षा जास्त प्रयोग राज्यात, देशात आणि परदेशातही केले. आणि त्यांनी त्याच सोबतीला महाराजांच्या जीवनचरित्रावरती एक भव्य दिव्य शिवसृष्टी उभारण्याचं स्वप्न बघितलं.
1: श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शिवसृष्टी बघायला नक्की या. शिवशाहीर कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी आहे आंबेगाव पठार पुणे इथे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रे, प्रसिद्ध जगदंबा तलवारीची प्रतिकृती, आग्र्याहून सुटकेचा प्रसंग, गड किल्ले यांची अनोखी सफर तुम्हाला बघायला आणि अनुभवायला मिळेल शिवसृष्टीमध्ये. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
4: आणि होय, तुम्ही आता जसं म्हटला तसं बरं का, सर्व शिवप्रेमी माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुम्ही तुमच्या परिवारासहित ज्या वेळेला शिवसृष्टीच्या प्रांगणामध्ये पाऊल ठेवाल, स्वतः तिकीट काढून याल आणि ती शिवसृष्टी बघाल, त्यावेळेला तुमच्या परिवारातला एकही सदस्य ना उमेद होणार नाही. इतकी छान पद्धतीची शिवसृष्टी ही येणाऱ्या पिढ्यांना समजेल अशा भाषेमध्ये, ज्याच्यामध्ये

0: वर्चुअल रियलिटी, ऑगमेंटेड रियलिटी, 3D, 5D, ॲनिमेशन, मॅपिंग, होलोग्राफी अशा सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून आपण शिवचरित्र इथे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कारण की आपलं भविष्य राष्ट्रनिर्माणाचं ज्यांच्या हाती आहे त्या पुढच्या पिढ्या इथे येऊन शिवचरित्रातनं त्यांनी त्यांच्या समजणाऱ्या भाषेमध्ये त्यांच्या समजणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये त्यांनी ही प्रेरणा घेतली पाहिजे. त्यामुळे आपण जरूर या शिवसृष्टीला सहपरिवार सहकुटुंब यावे आणि भेट द्यावी.
1: आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, पुन्हा भेटूयात. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकला शिवसृष्टी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:45 आणि 17 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा.

पौर्णिमा मोडक यांनी गायलेलं हे गीत होतं शांता शेळके यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अरुण धाते यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे यशवंत देव यांनी.

0: अरुण दाते यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. सकाळचे 7:55 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम रक्तगाथा.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी संबंधित असतील असं नाही.
2: लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोटस हॉस्पिटल, विद्याविकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक.
3: नमस्कार श्रोतेहो, रक्तगाथा या कार्यक्रमात मी सुप्रिया देवघरे आपलं स्वागत करते. आजही आहेत आपल्यासोबत लोटस हॉस्पिटलचे डॉक्टर प्रितेश जुनागडे. सर, डॉक्टर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार.
4: नमस्कार
3: डॉक्टर. रक्त कमी झालंय हे बऱ्याचदा ऐकायला येतं आणि त्याचबरोबर कुठलाही आजार झाला की डॉक्टर रक्त तपासायला लावतात, हे शास्त्र काय?
4: हा प्रश्न अतिशय बरोबर विचारला तुम्ही. रक्त असं कमी होत नाही. कमी होणं म्हणजे काय? 1 लिटर 2 लिटर रक्त कमी होत नाही आहे. तर त्यांचा म्हणायचा अर्थ असा असतो की रक्तातील काही घटक कमी जास्त झाले असतील तर आपल्याला व्याधी होतात. आणि ते काही पेशंट्सला आम्ही प्रश्न विचारून त्यांची तपासणी करून एक अंदाज आम्हाला येतो. पण त्याचा शिक्कामोर्तब करायला आम्हाला रक्ताच्या चाचण्या हे कराव्या लागतात. किंबहुना नुसते रक्ताच्या आजारातच तर बऱ्याच वेळा डॉक्टरांकडे गेल्यावर कुठल्याही कारणासाठी कुठल्याही स्पेशलिस्टकडे गेल्यावर आपल्याला रक्ताच्या चाचण्या करायला सांगतात. त्यामुळे आपण ते रक्तशास्त्रातल्या विशेष चाचण्याबद्दल बोलणार आहोत. रक्तशास्त्रा व्यतिरिक्त पण काय इतर चाचण्या कराव्या लागतात याबद्दल पण आपण बोलूया पुढील कार्यक्रमात. त्यामुळे जेव्हा रक्त कमी होतं असं आपण बोलतो तर बऱ्याच वेळा रक्तातील हिमोग्लोबिन म्हणजे जे महत्वाचा लाल पेशींमधला घटक आहे ते कमी झालं असं एक साधारणरित्या आपण समजतो. भारतासारख्या देशामध्ये जर आपण सगळ्या 135 कोटी लोकांचं जर रक्त तपासलं म्हणजे हिमोग्लोबिनची चाचणी केली 1 मिनिटासाठी आपण गृहीत धरूया तर त्यातले 50 ते 60% लोकांचं हिमोग्लोबिन म्हणजे रक्ताचं प्रमाण हे काही रित्या कमी आढळणार आहे. हे ऐकून बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटेल पण हे कडू सत्य आहे. म्हणजेच हा सर्वात प्रचलित आजार आहे असं मला वाटतं. नुसतं मलाच नव्हे तर WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला पण तेच वाटतं. म्हणून आपण याच्यावर चर्चा करणार आहोत की याचे कारण काय आणि लक्षणं काय. तर लक्षणं म्हणजे काय आहे की जेव्हा आपल्याला कळतं की हिमोग्लोबिन हे एक महत्वाचं घटक आहे जे शरीरातील प्राणवायू जे आपण श्वासामार्फत फुफ्फुसामधून आपण घेतो हा प्राणवायू रक्तपेशी शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचण्याचं काम करतायत. म्हणजेच जर आपलं हिमोग्लोबिनचं प्राण जे एका स्त्रीमध्ये 12 ते 14 ग्रॅम हवं आणि एका पुरुषामध्ये 14 ते 16 हवं ते जर एका स्त्रीमध्ये 6 झालं तर स्वाभाविक प्राणवायू हा जो आपण घेत आहोत तो घेऊन उपयोगच नाही कारण की तो प्रत्येक पेशीपर्यंत नीट पोहोचणारच नाही आहे. त्यामुळे प्राणवायू पोहोचला नाही तर ते एक महत्वाचं घटक आहे प्रत्येक पेशींसाठी जगण्याकरिता त्याचं व्यवस्थित काम करण्याकरिता आणि त्यामुळेच विविध व्याधी होतात. पेशंट्स मला आमच्या लोटस हॉस्पिटल येताना बरंच सांगतात की अहो डॉक्टर मी अमुक अमुक काम करत होते अगदी परवापर्यंत करत होते हो पण आज ना मला 2-4 दिवसापासून जरा थकल्यासारखं वाटतंय. किंबहुना महिनाभर झाला की मी घरातील प्रत्येक कामं पटकन आटपून 5 पर्यंत सगळं आवरून ठेवायचं पण आता मला तेच करायला 2 तास एक्स्ट्रा लागतायत. आणि बऱ्याच वेळा हे प्रमुख कारण आहे की चालताना श्वास रोखणं, जिने चढताना दम लागणं, दैनंदिन जीवनात जे काय काम करत होतो ते व्यवस्थित होणं नाही आणि प्राणवायू जर आपल्या मेंदूपर्यंत उशिरा पोचला तर बऱ्याच लोकांचा चिडचिडपणा होतो. तर चिडचिडपणा वाढलं म्हणजेच रक्त कमी होणं एक प्रमुख लक्षण आहे. आणि हे जे रक्त आहे बरोबर ते बऱ्याच पेशींना लागत असल्यामुळे मग त्या त्या अवयवांचे आजार आपल्याला होतात. जसं काही किडनीपर्यंत जर आपले प्राणवायू पोचला नाही तर आपल्या लघवीमध्ये त्रास होऊ शकतो. सर्वात मोठा त्रास हृदयाला होतो कारण की हृदयाला सर्वात जास्ती रक्त हवं असतं, हृदयाला आणि मेंदूला. त्यामुळे हृदय आपलं थकायला होतं, हृदयाला जास्त काम करावं लागतं. म्हणजेच 50% रक्त जर कोणामध्ये असेल तर आपला मेंदू म्हणतो की मला 50% रक्त द्या, नाही मग हृदय दुप्पट काम करतं, तेच कमी रक्त वारंवार पाठवतं. त्यामुळे हृदयाला विनाकारण ताण पडतो आणि तुम्हाला चालताना धाप लागते. आता हे होत असताना आपण जर विचार केला की प्रमुख अवयवांना मस्त रक्त पुरवलं जातं, मेंदू महत्वाचा, हृदय महत्वाचं, किडनी महत्वाची, मग स्नायू म्हणजे अगदी शेवटी उरलं सुरलं तर काय जर रक्त वाचलं तर तिथे पोचवलं जातं. म्हणून बऱ्याच लोकांचे रक्त कमी झाल्यावर पाय दुखतात, पोटऱ्या दुखतात, झोप येत नाही, पाय असे नेहमी हलवावेसे वाटतात. तर हे पण एक प्रमुख लक्षण आहे रक्त कमी व्हायचं.
3: धन्यवाद डॉक्टर.
4: धन्यवाद
3: श्रोतेहो, आज आपण इथं थांबूयात. पुन्हा भेट आहेच पुढच्या आठवड्यात ह्याच दिवशी ह्याच वेळी. नमस्कार.
2: लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोटस हॉस्पिटल, विद्याविकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. रक्तासंदर्भातील सर्व समस्यांवर खात्रीशीर निदान आणि उपचार म्हणजे डॉक्टर प्रितेश जुनागडे यांचे लोटस हॉस्पिटल. यशस्वीरित्या 100+ अधिक बोन मॅरो प्रत्यारोपण करणारे, कॅन्सरवर केमोथेरपी किंवा कोणत्याही अनुवांशिक रक्तविकारांसाठी अत्याधुनिक उपकरण आणि 30-bed सुविधा असलेलं सुसज्ज लोटस हॉस्पिटल, विद्याविकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक.
0: यानंतर ठीक 8 समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.
5: नमस्कार, आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं फरहत नाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संयुक्त अरब अमीरात, नीदरलैंड, स्वीडन, नॉर्वे और इटली की 6 की यात्रा पर रवाना होंगे. प्रधानमंत्री ने कहा, भारत की अध्यक्षता में ब्रिक्स समूह अधिक समावेशी वैश्विक व्यवस्था के निर्माण के लिए मिलकर काम करेगा. पेट्रोल और डीजल की कीमतों में 3 प्रति लीटर की वृद्धि. सरकार ने अग्रिम प्राधिकार योजना के अंतर्गत शुल्क मुक्त सोने के आयात की सीमा 100 किलोग्राम तय की. प्रवर्तन निदेशालय ने जबरन वसूली गिरोह चलाने के आरोप में कोलकाता पुलिस के उपायुक्त शांतनु सिन्हा बिस्वास को गिरफ्तार किया. और वुशु में अपर्णा दहिया ने मकाऊ में सांडा विश्व कप में महिला वर्ग के 52 वर्ग में स्वर्ण पदक जीता. अब समाचार विस्तार से. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संयुक्त अरब अमीरात, यूएई, नीदरलैंड्स, स्वीडन, नॉर्वे और इटली की 6 की यात्रा पर रवाना होंगे. यात्रा के पहले चरण में श्री मोदी आज यूएई पहुंचेंगे, जहां वे राष्ट्रपति शेख मोहम्मद बिन जायद अल नहयान से मुलाकात करेंगे. दोनों नेता द्विपक्षीय मुद्दों, विशेष रूप से ऊर्जा सहयोग, पारस्परिक हित के क्षेत्रीय और अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर विचार विमर्श करेंगे. हमारे संवाददाता ने बताया है कि प्रधानमंत्री की इस यात्रा से दोनों पक्षों के बीच ऊर्जा सुरक्षा, निवेश, प्रौद्योगिकी और रणनीतिक साझेदारी मजबूत होने की उम्मीद है.
6: इंडिया और यूएई की ऊर्जा सुरक्षा साझेदारी अब सिर्फ क्रूड ऑयल तक सीमित नहीं रही. यूएई अभी भी इंडिया का एक महत्वपूर्ण क्रूड ऑयल आपूर्ति करता है, लेकिन ये संबंध अब नेचुरल गैस तक भी विकसित हो चुका है. इस वर्ष के आरंभ में हिंदुस्तान पेट्रोलियम ने अबुधाबी नेशनल ऑयल कंपनी के साथ एक 10 समझौता किया, जिसके अंतर्गत 2028 से प्रतिवर्ष 5 टन एलएनजी की आपूर्ति होगी, जिससे इंडिया को अस्थिर बाजार मूल्यों से कुछ राहत मिलने की संभावना है. रिन्यूएबल एनर्जी और सिविल न्यूक्लियर क्षेत्र में भी सहयोग तेजी से बढ़ रहा है. यूएई के सोवरेन वेल्थ फंड्स भारत के सोलर इंफ्रास्ट्रक्चर में एक्टिवली निवेश कर रहे हैं. साथ ही भारत का शांति एक्ट न्यूक्लियर सेक्टर को प्राइवेट प्लेयर्स के लिए खोल रहा है. क्रूड ऑयल से एलएनजी तक, परंपरागत ऊर्जा से स्वच्छ ऊर्जा, इंडिया और यूएई की ऊर्जा सुरक्षा साझेदारी अब एक नए चरण में प्रवेश कर रहे हैं. विनोद कुमार, आकाशवाणी समाचार, अबू धाबी.
5: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि इस वर्ष भारत की अध्यक्षता में ब्रिक्स समूह बहुपक्षवाद को मजबूत करने, सतत विकास को बढ़ावा देने, आर्थिक लचीलेपन को बढ़ाने और अधिक समावेशी वैश्विक व्यवस्था के निर्माण के लिए मिलकर काम करेगा. नई दिल्ली में ब्रिक्स देशों के विदेश मंत्रियों और प्रतिनिधिमंडलों के प्रमुखों से बातचीत में श्री मोदी ने कहा कि ब्रिक्स विकासशील देशों के बीच सहयोग बढ़ाने और ग्लोबल साउथ की आकांक्षाओं को पूरा करने के लिए एक महत्वपूर्ण मंच के रूप में उभरा है. इससे पहले ब्रिक्स देशों के विदेश मंत्रियों की बैठक में विदेश मंत्री डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर ने कहा कि शांति और सुरक्षा वैश्विक व्यवस्था के केंद्र में है. उन्होंने कहा कि हाल के संघर्षों ने संवाद और कूटनीति के महत्व पर बल दिया है.
7: हम ऐसे समय में मिल रहे हैं जब दुनिया तेजी से बदल रही है. अंतर्राष्ट्रीय तनाव, संघर्ष, आर्थिक अनिश्चितता और व्यापार, तकनीक तथा जलवायु से जुड़ी चुनौतियां वैश्विक स्थिति को प्रभावित कर रही हैं. ऐसे समय में ब्रिक्स से सकारात्मक और स्थिर भूमिका निभाने की उम्मीद बढ़ी है. आज कई देश ऊर्जा, भोजन, उर्वरक, स्वास्थ्य सुरक्षा और वित्तीय सहायता जैसी चुनौतियों का सामना कर रहे हैं. ब्रिक्स उन्हें इन समस्याओं से बेहतर तरीके से निपटने में सहायता कर सकता है.
5: रक्षा मंत्री राजनाथ सिंह आज आंध्र प्रदेश के श्री सत्यसाई जिले के पुट्टपर्ती में कई एरोस्पेस

0: was taken only after 10 days of continuous discussions in Thiruvananthapuram and New Delhi following the election results on May 4th. The Congress and other constituents of the UDF are trying to complete the discussions on the new ministry by tomorrow. Smithy M. Palluruthi, Akashvani News, Thiruvananthapuram.
1: In a major step towards strengthening India's indigenous defense and aerospace capabilities, Defense Minister Rajnath Singh will lay the foundation for Advanced Medium Combat Aircraft Program facility at Puttaparthi in Sri Sathya Sai district of Andhra Pradesh, along with Chief Minister N. Chandrababu Naidu today. A report.
2: The Advanced Medium Combat Aircraft AMCA program facility being developed by the Aeronautical Development Agency under the Defense Research and Development Organization will serve as the integration, development and flight testing hub for India's indigenous 5th generation stealth fighter aircraft program. Spread across nearly 650 acres, the project is estimated to cost around 15,803 crore rupees. The complex will support aircraft integration, testing, validation and certification, strengthening India's self-reliance in advanced combat aviation technologies. Foundation stones for 4 additional defense projects and 8 drone projects will also be laid. Allu Murli, Akashwani News, Vijayawada.
1: The historic 3-day annual Mongari Mela, also known as Shiv Parvati Mela, at Shiv Parvati Shrine in Udhampur district will commence today. Amid religious enthusiasm and festive spirit, the Udhampur District Administration has geared up for the grand and historic Mela at Sir Dabbar area in Mongari. On to sports now. Indian Wushu player Aparna Dahiya clinched a gold in the women's 52kg category at the 11th Sand Off World Cup in Macau yesterday. Aparna beat reigning world champion Thi Phuong Ga Go of Vietnam in straight sets in the final. This was India's first gold in the event, which began on May 12. Aparna had earlier lost to the same opponent in the final of the World Wushu Championships held in September 2025 in Brazil. In IPL cricket, Mumbai Indians defeated Punjab Kings by 6 wickets at Himachal Pradesh Cricket Association Stadium in Dharamshala last night. Chasing 201 for victory, Mumbai Indians overhauled the target with 6 wickets in hand and 1 ball to spare. Earlier put into bat, Punjab Kings scored 200 for 8 in stipulated 20 overs. Today, Lucknow Super Giants will take on Chennai Super Kings in Lucknow at 7:30 p.m. A walkathon was organized by Akashwani Raipur today to mark the completion of 90 years of Akashwani. Employees of Akashwani, retired officials, newsreaders, listeners and prominent citizens of the city participated in the event. The walkathon began at around 7 this morning from the Akashwani building in Civil Lines. It passed through various routes in the city and concluded at the Akashwani premises. India Meteorological Department has forecast heavy rainfall with thunderstorms over Andaman and Nicobar Islands, Arunachal Pradesh, Assam, Meghalaya, Mahe and South Interior Karnataka today. In Kerala, Met Department has issued a yellow alert indicating isolated heavy rain in 6 of the 14 districts. And now for a look at today's newspapers, it's over to Sarabjit Kaur.
3: Thank you, Saira. Papers have widely noticed Delhi Chief Minister Rekha Gupta's push for using the metro after PM's appeal. The Pioneer writes, Delhi pushes for metro, work from home to cut fuel use. Congress Kerala suspense ends, Satheesan pips Venugopalan CM race, writes the Tribune. India voices concerns over West Asia crisis at BRICS meeting, writes the Statesman, while the Tribune writes, Indian vessels sunk off Oman as Delhi hosts Iran minister for BRICS meeting. Trump-Xi hold talks in biggest summit ever, writes the Asian Age. All newspapers have carried pictures of a man flung into air 50 feet above ground after heavy rains and storm hit Uttar Pradesh. The Statesman writes, thunderstorms, hailstorms, pummel UP, at least 104 dead. The Hindu, in its editorial titled Cooling Doctrine, writes that access to safe indoor temperatures must be a public health entitlement. What India needs is something larger and more ambitious, a national cooling doctrine. A scalable framework that treats sustained access to safe indoor temperatures as a public health entitlement to be guaranteed. And finally, the Tribune writes about 61-year-old Narinder Kaur, who scored 77% in the Punjab School Education Board Class 10 open school examination after she was encouraged by her sons. The newspaper writes, off studies for 45 years, Punjab woman scores 77%. And with that, it's back to you, Sarah.
1: Thanks, Sarabjit. And now before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Modi to embark on a six-day visit to UAE, the Netherlands, Sweden, Norway and Italy today. Prime Minister says BRICS under India's chairmanship will work together to build a more inclusive world order. Oil marketing companies hike petrol and diesel prices by 3 rupees per litre. Government caps duty-free gold imports at 100 kg under advance authorization scheme. ED arrests Kolkata Police DCP Shantanu Sinha Biswas for running an extortion syndicate. And in Wushu, Aparna Dahiya clinches gold in women's 52 kg category in Santa World Cup in Macau. That's all in Morning News. Have a nice day.
4: हे पुणे केंद्र आहे आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
5: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होणार. महाराष्ट्रात साताऱ्यात आज प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं लोकार्पण. जागतिक इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून. आणि आशियाई मुष्टियुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताची 9 सुवर्णपदकांसह 27 पदकांची लयलूट. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार आहेत. पहिल्या टप्प्यात ते आज UAE राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतील आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषतः ऊर्जा सहकार्य आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा करतील. दौऱ्यासंदर्भात वार्ताहर परिषदेत माहिती देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव असीम महाजन यांनी ऊर्जा हा द्विपक्षीय संबंधांचा प्रमुख आधारस्तंभ असल्याचं सांगितलं. बहुपक्षीयवादाला बळकटी देण्यासाठी, शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी तसंच आर्थिक लवचिकता वाढून अधिक सर्वसमावेशक जागतिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी ब्रिक्स भारताच्या अध्यक्षतेखाली एकत्रितपणे काम करेल असा निर्वाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिल्लीत दिला. दिल्लीत ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसह भेटीला आलेल्या शिष्टमंडळाशी पंतप्रधानांनी काल संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील सहकार्याला चालना देण्यासाठी ब्रिक्स हे महत्वाचं व्यासपीठ म्हणून उदयाला आलं आहे असंही त्यांनी नमूद केलं. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. तत्पूर्वी ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ.एस. जयशंकर यांनी जागतिक व्यवस्थेत शांतता आणि सुरक्षितता हे घटक केंद्रस्थानी आहेत, लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यांची उभारणी ही या बैठकीची मध्यवर्ती संकल्पना आहे असं स्पष्ट केलं. ब्रिक्स ऍट 20 संकल्पनेवर आधारित आयोजित सत्रामध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांनी बदलत्या वास्तव जागतिक परिस्थितीला प्रतिसाद म्हणून ब्रिक्सनं आपल्या कार्यक्रम आणि सदस्यत्वाचा विस्तार केल्याचं अधोरेखित केलं. महाराष्ट्रातील साताऱ्यात आज होणाऱ्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना लाभार्थी परिषद आणि महाआवास अभियानाच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याला केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंग चौहान उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेली 5 लाख घरं लाभार्थींना वितरित केली जाणार असून 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जातील. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 कोटी घरं उभारण्यात आली आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशातील श्री सत्यसाई जिल्ह्यातल्या पुट्टपर्थी इथं अनेक हवाई आणि संरक्षण दलांशी निगडीत विविध प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. त्याचबरोबर सिंह यांच्या हस्ते भारत डायनामिक्स लिमिटेडच्या नव्या अत्याधुनिक नौदल प्रणाली उत्पादन सुविधेची पायाभरणी होणार आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यावेळी उपस्थित राहतील. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे देशातल्या विविध राज्यांमध्ये इंधनांच्या किमतीमध्ये फरक पडणार आहे. मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये होणार आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं सोने आयातीवर नवीन निर्बंध लागू केले आहेत. यानुसार सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातदारांसाठी एका परवान्यावर आता कमाल 100 किलो शुल्कमुक्त सोन्याचीच आयात करता येणार आहे. तसंच नव्याने अर्ज करणाऱ्या कंपन्यांच्या उत्पादन प्रकल्पांची प्रत्यक्ष तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. या तपासणीत उद्योगांची उत्पादन क्षमता आणि कार्यरत स्थितीची पडताळणी करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय निवडणूक आयोगानं मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIRच्या 3र्या टप्प्याची घोषणा काल केली. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. यादरम्यान जवळपास 3.5 लाखांहून अधिक बूथस्तरावरील अधिकारी 36 कोटींपेक्षा अधिक मतदारांच्या घरी जाऊन भेटी देतील. या कामात त्यांना गणना टप्प्यादरम्यान राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या 3.5 लाख बूथस्तरावरील प्रतिनिधी सहकार्य करतील. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट या परीक्षेच्या पुनर्आयोजनाचा आढावा घेण्यासाठी काल संध्याकाळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आगामी नीट परीक्षा सुरळीत आणि कार्यक्षमतेनं पार पाडण्यासाठीच्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा बैठकीत झाली. बैठकीला उच्च शिक्षण सचिव, शालेय शिक्षण सचिव, राष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालकांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दरम्यान काल चीनची राजधानी बीजिंगमध्ये चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान आणि प्रादेशिक सुरक्षा याबाबत तणावाची स्थिती असूनही दोन्ही नेत्यांनी संघर्षाऐवजी सहकार्यावर भर दिला. व्हाईट हाऊसनं दिलेल्या माहितीनुसार ऊर्जेचा प्रवाह मुक्त सुरळीत राखण्यासाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली राहिली पाहिजे यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. इस्रायल आणि लेबनान दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांदरम्यान काल अमेरिकेत शांतता चर्चेची 3री फेरी पार पडली. हिजबुल्लाचे निशस्त्रीकरण आणि उभय देशातील संबंध सुधारण्याबाबत या फेरीत चर्चा झाली. चर्चा आजही सुरू राहणार आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अंतिम करार होईपर्यंत हिजबुल्ला विरुद्ध लष्करी कारवाया करण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे कायम राहावं अशी इस्रायलची इच्छा आहे. दुसरीकडे इस्रायलनं लेबनानच्या भूभागातून माघार घ्यावी, हवाई हल्ले थांबवावेत आणि सीमावर्ती गावांमधील विध्वंस थांबवावा अशी लेबनानची मागणी आहे. मकाऊमध्ये झालेल्या 11व्या सांधा विश्वचषक वुशू स्पर्धेत काल झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या अपर्णा दहियानं विद्यमान विश्वविजेत्या व्हिएतनामच्या थी फुओंग एनगा एनगोवर विजय मिळवत सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेतील भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथं पार पडलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 9 सुवर्ण 6 रौप्य आणि 12 कांस्य अशा 27 पदकांची लयलूट करत उल्लेखनीय कामगिरी केली. मुलींच्या गटात 7 सुवर्ण 5 कांस्य पदकासह भारतानं अव्वल स्थान पटकावलं आहे. उर्वरित 2 सुवर्ण 4 रौप्य आणि 7 कांस्य पदकं मुलांच्या गटानं मिळवली. ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज पहाटे महाराष्ट्रात ठाण्यात निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. डॉक्टर नाडकर्णी हे विचारवंत नाटककार, संगीतकार, कवी, चित्रकार देखील होते. मुक्तांगण या व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून व्यसनांच्या आहारी गेलेल्या अनेक तरुणांना त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं. औद्योगिक क्षेत्रातील 30हून अधिक संस्थांसाठी आणि अनेक स्वयंसेवी संस्थांसाठी त्यांनी मानसिक आरोग्य आणि अनुषंगिक विषयांचं सल्लागार आणि प्रशिक्षक म्हणून कार्य केलं होतं. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 36 तासात झालेल्या पाऊस, वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 111 जणांचा मृत्यू झाला आहे तर 200हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तातडीनं पाहणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रेल्वे रुळांवर झाडं पडल्यानं आणि वायरीत तारा तुटल्यानं त्याचा फटका पाटणा राजधानी एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्यांना बसला. केरळसाठी हवामान विभागानं पावसासाठीचा पिवळा बावटा जारी केला आहे. त्यानुसार राज्यात 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. केरळ आणि लक्षद्वीप किनारपट्टीवर मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होणार. महाराष्ट्रात साताऱ्यात आज प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं लोकार्पण. जागतिक इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून. आणि आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताची 9 सुवर्णपदकांसह 27 पदकांची लयलूट. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
6: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. तुम्ही आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे.
7: आकाशवाणी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त प्रसारित करत आहोत रूपक जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे. लेखन आणि निवेदन मदालसा कानडे. सादर करते सुजीत बनसोडे. नमस्कार श्रोते हो, आज 15 मे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. 2026 या वर्षीची कुटुंब दिनाची थीम आहे कुटुंब विषमता आणि बालकल्याण. समाजातल्या आर्थिक सामाजिक आणि डिजिटल विषमतेचा सर्वाधिक परिणाम होतो तो मुलांवर आणि अशावेळी मुलांना सुरक्षितता प्रेम आणि आधार देणारी सर्वात महत्वाची संस्था म्हणजे कुटुंब. माझं कुटुंब माझा आधार. जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे या विशेष रेडिओ रूपकातून आज आपण जाणून घेणार आहोत बदलत्या काळात कुटुंबाची भूमिका आणि मुलांच्या आनंदी भविष्याची गरज. जगभरातल्या लोकांना त्यांच्या कुटुंबाशी जोडून ठेवण्यासाठी आणि कुटुंबाशी संबंधित गोष्टींबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 1993 साली आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून दरवर्षी 15 मे रोजी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जाऊ लागला. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याचं मुख्य कारण म्हणजे कोणत्याही कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र राहणं, कुणाला एकटेपणा वाटू नये याची काळजी घेणं. कुटुंब एकत्र असेल किंवा नसेल तरीही भावनिक नातं जोपासणं आवश्यक आहे. भारतात एकत्र कुटुंब व्यवस्था 1000 वर्षांपासून चालत आलेली आहे. बदलत्या स्पर्धेच्या युगात ती काही प्रमाणात मोडकळीस आली हे खरं, तरीही पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतीय कुटुंब व्यवस्था ही आजही इथल्या समाजाचा कणा आहे. आता हेच बघा ना, आजकालच्या धावपळीच्या जीवनात पालक त्यांच्या कामात व्यस्त आहेत, मुलं मोबाईल आणि स्क्रीनमध्ये रमली आहेत, घराघरातला संवाद कमी होत चाललाय. मात्र एक गोष्ट अजूनही बदललेली नाही, ती म्हणजे कुटुंबाच्या मायेची ताकद.
8: अरे रोहन, किती वेळ मोबाईल बघणारेस तू? ठेव बरं तू आता.
9: एक मिनिट, आई गेम संपतोय. आणि आई, केव्हाच मी तुला सांगतोय ना, माझ्या प्रोजेक्ट मध्ये मला मदत कर म्हणून. तू येते का? नाही ना, म्हणून मी गेम खेळतोय.
8: अरे रोहन, तुला किती वेळा सांगू रे, मला त्रास देऊ नकोस म्हणून. ऑफिस मधल्या उद्याच्या प्रेझेंटेशनची तयारी करतेय ना मी, मग कशाला त्रास देतो मला.
9: आई तू पण बिझी आणि बाबा पण लॅपटॉप उघडून ऑफिसच्या मीटिंग मध्ये बिझी आहे, मी कोणाची मदत घेऊ?
8: अरे ताईला सांग ना तुझ्या.
9: ताईडी पण ऐकत नाही माझं. ती तिचं कॉलेज, तिच्या मैत्रिणी आणि मोबाईल याच्यातच असते नेहमी.
10: रोहन, आवाज करू नकोस, मी मीटिंग मध्ये आहे ना।
11: पूर्वी संध्याकाळ झाली की सगळे कसे एकत्र बसायचे, गप्पा मारायचे। आता कोणाला वेळच नाही, जो तो आपला कॉम्प्युटर समोर नाही तर मोबाईल समोर।
9: शेट, लाईट गेले, वायफाय पण बंद झालं, आता कसा पूर्ण करणार मी माझा प्रोजेक्ट। आई,
11: अरे मी काय करू लाईट गेली तर।
10: अरे बापरे, लाईट पण गेली वाटतं, माझा

0: आतापाई बंद पडला, मीटिंग अर्ध्यावरच.
1: बरं झालं लाईट गेले, आता 2 मिनिटं तरी एकमेकांशी बोला रे जरा. काय म्हणावं बाई या विजेला, ऐन कामाच्या वेळी ही वीज जाते.
2: आधी काय बोलणार ग एकमेकांशी, इतकं काम असताना.
1: चला गप्पा मारूया आपण सगळेजण मस्तपैकी.
2: आजी तू लहानपणी काय करायची ग? तुला पण असे आमच्या सारखे प्रोजेक्ट आणि होमवर्क होता का ग?
1: हो होता तर, पण आम्ही असं सारखं तेच नव्हतो करत बर का. पटकन अभ्यास करून टाकायचो आणि मैदानी खेळ खेळायचो बघ.
2: कोणते खेळ?
1: अरे खेळ काय एक होता, जसं लपंडा, विट्टी दांडू, लगोरी, लंगडी, असे खूप वेगवेगळे खेळ खेळायचो आम्ही आणि खूप मजा करायचो.
0: रोहन अरे आजीच काय, आम्ही सुद्धा आमच्या लहानपणी हे सगळे खेळ खेळलोय बरं का. आणि उशीर झाला घरी यायला की ही तुझी आजी म्हणजे माझ्या आईचा ओरडाई खाल्लाय आम्ही.
2: हो बाबा खरंच.
1: तुम्हाला आत्ताच्या मुलांना माहिती तरी आहेत का रे आमच्या सारखे हे सगळे खेळ?
2: नाही ना ग आजी, आम्हाला फक्त व्हिडिओ गेम्स आणि मोबाईल गेम्स माहिती आहे. आणि माहिती असले तरी वेळ कुठे आहे एवढा.
0: रोहन अरे या व्हिडिओ गेम्स मध्ये नाही बरं का, म्हणजे आम्ही खेळलेल्या खेळांसारखी गंमत. आमच्यासारखं तुम्ही खेळून तर बघा रे.
2: खरंच गंमत येते. मला तर ऐकूनच एक्साइटमेंट व्हायला लागली. आम्ही तर फक्त क्रिकेट आणि बॅडमिंटनच खेळतो. मी माझ्या मित्रांना पण सांगतो आता आपण विट्टी दांडू खेळूया म्हणून. पण बाबा कसा खेळायचा विट्टी दांडू?
0: अरे मी सांगेल ना तुम्हाला. अरे लघोरी कशी खेळायची तेही सांगेल. चला.
2: चालेल चालेल, पण बाबा माझ्या प्रोजेक्टचं टेन्शन आलंय हो मला.
0: अरे काही काळजी करू नकोस, माझी मीटिंग संपली की मी मदत करीन तुला. ठीक आहे.
3: बघा कितीतरी दिवसांनी आपण आज असे सगळे एकत्र बसलोय नाही का. त्याचं श्रेय लाईटला बर का, नाहीतर तुम्हाला कुठे वेळ आहे सगळ्यांना. मी आपली बसते एकटीच.
2: आजी खरंच आज आपण सगळे मिळून जेवूया कॉम्प्युटर आणि मोबाईल शिवाय. आणि हो उद्यापासून रोज संध्याकाळी एकत्र बसून गप्पाही मारूया.
4: हो
0: नक्कीच नक्कीच.
5: श्रोते हो ऐकलं ना, कधी कधी आपल्याला एकत्र आणण्यासाठी फक्त थोडासा वेळ पुरेसा असतो. श्रोते हो घराघरातले असे संवाद ऐकले की विमल लिमये यांची कविता आठवल्याशिवाय राहत नाही. घर असावे घरा सारखे नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नको तर नुसती नाती. या घरट्यातून पिल्लू उडावे दिव्य खेळूनी शक्ती, आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती. कुटुंब ही केवळ सामाजिक रचना नाही, ती आपल्या संस्कृतीची आणि मूल्यांची आधारशिला आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात, कुटुंब हे झाडासारखं असतं, त्याच्या फांद्या वेगवेगळ्या दिशेने वाढू शकतात पण मूळ मात्र एकच राहतं. आपण जेव्हा भारतीय कुटुंब व्यवस्थेचा विचार करतो तेव्हा इथल्या ग्रामीण आणि शहरी जीवनात असलेली तफावत आपल्याला जाणवते. ग्रामीण शिक्षण आणि शहरी शिक्षण यातली असमानता आणि ग्रामीण भागात असलेली डिजिटल सुविधांची कमतरता या सगळ्याचा परिणाम थेट मुलांच्या मानसिक आणि सामाजिक विकासावर होताना दिसतो. आणि या सगळ्या असुरक्षिततेतून मुलांना बाहेर काढण्यासाठी कुटुंबातल्या इतर सदस्यांनी काय करायला हवं जेणेकरून मुलांचा आत्मविश्वास वाढेल आणि कुटुंबाचा त्यांना आधार वाटेल. याविषयी बोलताना बाल समुपदेशक डॉक्टर वर्षा मोताळे म्हणाल्या,
6: मुलांचे जेव्हा व्यक्तिमत्वाचं जडणघडण होत असे ना त्यामध्ये मला असं वाटतं पहिला जो पाया असतो तो कुटुंबाचा असतो. कुटुंबातलं एकंदरीत वातावरण किंवा पालकांची वर्तणूक, नकळत मूल निरीक्षणातून पालकांचे जी काही बोलणं आहे, सवयी आहेत किंवा वर्तन आहेत त्याचं अनुकरण करत असतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की घरातलं वातावरण जेवढं प्रेमाचं, समजुतीचं आणि विश्वासाचं असेल ना तर तेवढं मूल आत्मविश्वासू बनतं किंवा चांगलं त्याचं मानसिक आरोग्य राहतं असं मला वाटतं. त्यासाठी आपण पालक म्हणून काय करायला पाहिजे तर सगळ्यात आधी ना मुलांशी रोज प्रेमानं, विश्वासाने आणि संयमाचा संवाद हा खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे ते मूल मानसिकदृष्ट्या खूप सुदृढ बनतं. दुसरं, त्यांना हवा तो वेळ देणं खूप महत्वाचं आहे. आजच्या काळामध्ये वेळ ही खूप मोठी समस्या आहे, पालकांकडे वेळच नाही आहे, पण तो वेळ देणं खूप गरजेचं आहे. कारण कुटुंबामध्ये एकत्र वेळ घालवला तर मूल जास्त आत्मविश्वासू बनतं. बाकी सोशल मीडिया, मोबाईल यूज हे तर सगळीकडे आता सर्रास होतं, त्यामध्ये ग्रामीण काय आणि शहरी काय यामध्ये काही फार तफावत नाही आहे. तफावत मेनली आपल्याला कुठे दिसते माहितीये का, जेव्हा हे मूल शहरात येतं शिक्षणासाठी म्हणा किंवा हायर लर्निंगसाठी, जेव्हा मुलं ही शिफ्ट होतात ग्रामीण भागाकडून शहराकडे, तर त्यावेळी ते जे मिळालेलं वातावरण आहे, नवीन वातावरण, त्यांच्यासाठी हे ऍडजस्ट करायला, अडॅप्ट करायला थोडंसं अवघड जातं. त्यामुळे काय होतं, नकळतच तुलना होते मित्रांशी म्हणा किंवा टीचर्स जे असतात त्यांच्याकडनं म्हणा, आणि त्यातून त्यांच्यामध्ये कमीपणाची भावना येऊ शकते. दुसरं असं की जी काही शिक्षण पद्धती आहेत नवीन, त्यांच्यासाठी थोडे ते सोपे नसतात अडॅप्ट करण्यासाठी. सो तो एक वेळ जो आहे तो त्यांना मिळायला हवा, आणि त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य ते वातावरण मिळालं, प्रोव्हाइड केलं शिक्षकांनी म्हणा किंवा घरातूनही, तर त्यांना ते अडॅप्ट करायला सोपं जाणार. पण जर हे नाही मिळालं तर काय, तर कमीपणाची भावना तयार होते, नैराश्य येतं, बऱ्याच मुलांना स्ट्रेस येतो, चिंता वाढते, किंवा मग फेल्युअर येतात आयुष्यामध्ये, आणि त्यातून मग वेगवेगळ्या मानसिक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं, अशी आम्ही बरीच केसेस बघतो. पण मला असं वाटतं यशाचं ओझं तुम्ही मुलांना देण्यापेक्षा ना त्याला काय आवडतं किंवा त्याला काय जमतं ह्याला तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. कारण प्रत्येक मूल वेगळं आहे, प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या वेगळ्या आहेत, तर त्या आपल्या पाल्याच्या क्षमता ओळखल्या पाहिजे आणि त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तो तिकडे काय फेस करतोय, त्याच्या भावना काय आहेत, त्याचं काय तिथे प्रॉब्लेम्स त्याला येत आहेत हे समजून घेतले पाहिजे. आणि त्याला सॉल्व्ह करण्यासाठी जर तुम्हाला कुणाची मदत हवी असेल, शिक्षकांची मदत तुम्ही घेऊ शकता, तर या गोष्टी तुम्हाला कळतील आणि हाताळता नाही आल्या तरी तुम्ही कुणाची प्रोफेशनल हेल्प त्यासाठी नक्कीच घेऊ शकता. मुलांमध्ये जर काही बदल होत असतील, म्हणजे पर्टिक्युलरली मला असं वाटतं की जर वर्तणूक त्यांची बदलत असेल किंवा राग, चिंता, नैराश्य असे काही लक्षणं तुमच्यामध्ये जर दिसत असतील, तर न घाबरता किंवा न लाजता तुम्ही प्रोफेशनल हेल्प पण किंवा मार्गदर्शनही घेतलं तरी काही वावगं नाही. आणि आपल्याला आता लक्षात येतं की टीनेजमध्ये सुसायडल टेंडन्सी किंवा सुसायडल अटेम्प्ट खूप वाढलेले आहेत. सो त्याचं हेच एक कारण आहे. तर हे आपल्याला समजत नाही की आपल्या मुलाच्या मनामध्ये काय चालू आहे. याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे संवाद असणं, की मुलांसाठी तुमचा संवाद जो आहे तो अत्यंत गरजेचा आहे. आणि तो अगदी म्हणजे वन साइडेड नको, सूचनांच्या तऱ्हेने तो नको, तर टू वे पाहिजे कम्युनिकेशन नेहमी. आणि त्यामध्ये मला असं वाटतं की ते एक संयमाचं बोलणं जर असेल ना, तर मुलं तुमच्या समोर ओपन अप होतात. त्यांच्या मनामधलं जे काही नैराश्य असेल किंवा दुःख असेल किंवा स्ट्रेस असतील, ते तुमच्याशी मोकळेपणाने बोलू शकतात, बोलतात. तेवढा मोकळीक तुमच्या नात्यामध्ये असली पाहिजे आणि ती तुम्ही दिली तर मुलं नक्कीच ओपन अप तुमच्या समोर होतात. आणि हे जर तुम्ही करू शकला तर योग्य ती मदत आणि आधार आपण नक्कीच मुलांना देऊ शकतो. मला असं वाटतं मुलं मोठं होण्यासाठी फक्त गुण नाही तर चांगले संस्कार, आत्मविश्वास आणि मानसिक स्वास्थ्य हे खूप महत्वाचं असतं. आणि त्यामुळे आजच्या काळातला सर्वात मोठा पालकधर्म काय आहे, तर मुलांना ऐका, समजा आणि त्यांच्यासोबत उभं राहा.
5: कुटुंबाचं प्रेम हे सर्वात सुंदर, वास्तविक आणि बिनशर्त असायला हवं. ते जर तुमच्याकडे असेल तर तुमची मानसिक शक्ती आपोआप वाढते. श्रोतेहो, कुटुंब व्यवस्था बळकट असेल तर सामाजिक स्वास्थ्य उत्तम राहतं. त्याचा चांगला परिणाम देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थिरतेवरही होतो. कोणतंही कुटुंब कुठल्याही कारणाने तुटू नये, कुटुंबात विसंवाद होऊ नये. तरुणांना कुटुंबाचं महत्व समजावं. चांगल्या वाईट वेळी प्रियजनांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आणि वृद्धांच्या पाठीशी उभं राहावं हाच आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याचा उद्देश. आजच्या तरुण पिढीलाही कुटुंब संस्थेबद्दल, घरातल्या नात्यांबद्दल काय वाटतं याविषयी आम्ही त्यांना जेव्हा बोलतं केलं त्यावेळी आपल्या कुटुंबातल्या अनुभवाबद्दल सांगताना एमए फर्स्ट इयरची विद्यार्थिनी रसिका जोशी म्हणाली,
4: दिवसभर तर प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त असतो, पण जेवताना निदान सगळे एकत्र बसतात आणि मनमोकळ्या गप्पा होतात. दिवसातल्या छोट्या मोठ्या गोष्टी शेअर केल्या जातात, त्यामुळे संवाद वाढतो आणि एकमेकांना समजून घेणं सोपं होतं. आई बाबांची बॉन्डिंग वाढतं. आम्ही सगळे एकत्र जेवायला बसतो तेव्हा कधी अभ्यासाबद्दल बोलतो, कधी कामाबद्दल चर्चा होते, नाहीतर नुसती मजा मस्ती होत. पण यामुळे घरातला संवाद वाढतो, ताण कमी होतो, जवळीक टिकून राहते आणि घरात सकारात्मक वातावरण तयार होतं.
5: कुटुंबा व्यतिरिक्त आजूबाजूच्या इतर व्यक्तींशी कसा संवाद साधता येतो असं विचारलं तेव्हा 11वीत असणारी जान्हवी हत्तेकर हिने सांगितलं,
7: बऱ्याचदा आपण जवळच्या लोकांशी सुद्धा मेसेजवर किंवा फोनवर बोलतो, पण जर त्याऐवजी जर आपण त्याच्याशी जर प्रत्यक्ष भेटून बोललो तर त्यांना सुद्धा जास्त बरं वाटतं आणि एकमेकांमधला संवाद वाढतो. तसंच आपल्या घराजवळ दुकान असतं पण आपण मोबाईलवरून ऑनलाईन वस्तू मागवतो, म्हणजे आजकाल ऑनलाईनचं फायदा जास्त आहे लोकांमध्ये, पण त्यापेक्षा जर एखाद्या जवळच्या दुकानात जाऊन आपण प्रत्यक्षपणे तिथं वस्तू विकत घेतली तर फक्त वस्तू विकत नाही घेत आहेत, आपण त्या दुकानदाराशी चार गोष्टी बोलू शकतो, म्हणजे जसं की नमस्कार, सगळं ठीक आहे ना, मग कसं काय चालू आहे सगळं, असं एवढं संभाषण होतं. त्यामुळे संवाद अजून वाढतो आणि प्रत्येकाशी आपलं नातं घट्ट होतं. अशा जर आपण म्हणजे काही छोट्या मोठ्या गोष्टी जर केल्यात तर मोबाईलमुळे जे अंतर वाढलं एकमेकांमधलं तर ते कमी होण्यास मदत होऊ शकते.
5: कुटुंबातल्या सदस्यांमधलं नातं जपायचं असेल तर कसा संवाद झाला पाहिजे याविषयी आयुष जाधव हा 11वीतला मुलगा म्हणतोय,
8: आमच्या घरी एक गोष्ट अजून आहे, आम्ही शक्यतो रोज एकत्र जेवण करतो आणि खरं सांगायचं तर त्यावेळेला सगळ्यात जास्त गप्पा होतात आणि फोडणीचा वास आला की आपोआप स्वयंपाकघरात जाऊन विचारतो की आई आज काय बनवलंस, मग ती पण लगेच काम सांगते, जरा मेथी निवड, कोथिंबीर काप, पाणी भर, आणि हे सगळं करतानाच आपोआप असे गप्पा सुरू असतात. मग भाजी तयार झाली की आधी तिचा वास घेऊन मग आईला सांगायचं आज भाजी मस्त झाली आहे, ते ऐकून तिलाही बरं वाटतं. आणि एक गोष्ट लक्षात येते की जेवताना मोबाईल पेक्षा समोरची माणसं जास्त महत्वाची वाटतात आणि मला वाटतं अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळेच घरातला संवाद टिकून राहतो आणि माणसं जवळ राहतात आणि नाते अजून घट्ट होते.
5: प्रज्ञा चाबुकस्वार या 12वी झालेल्या विद्यार्थिनीला आम्ही विचारलं की तू तुझ्या घरातल्यांशी कसा संवाद साधते तेव्हा ती म्हणाली,
9: माझ्या आई बाबांशी मी जर एखादी समस्या आली म्हणजे माझ्या अभ्यासाशी असो किंवा दैनंदिन जीवनाशी निगडीत कुठलीही समस्या असो ती माझ्या आई बाबांबरोबर मी शेअर करते, मग त्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आमच्यामध्ये एक संवाद होतो. चर्चेच्या माध्यमातून आम्ही त्या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत असतो. संवाद हाच महत्वाचा आधार आहे आमच्या कुटुंबाचा. भावाशी कधी वादविवाद होतात, कधी आपुलकीने संवाद साधला जातो. तो माझ्यापेक्षा लहान असल्यामुळे अभ्यासाशी निगडीत असलेले कुठलाही प्रश्न तो मला विचारत असतो आणि मी देखील त्याला त्याचे उत्तर देते. एकत्र जेवण करण्याच्या सवयीमुळे आमच्यातील नातं अधिक घट्ट झालं. टीव्ही, मोबाईल यापासून लांब राहून आम्ही परस्पर संवादावर भर दिल्यामुळे एकमेकांवर विश्वास निर्माण होण्यास मदत झाली.
5: मुलांसोबत कुटुंबातल्या सदस्यांनी वेळ घालवणं किती महत्वाचं आहे याविषयी सांगताना प्राध्यापक डॉक्टर नागेश अंकुश म्हणतात,
10: कुटुंबातल्या व्यक्तींनी मुलांसाठी दिलेला वेळ आणि त्यांच्याशी साधलेला संवाद हा कुटुंबातला एकोपा टिकवण्यासाठी तर अतिशय गरजेचा आहेच, परंतु अलीकडच्या स्क्रीनच्या आणि या सगळ्या समाज माध्यमांच्या गदारोळामध्ये हा संवाद खूपच महत्वाचा आहे. आई वडील असेल, आजी आजोबा असतील किंवा घरातल्या प्रत्येकानं दररोज थोडा वेळ मुलांसाठी घालवला तर मुलांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आणि त्यांचं भावनिक नातं, त्यांचा भावनिक विकास अधिक चांगला व्हायला मदत होऊ शकेल. मोबाईल आणि स्क्रीनपेक्षा माणसाचा जो सहवास आहे तो मुलांसाठी अधिक उपयुक्त असतो हे खरं, म्हणजे मुलांना कळत नाही. मुलांना स्क्रीन, मोबाईल, टीव्ही हा सगळा भाग आपल्या भावजीवनाचा वाढतो, परंतु माणसांचा जो सहवास आहे तो मुलांसाठी जास्त गरजेचा आहे. त्यातनं मुलांवर चांगले संस्कार घडतात हे आपण पिढ्याने पिढ्या पाहत आलेलो आहोत आणि मुलं आपल्या भावना, आपला आनंद, आपली भीती आणि आपल्या अडचणी तेव्हा सहजपणे घरच्यांना बोलू शकतात की जेव्हा त्यांच्यातला संवाद सातत्यानं होत राहील आणि त्यातूनच मग एकत्रित कुटुंबामधनं चांगला संस्कारक्षम आणि सुदृढ असा समाज निर्माण होतो, तेव्हा त्याची सुरुवात कुटुंबातल्या संवादापासून होते असं मला वाटतं.
5: श्रोते हो, म्हणतात ना कुटुंब ही केवळ नाती नाहीत तर ती विश्वास, सुरक्षितता आणि प्रेमाची भावना आहे. आपल्या संस्कृतीची आणि मूल्यांची आधारशिला आहे. प्रत्येक मुलाला हक्क आहे समजून घेणाऱ्या घराचा, प्रेमळ संवादाचा आणि आनंदी बालपणाचा. या आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त आपल्या माणसांसाठी थोडा वेळ नक्की द्या, कारण मजबूत कुटुंबच घडवतं मजबूत समाज.
11: आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त रूपक जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे आत्ताच आपण ऐकलं. लेखन आणि निवेदन मदालसा कानडे. सहभाग होता वैजयंती नांदगावकर, विष्णू खंडके, स्मिता नामदे, श्रेय जोशी, डॉक्टर वर्षा मोताळे, रसिका जोशी, जान्हवी हत्तेकर, आयुष जाधव, प्रज्ञा चाबुकस्वार आणि डॉक्टर नागेश अंकुश. सादरकर्ते सुजित बनसोडे. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ। नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर रवाना। संयुक्त अरब अमिरातीत झालेलं पारंपरिक स्वागत। आणि प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन। जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे। त्यामुळे दिल्लीत आता पेट्रोलचा दर प्रतिलिटर 97.77 रुपये तर डिझेलचा दर 90.67 रुपये झाला आहे। मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे। दिल्ली आणि मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रतिकिलो 2 रुपये वाढ झाली आहे। त्यामुळे दिल्लीत आता सीएनजी प्रतिकिलो 79.09 रुपये दराने उपलब्ध होईल। मुंबईत सीएनजीचा दर प्रतिकिलो 84 रुपये झाला आहे। नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विस्ताराची मागणी केली आहे। परिषदेत सुधारणा न केल्यास संस्था म्हणून तिच्या विश्वासार्हतेवर मर्यादा येतील असं परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर म्हणाले। या संस्थेची निर्मिती ज्या काळात झाली होती त्यापेक्षा आजचं अधिक विस्तारलेलं परस्परांशी जोडलेलं गुंतागुंतीचं आणि बहुध्रुवीय आहे आणि संस्थेची मूळ संरचना या बदलाशी जुळवून घेऊ शकलेली नाही असंही जयशंकर यावेळी म्हणाले। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघाची यांची आज नवी दिल्ली इथं भेट घेतली। पश्चिम आशियातल्या संघर्षाबाबत यावेळी चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे। अराघाची यांच्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेतल्या सहभागाबद्दल जयशंकर यांनी संतोष व्यक्त केला। वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं आज जाहीर केलं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 15 मिनिटे अतिरिक्त वेळ दिला जाईल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज जाहीर केलं। नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते। नीटच्या परीक्षा पद्धतीमध्ये पुढील वर्षीपासून बदल करणार असल्याचं प्रधान यांनी सांगितलं। ते म्हणाले, OMR पद्धतीनं घेतली जाणारी नीट यूजी परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात CBT पद्धतीनं घेतली जाणार आहे। 21 जूनला घेतल्या जाणाऱ्या नीट यूजी परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील असं त्यांनी सांगितलं।
1: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, OMR शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारी विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी। जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटीए ने तुरंत एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए। 2 से शुरू होगा, 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा। इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा।
0: एनटीएमध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्थेला अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं। सरकार विद्यार्थ्यांबद्दल संवेदनशील असून त्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं प्रधान यांनी सांगितलं। 3 मे रोजी झालेल्या नीट प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल याचा पुनरुच्चार प्रधान यांनी केला। पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे साऱ्या जगालाच इंधन दरवाढीला तोंड द्यावं लागत आहे। इतर देशांमध्ये इंधनाच्या दरात 20 ते 100% वाढ झाली असताना भारतात केवळ काही टक्के वाढ झाली असल्याचं केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी म्हटलं आहे। इंधनाच्या दरातील वाढ केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झाली असल्याचा आरोप राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 6 दिवसांच्या संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले। या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते संयुक्त अरब अमिरातीत राष्ट्राध्यक्ष शेख महम्मद बिन झायेद अल नह्यान यांची भेट घेणार आहेत. दुबई इथं प्रधानमंत्र्यांचं पारंपरिक मानवंदना देऊन स्वागत करण्यात आलं. दौऱ्यादरम्यान भारताचे विविध देशांसोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पूर्ण झालेल्या 5 लाख घरांमध्ये आज लाभार्थ्यांचा गृहप्रवेश होत आहे. सातारा इथं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत 6 लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या सुपूर्त केल्या जात आहेत. यामध्ये 3 कोटी घरं पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान शिवराज सिंह चौहान यांचं आज सकाळी सातारा इथं आगमन झालं. बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांचं स्वागत केलं. सातारा पालिकेने उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे आमदार रथींद्र बासू यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी रथींद्र बासू यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि आवाजी मतदानानं तो मंजूर झाला. ज्येष्ठ मनोविकारतज्ञ आणि लेखक डॉ आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. नाडकर्णी यांच्या निधनानं साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार होतील. डॉ आनंद नाडकर्णी यांनी 1980 MBBS पदवी घेतली. त्यानंतर 1984 मानसोपचारशास्त्रामध्ये MD ही पदवी मिळवली. व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली. असीम ऊर्जा आणि प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ मनोविकारतज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांच्या निधनाचे वृत्त धक्का देणारे असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. डॉ नाडकर्णी यांनी मानसिक आरोग्याविषयी समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आयुष्यभर अत्यंत संवेदनशीलतेनं आणि समर्पित भावनेनं कार्य केलं. मानसिक आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेलं काम समाजासाठी कायम प्रेरणादायी असेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदरांजली वाहिली. अरावली पर्वतरांगांमधल्या वाढत्या खाणींना पर्यावरणवाद्यांचा तीव्र विरोध लक्षात घेऊन सध्या खाणकाम भाडेपट्टी कंपन्यांच्या बाजूनं कोणत्याही आदेश काढणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. अरावली पर्वतरांगांची व्याख्या स्पष्ट करणं आणि इतर बाबींसंदर्भात न्यायालयानं स्वतःहून दाखल घेतलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. खाणकामासंदर्भातला भाडेकरार रद्द केल्यास ती कंपनी न्यायालयात जाऊ शकते असा दावा वकिलांनी केला. मात्र हा संवेदनशील प्रश्न असल्यामुळे ही सुनावणी टप्प्याटप्प्यात न करता याबाबतीतली संपूर्ण तथ्य समोर आल्यावरच करता येईल, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं. अरावली पर्वतरांगांमधले पर्यावरणीय दाव्यांसंदर्भातले त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांची नावे देण्याची सूचना पर्यावरण मंत्रालयाला फेब्रुवारीमध्येच केल्याचं खंडपीठानं यावेळी नमूद केलं. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताच्या PV सिंधूचा सामना आज जपानच्या अकाने यामाकुची हिच्याबरोबर होत आहे. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनचा सामना उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या खेळाडूबरोबर होणार आहे. उत्तर प्रदेशात गेल्या 36 तासात झालेल्या पाऊस, वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 111 जणांचा मृत्यू झाला तर 200 हून अधिक जण जखमी झाले. जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तातडीनं पाहणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रेल्वे रुळांवर झाडं पडल्यानं त्याचा फटका पाटणा राजधानी एक्सप्रेससह अनेक गाड्यांना बसला आहे. उझबेकिस्तानमध्ये ताश्कंद इथं पार पडलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षांखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 12 कांस्य अशी 27 पदकांची कमाई केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर रवाना. संयुक्त अरब अमिरातीत झालं पारंपरिक स्वागत. आणि प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

मैंने नहीं तो

0: आकाशवाणी मुंबई, विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ. नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. नाफेड आजपासून राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे. मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रतिकिलो 2 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत सीएनजीचा दर प्रतिकिलो 84 रुपये झाला आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे साऱ्या जगालाच इंधन दरवाढीला तोंड द्यावं लागत आहे. इतर देशांमध्ये इंधनाच्या दरात 20 ते 100% वाढ झाली असताना भारतात केवळ 3% वाढ झाली असल्याचं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. इंधनाच्या दरातली वाढ केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झाली असल्याचा आरोप राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. केंद्र सरकार जनतेला महागाईच्या संकटात लोटत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाचा परिणाम इंधनाच्या दरांवर होणार हे स्पष्ट असूनही सरकारनं हालचाल केली नाही असं त्यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच एनटीएनं आज जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल रात्री झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रधान यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. विद्यार्थ्यांना 14 जून पर्यंत प्रवेशपत्र दिली जातील असं त्यांनी सांगितलं. परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असंही ते म्हणाले. नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित सीबीटी पद्धतीनं घेतली जाणार आहे.
1: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, ओएमआर शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारे विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटीए ने थोड़ी एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाएं. 2 से शुरू होगा, 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: एनटीएमध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. 3 मे रोजी झालेल्या नीट प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल याचा पुनरुच्चार प्रधान यांनी केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 6 दिवसांच्या संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते संयुक्त अरब अमिरातीत राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेणार आहेत. दुबई इथं प्रधानमंत्र्यांचं पारंपरिक मानवंदना देऊन स्वागत करण्यात आलं. दौऱ्यादरम्यान भारताचे विविध देशांसोबत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. नाफेड आजपासून राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरण कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. येत्या 5 वर्षात राज्य बेघर मुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. वर्षभरात 5 लाख घरं बांधून पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
2: आजचा जो कार्यक्रम आहे, विशेषतः 30 लाख घरांचं जे काम आपण या ठिकाणी करतो, रेकॉर्ड केलं. एका वर्षात 5 लाख घरं देशामध्ये कोणी बांधलेले नाहीत हा रेकॉर्ड.
0: सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. शिर्डी इथं दारुगोळा निर्मिती कारखान्याचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी निबे समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे यांनी आज वार्ताहर परिषद घेतली. अहिल्यानगर जिल्ह्यात उभारलेल्या या प्रकल्पात तोफांसाठी लागणारे स्फोटक पदार्थ तयार करण्यात येणार असून हवाई क्षेत्रालाही या युनिटमधून मदत मिळणार आहे. श्रीगोंदा इथं 25,000 टन क्षमतेचा दारुगोळा उत्पादन कारखाना उभारण्याची योजना असल्याचंही निबे यांनी यावेळी सांगितलं. विमानाच्या तिकीट दरांमध्ये सुसूत्रता आणून केंद्र सरकारनं प्रवाशांना दिलासा द्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. एकाच दिवशी एकाच मार्गावर उड्डाण करणारी एक विमान कंपनी तिकीटाला एक दर आकारते तर त्याच मार्गावरच्या विमानासाठी दुसरी कंपनी वेगळा दर आकारत असल्याचं निरीक्षण न्यायालयानं यावेळी नोंदवलं. नागरी विमान वाहतूक क्षेत्रात पारदर्शकता आणि प्रवाशांचं संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी एका सक्षम आणि स्वतंत्र नियामकाची मागणी करणारी याचिका एका सामाजिक कार्यकर्त्याने दाखल केली होती. भारतातल्या खासगी विमान कंपन्यांकडून आकारल्या जाणाऱ्या तिकीटाच्या दरातली तफावत तसंच अनपेक्षित दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्व निश्चित करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर डॉक्टर नाडकर्णी यांनी मानसोपचारशास्त्रामध्ये एमटी केलं. व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं. त्याकरता बदलत्या काळात मानसोपचार आणि समुपदेशनाचं महत्व पटवून देणारे अनेक अभिनव उपक्रम त्यांनी राबवले. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत अशा शब्दात मुख्यमंत्री

आपण ऐकत होता विविध भारतीचे कार्यक्रम. हे आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 5 वाजलेत. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 25 वैशाख, शके 1948, अर्थात 15 मे 2026. श्रोते हो नमस्कार. आमच्या प्रसारण सभेत मी निलेश जोशी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला जाणून घेऊयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. या रूपरेषेनंतर लगेचच आपण ऐकू शकाल मराठी चित्रपट संगीत. सायंकाळी 5:30 बचत गटाच्या माध्यमातून होणारं आर्थिक परिवर्तन याविषयी डॉक्टर बालाजी सुरवसे यांच्या निलेश कारेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग सादर करते आहेत डॉक्टर दीपक ठमके. 6:00 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतील बातम्या आम्ही सहक्षेपित करू. 6:05 नाट्यसंगीत. 6:25 शनिवार दिनांक 16 मेच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि आजचा सुविचार. 6:30 वेळ आहे भक्तिसंगीताची. 7:00 मुंबई केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 7:10 रात्री 11:10 मुंबईच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारतीच्या प्रसारणाचा आपण आनंद घेऊ शकाल. श्रोतेहो, ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकताय आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राची प्रसारण सेवा FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 5:02 होत आहेत. ऐकूयात मराठी चित्रपट संगीत. मित्रांनो, निसर्ग जेव्हा रंगांची उधळण करतो ना, किंवा मनात एखादी हळवी भावना असते, तेव्हा एक शब्द ओठांवर आपसूक येतो, तो म्हणजे धुंद. कधी ती हवा धुंद असते, कधी तो एकांत धुंद असतो, तर कधी आठवणींची धुंदी मनावर राज्य करते. आजचा आपल्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अशीच काही धुंद करणारी गीतं. जगदीश केवडकरांचे शब्द, बाबूजी म्हणजेच सुधीर फडके यांचं संगीत. धाकटी बहिणी या चित्रपटातील हे गीत गायलंय आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी. ऐकूयात.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: श्रोते हो, धुंद हा शब्द नुसता उच्चारला तरी आजूबाजूच्या वातावरणात एक वेगळीच नशा असल्याचं भासून राहतं. पण जेव्हा हेच धुंदपण प्रेमाच्या रंगात मिसळतं तेव्हा काय होतं? जेव्हा दोन जीव निसर्गाच्या सानिध्यात असतात तेव्हा शब्द विरतात आणि उरते ती फक्त धुंदी. ऐकूयात आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत एन दत्ता यांचं आणि चित्रपट बाळा गाऊ कशी अंगाई.

0: मंडळी, गावागावातील बचत गटांमुळे आज ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरा मोहरा बदलत आहे. पण हे आर्थिक परिवर्तन नेमकं कसं घडतंय आणि या चळवळीचं भविष्य नेमकं काय आहे हेच जाणून घेण्यासाठी आम्ही घेऊन आलोय एक विशेष मुलाखत. बचत गटांच्या माध्यमातून होणारं आर्थिक परिवर्तन या विषयावर सखोल मार्गदर्शन करतील प्राध्यापक डॉक्टर बालाजी सुरवसे, संवादक निलेश कारेकर, सादर करतील डॉक्टर दीपक ठमके. तेव्हा ऐकायला विसरू नका, दिनांक 15 आणि 16 मे 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 फक्त आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
1: श्रोते हो, मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ आठवला की आपण धुंद होऊन जातो. ही धुंदी प्रेमात जशी असते तशी ती वातावरणात देखील असते बरं का. एखाद्या व्यक्तीचे डोळे देखील एखाद्याला धुंद करू शकतात. ऐकूयात मन्नाडे यांच्या स्वरात दामकरी काम चित्रपटातील हे गीत. गीतकार जगदीश खेबुडकर, संगीत प्रभाकर जोगी यांचं. ऐकूयात.

0: श्रोदेव ही धुंद करणारी गाणी, धुंदी देणारे स्वर आणि त्या स्वरातून उमटणाऱ्या भावना, या गीताबरोबरच आपला हा सुरेल प्रवास इथंच थांबतोय.
1: गावागावातील बचत गटांमुळं आज ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरा मोहरा बदलत आहे, पण हे नेमकं परिवर्तन कसं घडतंय आणि या चळवळीचं भविष्य नेमकं काय आहे हेच जाणून घेण्यासाठी आम्ही घेऊन आलोय एक विशेष मुलाखत. बचत गटांच्या माध्यमातून होणारं आर्थिक परिवर्तन या विषयावर सखोल मार्गदर्शन करतील प्राध्यापक डॉक्टर बालाजी सुरवसे, संवादक निलेश कारेकर, सादर करतील डॉक्टर दीपक ठमके. तेव्हा ऐकायला विसरू नका. दिनांक

0: आगामी 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 फक्त आपले आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर.
1: FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर हे आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. सायंकाळचे ठीक 5:30 होत आहेत. ऐकूयात डॉक्टर बालाजी सुरवसे यांची निलेश कारेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग. विषय आहे बचत गटाच्या माध्यमातून होणारं आर्थिक परिवर्तन. सादर करते आहेत डॉक्टर दीपक ठमके.

0: नमस्कार, आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, अर्थशास्त्रात एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे, भांडवलापेक्षाही महत्त्वाचा असतो तो म्हणजे आत्मविश्वास. आज आपण जेव्हा ग्रामीण महाराष्ट्राच्या सक्षमीकरणाबद्दल बोलतो तेव्हा डोळ्यासमोर उभी राहते ती म्हणजे बचत गटांची एक मूक पण क्रांतिकारी चळवळ. घराच्या उंबरट्याबाहेर पाऊल टाकताना संकोचणाऱ्या हातांनी जेव्हा बँकेचे व्यवहार सांभाळायला सुरुवात केली तेव्हा खऱ्या अर्थानं अर्थशास्त्रानं गावकुसापर्यंत प्रवास केला. पण हा प्रवास केवळ जमा आणि खर्च इतकाच मर्यादित आहे का, की त्यामागे ग्रामीण अर्थशास्त्राचं एखादं मोठं सूत्र दडलेलं आहे? हेच विज्ञानाच्या आणि अर्थशास्त्राच्या नजरेतून समजून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत एक मान्यवर व्यक्तिमत्व, जे फोंडाघाट येथील कला वाणिज्य महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. पण त्याही पलीकडे जाऊन अर्थशास्त्र विषयाचे गाढे अभ्यासक, ग्रामीण जनजीवनाच्या आर्थिक नाडीचे उत्तम परीक्षक म्हणून ज्यांची ओळख आहे असे प्राध्यापक बालाजी सुरवसे आज आपल्या सोबत आहेत. सर, आकाशवाणीच्या या विशेष संवादात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, तुमची बालपणीची पार्श्वभूमी काय होती? एका ग्रामीण भागातून अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक आणि प्राध्यापक होण्यापर्यंतचा तुमचा हा प्रवास कसा होता?
1: सर, माझं बालपण हे आताचा जो धाराशिव जिल्हा आहे त्यामध्ये आंबेवाडी हे मूळ गाव आहे माझं. त्या ठिकाणी मी माझा जन्म झाला आणि मी माझं जे प्राथमिक शिक्षण आहे ते जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालेलं आहे. त्यानंतर मी 1999 माझ्या मूळ गावामध्ये असताना सुद्धा बचत गटाचा आणि माझा तसं चांगला जुळून संपर्क आलेला आहे. यानंतर मी या महाविद्यालयामध्ये जॉईन झाल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांना घेऊन इथं फोंडाघाटमध्ये सुद्धा अनेक बचत गटांची स्थापना केली आणि तेव्हापासून त्यावेळचे जिल्हा बँकेचे आणि राज्य बँकेचे अध्यक्ष शिवरामभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सिंधुदुर्गातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये अशा पद्धतीनं बचत गटांच्या उन्नतीसाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत.
0: डॉक्टर सुरवसे सर, लोक म्हणतात बचत गट म्हणजे भिशी आणि लोन घेण्याचे साधन, पण अर्थशास्त्राचा शिक्षक म्हणून तुम्ही याला सूक्ष्म आर्थिक शक्ती का म्हणता?
1: खरं म्हणजे बचत गट म्हणजे हे भिशी नाही आहे, तर हे एक ग्रामीण अर्थव्यवस्थेचं मायक्रो इंजिन समजलं जातं. भारतामध्ये जवळपास 80 लाखाहून अधिक बचत गट कार्यरत आहेत आणि आज सध्याला हजारो कोटींची उलाढाल या बचत गटांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते आहे. एकत्रित जर बचत बघितली याची तर 50,000 कोटीपेक्षा अधिक बचत ही या बचत गटाच्या माध्यमातून झालेली दिसून येते आणि ग्रामीण भागाच्या GDP मध्ये सुमारे 7-8% योगदान हे या बचत गटाचं असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे याला भिशी न म्हणता खरं तर हे मायक्रो इकॉनॉमिक युनिट्स किंवा एक मायक्रो इंजिन ह्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचं आहे असं त्याला म्हणावं लागेल.
0: सर, ही ग्रामीण भागाची मानसिकता असते आणि त्यामध्ये ग्रामीण भागातील महिलांना घराबाहेर पडून आर्थिक व्यवहार करण्यास सुरुवात करताना सुरुवातीला कोणते मानसिक अडथळे त्यांच्या समोर येतात?
1: बचत गटाच्या माध्यमातून ज्या महिला आपले आर्थिक सक्षम होताना आपण पाहतोय त्या हे जे ट्रान्सफॉर्मिंग आहे याच्यामध्ये अनेक चॅलेंजेस महिलांसमोर आपल्याला दिसून येतात. कारण आपल्या कित्येक वर्ष भारतामध्ये आपण चित्र पाहिलेलं आहे चूल आणि मूल एवढंच महिलांचं कार्यक्षेत्र असलेलं दिसून येतं आणि आज या 21व्या शतकामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया

0: पुढे येत आहेत. तशाच पद्धतीनं महिला बचत गटाच्या माध्यमातून आज खूप महिला यामध्ये सक्रिय सहभागी आहेत. आता यांच्या ज्या प्रमुख काही अडथळे आहेत त्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की सर्वात पहिल्यांदा असतो तो म्हणजे आत्मविश्वास, कॉन्फिडन्स यांच्यामधला, की त्यांना असं वाटतं की आपण या बचत गटांमध्ये गेल्यानंतर किंवा एखादी जबाबदारी अध्यक्ष असेल, सचिव असेल किंवा अन्य त्यामध्ये जे काही त्यांना दिले की हे मी करू शकेन का, ही सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्यामधला जो आत्मविश्वास आहे हा सुरुवातीला आपल्याला थोडा कमी असल्याचा दिसून येतो. दुसरी समस्या असते ती म्हणजे अपयशाची भीती, की एखादा निर्णय जर त्यांनी घेतला आणि तो जर चुकला त्याच्यामुळे त्याचा काही परिणाम त्यांच्या ह्याच्यावरती होईल का, अशा पद्धतीनं त्याच्याबद्दल सुद्धा ते एक सतत मनामध्ये भीती असल्याचं दिसून येतं. परंतु काम करत असताना, पुढे पुढे यश मिळत असताना त्यांचा आत्मविश्वास आणखीन वाढतो. जे काही सामाजिक आपण बघतो तो एक आपल्याला त्यांच्यावरती सामाजिक दबाव, महिलांना घराच्या बाहेर जात असताना काही लोक बोलतील का किंवा असं काही होईल का. काही वेळेला बऱ्याचशा महिलांना, जसं पुरुष सगळे आर्थिक व्यवहार सांभाळत असतात, तेवढं ज्ञान महिलांना असतंच असं नाही, तर ते सुद्धा बाब आपण विचारात घेतोय की बँकिंग व्यवहार कसे चालतात, कर्ज कशी घ्यायची, त्या सगळ्या गोष्टी असतील. बऱ्याचशा महिलांचं पुरुषांवरती अवलंबित्व असतं आणि आता या ठिकाणी गेल्यानंतर त्या स्वतःच निर्णय घेत असतात. तर या दृष्टीने महिलांचं जे त्यांच्या मनामध्ये जी काही भीती आहे किंवा जी काही मानसिक अडथळे आहेत ते हे असल्याचं आपल्याला दिसून येतं.
1: सर, कौशल्य विकास व्हायला पाहिजे, तर बचत गटांमुळे महिलांमध्ये व्यवस्थापन कौशल्य, मॅनेजमेंट स्किल कसं विकसित करता येईल?
0: खरं तर मला असं सांगायचं की हे जे बचत गट आहेत हे अतिशय उत्कृष्टरित्या त्यांचं मॅनेजमेंट आहे असं मला, माझा जो अनुभव आहे तो मला दिसून आलेला आहे. कारण त्याचं असं आहे की त्यांचं प्लॅनिंग जे आहे त्या दर महिन्याला त्यांच्या बैठका घेत असतात, त्यांचं जे काही बचतीचं लक्ष आहे, ध्येय आहे, ते साध्य करत असतात. कर्ज वाटपाचं त्यांनी जी ठरवलेली पॉलिसी आहे, या सगळ्या ज्या काही योजना असतात त्या महिला बचत गटाच्या माध्यमातून, प्लॅनिंगच्या माध्यमातून त्या करत असल्याचं दिसून येतं. त्याच्यामुळे हे जे प्लॅनिंग आहे, त्यानंतरचं पुढचं आहे ते म्हणजे आर्थिक व्यवस्थापन, फायनान्शियल मॅनेजमेंट, की बचत गोळा करणं, केलेल्या बचतीचं त्याचं महिलांना ज्यांना गरज आहे, आवश्यकता आहे अशांना कर्ज देणं, व्याज आकारणं, या सगळ्या गोष्टीमुळे मला असं वाटतं की त्यांना एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं पैशाचं नियोजन आणि व्यवस्थापन त्यामध्ये त्या शिकत असल्याचं दिसून येतं. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण, ज्याला आपण लिडरशिप स्किल म्हणतो, म्हणजे एखादी महिला बचत गटाचे अध्यक्ष होते, कोण सचिव होतं, कोण कोषाध्यक्ष होतं, म्हणजे अशा जबाबदाऱ्या सुद्धा या महिला कुठल्याही मॅनेजमेंटचं ट्रेनिंग नसताना, शिक्षण नसताना, फारसं शिक्षण न शिकलेल्या महिला, अडाणी महिला सुद्धा त्या गटामध्ये आल्यानंतर त्या अध्यक्ष म्हणून यशस्वीरित्या काम करताना दिसून येत आहेत. सचिव म्हणून जे ती त्यांच्याकडे जी पदं मिळालेली आहेत ते त्या चांगल्या सक्षमपणे करताना दिसून येत आहेत. डिसिजन मेकिंग जी आहे, निर्णय क्षमता, ही सुद्धा या महिलांच्या मध्ये आपल्याला दिसून येते. कर्ज कोणाला द्यायचं, किती द्यायचं, कसं द्यायचं, त्याची परतफेड कशी करायची, संवाद कौशल्य सगळ्यात महत्वाचा, चांगल्या चांगल्या कम्युनिकेशन स्किल सर्टिफिकेट कोर्स घेतलेले विद्यार्थी असतील किंवा उच्च शिक्षित सुद्धा काही व्यक्ती असतील, त्यांना ज्या पद्धतीनं कम्युनिकेशन जमत नाही अशा महिला या सगळ्या ठिकाणी जाऊन, बँकांमध्ये जाऊन आपली मतं मांडतात, बँक खातं कसं काढायचे, काय प्रॉब्लेम आले असले तर ते त्यांच्या पद्धतीनं, भले ते फार इंग्रजी नसेल, फार त्यांचं प्रभावी नसेल, परंतु जे प्रश्न सोडवण्यासाठी जे कम्युनिकेशन पाहिजे, प्रश्न वाढवण्यासाठी नाही, तर हे त्यांच्यामध्ये आहे, हे मला हे त्यांचं विशेष कौतुक वाटतं. त्यानंतर जे बचत गटांचं जे काही रेकॉर्ड असतं त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळ्या त्यांच्या ठेवी ठेवल्या जातात किंवा जे नोंदी ठेवल्या जातात त्याची सुद्धा नोंद मी बऱ्याचशा बचत गटांकडे पाहिलं तर एकदम चांगल्या पद्धतीनं त्यांनी सुद्धा ती ठेवलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे जे बचत गट आहेत ह्यांच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं एक टीमवर्क, टाईम मॅनेजमेंट, म्हणजे सगळे मी मॅनेजमेंट आता सांगितलं तुम्हाला, फायनान्शियल मॅनेजमेंट आहे, त्याचबरोबर त्यांचं टाईम मॅनेजमेंट सुद्धा फार चांगलं असतं. टाईम मॅनेजमेंट का चांगलं आहे तर त्यांना एकाच वेळेला अनेक जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. घरातली कामं आहे, गृहिणी म्हणून तिला घरातलं सगळं काम करायचंच आहे, त्याचबरोबर तिला गटाचं काम पण करायचं आहे, आणि ती एखादा व्यवसाय करत असेल तर त्या व्यवसायासाठी सुद्धा तिला वेळ द्यायचा आहे. म्हणजे मॅनेजमेंट केलेली व्यक्ती काय करते तर याच गोष्टी मॅनेज करत असते, परंतु कुठल्याही पद्धतीचं व्यवस्थापन कौशल्य न शिकलेल्या महिला, खरं तर ह्यांच्याकडून ह्यांना आपल्याला सारख्या बऱ्याचशा यांना शिकण्यासारखं बरंच आहे की कामाचं

0: एक नियोजन, उत्कृष्ट नियोजन या चांगल्या पद्धतीने करतात. त्यातल्या बऱ्याचशा महिला चांगल्या उद्योजक आहेत आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामुळं मी असं म्हणेन की बचत गट म्हणजे ग्रामीण महिलांसाठी एक मॅनेजमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे एखाद्या ग्रामीण भागामध्ये एखादा बचत गट आहे, हेच त्या गावचं मॅनेजमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. त्याच्याकडे त्या दृष्टीने सर्वांनी पाहायला हवं असं मला वाटतं. नाबार्डच्या अभ्यासानुसार असं दिसून आलेलं आहे 60% महिला ह्या बचत गटामध्ये आल्यानंतर त्यांच्या अंगांमध्ये नेतृत्व शैली विकसित झालेली आहे, शैली विकसित झाली. त्याच्यामुळं बचत गट एक छोटंसं लहानसं मॅनेजमेंट स्कूल आहे असं म्हटलं तर ते वावं ठरणार नाही.
1: सर, खऱ्या अर्थाने ही बचत गट जे आहे ते मॅनेजमेंट स्किलफुल असणारे बचत गट आहेत. आता बँकांकडे गहाण ठेवायला काही नसतानाही केवळ गटाच्या विश्वासावर कर्ज मिळवणं हे बँकिंग क्षेत्रातलं मोठं परिवर्तन आहे का?
0: नक्कीच. कारण जसं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आज इनोव्हेशन होत आहेत, रिव्हॅल्युएशन होत आहेत, त्याच पद्धतीनं बँकिंग सेक्टरसुद्धा याला अपवाद ठरलेलं नाही. तर याच्या अगोदरती आपल्याला माहिती आहे की तारण ठेवल्याशिवाय, कारण आणि तारण कर्ज काढताना, ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. आता असं आहे की यांच्याकडं इनोव्हेशनमध्ये बचत गटांना जे कर्ज दिलं जातं त्याच्यामध्ये एकच गोष्ट पाहिली जाते, तो म्हणजे त्या गटांच्या सगळ्या महिलांवरती बँकेने ठेवलेला विश्वास. म्हणजे त्यांचं ट्रस्ट इज कॅपिटल, ट्रस्ट हेच त्यांचं भांडवल आहे, विश्वास हेच त्यांची भांडवल आहे. त्याच्यामुळं आपण जर बघितलं तर पूर्वीची जी बँकिंग पद्धती होती ती कोलॅटरल बेस होती आणि आज बचत गटांमुळं ती ट्रस्ट बेस्ड झाली. म्हणजे तारणाशिवाय सुद्धा एखाद्या बचत गटांकडे खूप इनोव्हेटिव्ह आयडिया आहेत, खूप आर्थिक परिवर्तन करण्याचं खूप चांगलं आहे, परंतु त्यांच्यावरती विश्वास ठेवून बँकांनी त्यांना निधी देणं, कर्ज देणं दिला तर त्या निश्चितपणानं एक चांगला सोशल चेंज किंवा इकॉनॉमिकल चेंज ते आपल्याला घडून आणत असल्याचं आपल्याला दिसून येतं. मला तुम्हाला आणखीन एक सांगा असं वाटतं की या कर्जाच्या बाबतीत जर आपण बघितलं एनपी अकाउंट झालेली, तर सामान्य जी कर्ज आहे दुसरी बचत गटांना दिलेल्या कर्जाचा एनपीए 2% आहे फक्त, आणि बाकीच्या इतर कर्जांचा एनपीए जर बघितला तर तो 8-10% आहे. याचा अर्थ असा की कुठल्याही पद्धतीचं तारण नसताना सुद्धा ह्या बचत गट अतिशय प्रामाणिकपणे हे घेतलेलं कर्ज परतफेड करत आहेत. त्याच्यामुळं विश्वासावर आधारित असं एक शाश्वत मॉडेल हे आपल्याला पाहायला मिळतं.
1: विश्वासाचं सूत्र खऱ्या अर्थाने हे बचत गट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात. सर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुमच्या पाहण्यात असा एखादा गट आहे का ज्यानं अगदी शून्यातून सुरुवात करून आज लाखो रुपयांची उलाढाल त्यांनी केली आहे?
0: हो, असे खूप बचत गट आपल्याला पाहायला मिळतात. खर तर बचत गटाचा उद्देशच तो आहे की या आर्थिकदृष्ट्या ज्या दुर्बल कमकुवत घटकातील महिला आहेत त्यांनी एकत्र यायचं आणि एकत्र येऊन सर्वांच्या हितासाठी, सर्वांच्या भल्यासाठी आपण हा गट स्थापन करायचा आहे. मी तुम्हाला आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलंच वेंगुर्ल्यातलं स्वामिनी महिला बचत गट आहे, ज्याला आपण मँग्रोव्ह टुरिझम मॉडेल हे नावानं ओळखलं जातं, म्हणजे कांदळवन ज्याला आपण मराठीमध्ये असं म्हणतो. की सुरुवातीला अतिशय कमी भांडवलामध्ये, म्हणजे कोणत्याही प्रकारचं फार मोठं भांडवल नव्हतं, फक्त कल्पना यांच्याकडे होती. 8-10 महिलांनी 2017 साली हा गट स्थापन केला आणि पर्यटनातून या महिला, म्हणजे कांदळवन सफारी याच्यातून या महिला आज लाखो रुपयांची उलाढाल करत आहेत. या महिला बचत गटाची नोंद ही आपल्या UNDP सुद्धा घेतलेली आहे. UNDP या गटाला रोल मॉडेल म्हणून घोषित केलेला आहे. म्हणजे अशा दृष्टीने आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा पर्यटन, खरं तर हा जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे,
1: पर्यटन जिल्हा.
0: तर अशा पद्धतीनं मला सर्वच बचत गटांना आवाहन करायचं आहे की आपण सुद्धा पर्यटन क्षेत्रामध्ये आलं पाहिजे आणि ज्या पद्धतीनं स्वामिनी महिला बचत गट आज एक रोल मॉडेल बनला आहे तशा पद्धतीनं या गटाने सुद्धा रोल मॉडेल बनलं पाहिजे. वाडातार या ठिकाणी आणखीन एक प्रसिद्ध बचत गट आहे, ज्या ठिकाणी आयस्टर म्हणजे शिंपले शेती केली जाते सहकारी पद्धतीनं या बचत गटाच्या माध्यमातून. या पद्धतीनं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती महिलांना म्हणजे यशस्वीता ह्या बचत गटांना मिळाल्याचं दिसून येतं. असे अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. आपल्या जिल्ह्यामध्ये होमस्टे असणारे बचत गटांचे होमस्टे आहेत, त्याच्यामुळं या महिलांना बऱ्यापैकी घर सांभाळून बऱ्यापैकी वार्षिक उत्पन्न यांचं वाढलेलं दिसून येतं. तर अशा पद्धतीनं आपल्या जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या बचत गटांचं उत्पन्न अतिशय लाखाच्या वरती गेलेलं दिसून येतं.
1: सर, अनेकदा बचत गटांमध्ये अंतर्गत मतभेद होतात, हे आर्थिक नुकसानीला कसं कारणीभूत ठरतात आणि त्यावर काय उपाय करता येईल?
0: कोणतंही क्षेत्र असो, प्रगती ही सहकार्यानं जेवढी होते तेवढी संघर्षातून कधीच होत नाही. त्याच्यामुळं बचत गट सुद्धा त्याला अपवाद नाहीत. व्यक्तींचा हा गट असल्यामुळे त्यामध्ये निश्चितच काही मतभेद किंवा काही एकमेकाविषयीचं हे यामध्ये असणारच. आणि त्याच्यामुळे बचत गटातील मतभेद हे डायरेक्टली त्या बचत गटाचं प्रचंड मोठं नुकसान करत असतात आणि त्याच्यामुळे त्या गटाला शेवटी तो गट म्हणजे बंद पडण्यापर्यंत सुद्धा गेलेले आपल्याला पाहायला दिसून येतात. आता याच्यामध्ये आपल्याला काय नुकसान आहे तर त्या ठिकाणची कर्ज परतफेड उशिरा होते. विश्वासानं जेवढ्या महिला एकत्र आलेल्या असतात त्यांच्यामध्ये जर वाद निर्माण झाले तर त्या एकमेकाला सहकार्य करताना दिसून येत नाहीत. त्यांचा कॅश फ्लो बिघडतो,
1: बरोबर,
0: जो येणार आहे तो गट फुटण्याची शक्यता असते. त्याचबरोबर बचत आणि कर्ज व्यवस्था ही जी त्यांचं ते सुद्धा कोलॅप्स झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. बचत गटामध्ये परस्पर त्या सदस्यांमध्ये एक विश्वासाचं वातावरण असतं, ते सुद्धा या ठिकाणी लॉस ऑफ ट्रस्ट त्यांचा झालेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याच्यामुळं कुठंतरी या गटाचं एक आर्थिक अनियमितता सगळ्याच बाबतीत, हिशोबाच्या बाबतीत किंवा अन्य बाबतीत, तर ह्या मिसमॅनेजमेंट व्हायला लागतं. आणि त्याच्यामुळं तुम्ही जसं म्हणता की अंतर्गत मतभेद हे बचत गटातले हे त्या बचत गटाच्या नाशाला कारणीभूत ठरतात.
1: सर, बचत गटाचे उत्पादन ही ओळख पुसून ब्रँडेड उत्पादन म्हणून बाजारपेठेत टिकवण्यासाठी महिलांनी काय करणं गरजेचं आहे?
0: सगळ्यात महत्वाचं आता सध्याचा काळ हा एक ब्रँडेड काळ म्हणून आपण हे करतोय की तुम्ही तुमचं जे काही प्रोडक्शन आहे त्याला एक चांगल्या पद्धतीचा ब्रँड म्हणून तुम्ही मार्केटमध्ये ते आणायला हवं. आता याच्यामध्ये जर बघितलं तर महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये गुणवत्ता, क्वालिटी स्टँडर्डायझेशन, उत्पादनाची चव, त्याचा दर्जा, स्वच्छता, ही एक स्टँडर्डचं गुणवत्तापूर्ण उत्पादन तुमचं असायला हवं. त्याच्यासाठीच्या ज्या काही त्या यांच्या नोंदणी असतील त्या आवश्यक नोंदणी गटाने सुद्धा करून घेणं गरजेचं आहे. दुसरं आहे आकर्षक पॅकेजिंग, म्हणजे जे आपल्याला दिसतं आपण ग्राहक खरेदी करत असताना त्याला ती वस्तू घ्यावीशी वाटली पाहिजे पाहिल्या. तर बचत गटांच्या बाबतीत आपल्याला ते दिसत नाही. आतमध्ये चांगल्या उत्कृष्ट प्रोडक्शन त्यांचं आहे परंतु पॅकेजिंग जे आहे ते कुठंतरी कॉर्पोरेटपेक्षा हे थोडंसं कमी असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळं ते तेवढं आकर्षक दिसत नाही. म्हणून त्यांनी पॅकेजिंगसुद्धा चांगल्या पद्धतीनं करायला हवं. त्याच्यावरती लेबल, एक्सपायरी डेट या ज्या काही गोष्टी असतील त्या त्या ज्या लोकल पद्धतीनं करतात तिथून ते लोकलवरून प्रोफेशनल झालं पाहिजे. तर त्याला चांगल्या पद्धतीनं एक नाव असेल, एक लोगो असेल, एक टॅगलाईन असेल, तर ते ग्राहकाच्या लक्षात राहतं. त्या पद्धतीनं वेगवेगळे प्रमाणपत्र किंवा नोंदी असतात ती सुद्धा महत्त्वाची आहेत. बचत गटांनी बाजारपेठेचा अभ्यास केला पाहिजे, मार्केट रिसर्च केला पाहिजे, ग्राहकाच्या मनामध्ये ग्राहक काय नेमका अपेक्षित आहे हे सुद्धा ओळखलं पाहिजे. ग्राहकाच्यांना परवडेल अशा पद्धतीचे प्राईस, म्हणजे आपल्याकडे काजू जर बघितले तर पाव किलो वगैरे असे, परंतु आता ते छोट्या छोट्या पाऊचमध्ये सुद्धा ते आले पाहिजेत. जसं 10 रुपये 5 रुपयाला ज्या पुड्या मिळतात तशा पद्धतीने सुद्धा इझिली व्हायला पाहिजे, सेल वाढतो. तर अशा पद्धतीनं, आणि आता अलीकडे आपण बघतोय सगळीकडे ऑनलाईन चाललंय, डिजिटल मार्केटिंग चाललेलं आहे. तर व्हॉट्सअप बिझनेस आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, ऑनलाईन जेवढे काय विक्री प्लॅटफॉर्म आहेत ते सुद्धा बचत गटांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि आपलं प्रोडक्शन ऑनलाईन मोडवर या डिजिटल मोडवर विक्रीसाठी थेट ग्राहकापर्यंत आणलं पाहिजे. असं जर केलं तर 20-30% ह्यांचा जो काही बाकीचा जो काही खर्च होतो तो वाचून नफ्यात वाढ होते ह्यांच्या बचत गटाच्या. बचत गटाने आणखीन एक केलं पाहिजे, क्लस्टर करायला पाहिजेत आपले जी की आज नाहीत. तर ती बचत गटाची क्लस्टर जर झाली तर मोठ्या आहेत परंतु त्याचं फंक्शनिंग प्रॉपर नाही, तर ते सुद्धा केलं तर त्यांचं विक्री खर्च कमी होऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीनं माल त्यांचा विक्री होऊ शकतो. या निमित्ताने मला आपल्याला एवढं सांगायचं आहे, लोकल टू होकल आणि होकल टू ग्लोबल, म्हणजे आज गल्लीतला माल दिल्लीत नव्हे जगभर गेला पाहिजे. तर अशा पद्धतीनं या बचत गटाच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये खरंच अतिशय विश्वासाचा एक ब्रँड

0: आपण तयार केला तर निश्चितपणानं बचत गटांना नफा मिळेल आणि त्यांची आर्थिक प्रगती आपोआप होईल.
1: बचत गट आणि बाजारपेठ यांच्यातील मध्यस्थ कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल?
0: सर, आजचं युगच आहे माहिती तंत्रज्ञानाचं युग, आणि आपल्याला माहीत आहे की या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जे अशक्य आहे ते सर्व शक्य होताना आपल्याला दिसून येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे जो मध्यस्थ आहे हा मध्यस्थच आज धनाढ्य झालेला पाहायला मिळतोय. हे श्रीमंत आहेत सगळे दलाल व्यापारी आहेत, आणि त्याच्यामुळे जो खरा प्रोड्युसर आहे जे बचत गट आहे त्यांना मात्र फारसं नफा आपल्याला मिळताना दिसून येत नाही. त्याच्यामुळे काय, मी आता मगाशी उल्लेख केला, जे काही बिझनेस आहे ते ऑनलाईन मोडला द्यायला पाहिजे. जे काय आहे ते डायरेक्ट ग्राहक ते म्हणजे प्रोड्युसर ते ग्राहक अशा पद्धतीनं जर झालं तर त्याला एक चांगल्या पद्धतीने बचत गटांना नफा मिळू शकतो. गावातल्या महिलांना ह्या वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी सपोर्ट म्हणजे ह्या ज्या ऑनलाईन मोडवरती केलं तर मधला जो मध्यस्थ आहे हा मध्यस्थ या ठिकाणी नाहीसा होईल. आणि याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे या सगळ्या डिजिटल ज्या काही प्लॅटफॉर्म आहेत त्या सगळ्याला डायरेक्ट मार्केटिंगचा अवलंब

सपोर्ट म्हणजे ह्या ज्या ऑनलाईन मोडवरती केलं तर मधला जो मध्यस्थ आहे हा मध्यस्थ या ठिकाणी नाहीसा होईल. आणि याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे या सगळ्या डिजिटल ज्या काही प्लॅटफॉर्म आहेत त्या सगळ्याला डायरेक्ट मार्केटिंगचा अवलंब

0: मंडळी, गावागावातील बचत गटांमुळे आज ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरा मोहरा बदलत आहे. पण हे नेमकं परिवर्तन कसं घडतंय आणि या चळवळीचं भविष्य नेमकं काय आहे हेच जाणून घेण्यासाठी आम्ही घेऊन आलोय एक विशेष मुलाखत. बचत गटांच्या माध्यमातून होणारं आर्थिक परिवर्तन या विषयावर सखोल मार्गदर्शन करतील प्राध्यापक डॉक्टर बालाजी सुरवसे, संवादक निलेश कारेकर, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. तेव्हा ऐकायला विसरू नका. दिनांक 16 मे 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 फक्त आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
1: श्रोतेव, नाट्य संगीत कार्यक्रमात यानंतर ऐकूयात गोविंदाग्रजांची रचना. संगीत किर्लोस्कर नाट्य मंडळींचं आहे. पुण्यप्रभाव नाटकातील हे पद गायलंय मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी.

0: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्ती संगीताचा मंगल सोहळा, जिथं सुरांमधून भेटतो देव। भक्ती संगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वाईडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
2: वाईडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध। नामवंत कंपन्यांशी सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन।
1: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध। संपर्क 9607174883।
3: श्रोते हो, नाट्यसंगीत आपण ऐकताय आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। यानंतर ऐकूयात वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात विद्याधर गोखले यांची पदरचना, संगीत राम मराठे यांचं, नाटक मेघमल्हार।

0: जिथे शब्द होतात नाटक आणि स्वर होतात अभिनय, मराठी रंगभूमीचा अभिमान म्हणजे नाट्यसंगीत, भावनांचा सुरेल आविष्कार, प्रेम, भक्ती, विरह आणि नाट्याचा संगम. रसिक श्रोते हो, ऐका नाट्यसंगीत फक्त तुमच्यासाठी दर मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचं साज, श्रोत्यांनो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
2: श्रोते हो, नाट्यसंगीत कार्यक्रमात शेवटी ऐकूयात बालगंधर्व यांच्या स्वरात सौभद्र नाटकातील हे पद, पदरचना आणि संगीत अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं.

श्रोते हो, याबरोबरच नाट्यसंगीत कार्यक्रम इथं समाप्त होतोय. FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. सायंकाळचे 6:25 झाली आहेत. जाणून घेऊया आमच्या उद्या शनिवार दिनांक 16 मे 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. श्रोते, आमची प्रसारण सभा सुरू होईल सकाळी 5:51. संकेतधून, प्रारंभिक उद्घोषणा याबरोबरच विशेष समन्वित आणि इतर कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास सकाळी 9 ते 5:00 आपण विविध भारतीचे कार्यक्रम ऐकू शकाल. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि दुपारी 3 प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सायंकाळी 5:00 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या प्रसारण सेवेला सुरुवात होईल. प्रारंभिक उद्घोषणा, कार्यक्रमांची रूपरेषा याबरोबरच हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 5:30 बचत गटाच्या माध्यमातून होणारं आर्थिक परिवर्तन याविषयी डॉक्टर बालाजी सुरवसे यांची निलेश कारेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उर्वरित भाग आपण ऐकू शकाल. सादरकर्ते आहेत डॉक्टर दीपक ठमके. 6:00 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतील बातम्या आम्ही सहक्षेपित करू. 6:05 लोकसंगीत. 6:25 रविवार दिनांक 17 मे 2026 कार्यक्रमांची रूपरेषा आणि सुविचार. 6:30 भक्तिसंगीत. 7:00 मुंबई केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. 7:10 रात्री 11:10 मुंबईच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आपण आनंद घेऊ शकाल. श्रोते, ही होती आमच्या उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूयात आजचा सुविचार. सुख दुःख हे प्रवासातील चढ उतार आहेत, त्यांना सोबत घेऊन हसत खेळत पुढे जाणं म्हणजेच जीवन.

श्रोतेहो, आपण ऐकताय आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राची प्रसारण सेवा FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आणि मी तुमच्यासोबत आहे निलेश जोशी. सायंकाळचे 6:30 होत आहेत. वेळ झाली आहे भक्तिसंगीताची. कार्यक्रमाची सुरुवात करूयात उषा मंगेशकर यांनी गायलेल्या विष्णुदास यांच्या या भक्तिरचनेनं. संगीत यशवंत देव यांचं.

रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्ती संगीताचा मंगल सोहळा जिथं सुरांमधून भेटतो देव, भक्ती संगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: भक्ती संगीत कार्यक्रमात यानंतर ऐकूयात कवी सुधांशू यांची भक्ती रचना, संगीत दशरथ पुजारी यांचं आणि गायक सुमन कल्याणपूर यांचा.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
3: मंडळी, गावागावातील बचत गटांमुळे आज ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरा मोहरा बदलत आहे. पण हे नेमकं परिवर्तन कसं घडतंय आणि या चळवळीचं भविष्य नेमकं काय आहे हेच जाणून घेण्यासाठी आम्ही घेऊन आलोय एक विशेष मुलाखत. बचत गटांच्या माध्यमातून होणारं आर्थिक परिवर्तन या विषयावर सखोल मार्गदर्शन करतील प्राध्यापक डॉक्टर बालाजी सुरवसे, संवादक निलेश कारेकर, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. तेव्हा ऐकायला विसरू नका. दिनांक 16 मे 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 फक्त आपले आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
4: जिथे शब्द होतात नाटक आणि स्वर होतात अभिनय, मराठी रंगभूमीचा अभिमान म्हणजे नाट्यसंगीत. भावनांचा सुरेल आविष्कार, प्रेम, भक्ती, विरह आणि नाट्याचा संगम. रसिक श्रोते हो, ऐका नाट्यसंगीत फक्त तुमच्यासाठी दर मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
5: श्रोतेव, भक्तिसंगीत आपण ऐकताय आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. यानंतर ऐकूयात शांता शेळके यांची भक्तिरचना, संगीत श्रीधर फडके यांचं, गायक स्वर आशा भोसले यांचा.

0: जिथे शब्द होतात नाटक आणि स्वर होतात अभिनय, मराठी रंगभूमीचा अभिमान म्हणजे नाट्य संगीत, भावनांचा सुरेल आविष्कार, प्रेम, भक्ती, विरह आणि नाट्याचा संगम। रसिक श्रोते हो, ऐका नाट्य संगीत फक्त तुमच्यासाठी दर मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
2: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM, GNM, BSc हे कोर्सेस उपलब्ध। नामवंत कंपन्यांशी सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन।
1: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध। संपर्क 96 07 17 84 83।
3: मंडळी, गावागावातील बचत गटांमुळे आज ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरा मोहरा बदलत आहे, पण हे नेमकं परिवर्तन कसं घडतंय आणि या चळवळीचं भविष्य नेमकं काय आहे हेच जाणून घेण्यासाठी आम्ही घेऊन आलोय एक विशेष मुलाखत। बचत गटांच्या माध्यमातून होणारं आर्थिक परिवर्तन या विषयावर

0: सखोल मार्गदर्शन करतील प्राध्यापक डॉक्टर बालाजी सुरवसे, संवादक निलेश कारेकर, सादर करते डॉक्टर दीपक ठमके। तेव्हा ऐकायला विसरू नका, दिनांक 16 मे 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 फक्त आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 109.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर।
1: यानंतर ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात पी सावळाराम यांची भक्तिरचना, संगीत वसंत प्रभू यांचं।

0: जिथे शब्द होतात नाटक आणि स्वर होतात अभिनय, मराठी रंगभूमीचा अभिमान म्हणजे नाट्यसंगीत, भावनांचा सुरेल आविष्कार, प्रेम, भक्ती, विरह आणि नाट्याचा संगम। रसिक श्रोते हो, ऐका नाट्यसंगीत फक्त तुमच्यासाठी दर मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: श्रोतेव, भक्ती संगीत कार्यक्रमाची सांगता करूयात एका देशभक्तीपर गीतानं। योगेश्वर यांची रचना, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत, गायकस्वर जयवंत कुलकर्णी, शरद जांभेकर आणि सहकाऱ्यांचा।

0: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचं साज, श्रोत्यानो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
1: श्रोतेहो, याबरोबरच भक्तिसंगीत कार्यक्रम इथं समाप्त होतो आहे. FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. आता ठीक 7 वाजता मुंबई केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 7:10 रात्री 11:10 मुंबईच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आपण आनंद घेऊ शकाल. आता ठीक 7 वाजता ऐकूयात प्रादेशिक बातम्या, पण त्यापूर्वी काही जाहिराती आणि संदेश. श्रोतेहो, आता मी निलेश जोशी आपला निरोप घेतोय. भेटूया उद्याच्या प्रार्थना सभेत. तोपर्यंत नमस्कार.

0: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
1: सर्वप्रथम तर आम्ही सांगू स्कोप काय काय याच्यामध्ये. प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 years इज ओके. खर्च पण फार जास्त नाही आहे. तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साइडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
0: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मेला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.
2: नव्वद वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास. आकाशवाणी
3: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका.
2: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक.
3: मंगळवार दिनांक 19 मे रोजी 10:30
2: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर संकटातील सोबती. श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
4: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
5: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.
6: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी. संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अलावा आकाशवाणी और दूरदर्शन के यूट्यूब चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से भी. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात. ठीक 7 वाजता ऐकणार आहोत प्रादेशिक बातमीपत्र.
1: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
2: सर्वप्रथम तर आम्ही सांगू स्कोप काय काय याच्यामध्ये. प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 इयर्स इज ओके. खर्च पण फार जास्त नाही आहे. तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साईडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
1: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मेला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. यानंतरची उद्घोषणा लगेचच ऐकूयात प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. आणि प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. यामुळे मुंबई साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे. स्पीड पेट्रोल 115.75 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रतिकिलो 2 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत सीएनजीचा दर प्रतिकिलो 84 रुपये झाला आहे. विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅटमध्ये राज्य शासनानं कपात केली असून आता 18% ऐवजी 60% कर आकारला जाईल. हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत पुढच्या वर्षी 15 लाख घरं बांधून पूर्ण करू आणि येत्या 5 वर्षात राज्याला बेघरमुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. वर्षभरात 5 लाख घरं बांधून पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
1: आजचा जो कार्यक्रम आहे विशेषतः 30 लाख घरांचं जे काम आपण या ठिकाणी करतो रेकॉर्ड केलं. एका वर्षात 5 लाख घरं देशामध्ये कोणी बांधलेले नाहीत हा रेकॉर्ड.
0: या कार्यक्रमामध्ये महाआवास अभियानाचे 2023-2024 या वर्षाचे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट विभाग या गटात कोकण, नाशिक आणि नागपूर हे विभाग पहिल्या 3 क्रमांकावर आहेत. तर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये नागपूर, अमरावती आणि नाशिक हे विभाग पहिल्या 3 क्रमांकावर आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण विभागात गोंदिया जिल्हा पहिल्या स्थानी, पालघर दुसऱ्या आणि अकोला तिसऱ्या स्थानी आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनेत नांदेड पहिल्या, अमरावती दुसऱ्या आणि वर्धा तिसऱ्या स्थानी आहे. सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएने आज जाहीर केलं. विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील. परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
2: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है ओएमआर शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारी विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटीए ने तुरंत एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए. 2 से शुरू होगा, 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: एनडीएमध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. नीट यूजी 2026 परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी तपास करणाऱ्या सीबीआयने आज लातूर इथल्या एका खासगी प्रशिक्षण केंद्र संचालकांची चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. 2 दिवसांपूर्वी सीबीआयच्या पथकाने लातूरमधल्या एका महाविद्यालयाच्या रसायनशास्त्राच्या प्राध्यापकाला ताब्यात घेतलं होतं. हे प्राध्यापक 4 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत आणि नीट परीक्षेच्या रसायनशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीचे सदस्य आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी 2026 आता 21 जूनऐवजी 28 जून रोजी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएकडून त्याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रांवरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सुधारित वेळापत्रकानुसार पहिला पेपर सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत तर दुसरा पेपर दुपारी 2:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होईल. उमेदवारांना 16 जूनपासून mahatet.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह प्रकरणातल्या सुनावणीला विलंब होत असल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे न्यायालयाकडून पुढची तारीख मागून घेतली जाते आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय याप्रकरणी निकाल देत नसल्याचं वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये काही नेते करतात, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले. हे प्रकार सहन करून घेतले जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. याप्रकरणी पुढची सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार झाले. MBBSची पदवी घेतल्यानंतर डॉक्टर नाडकर्णी यांनी मानसोपचारामध्ये MD केलं. व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं. त्याकरता बदलत्या काळात मानसोपचार आणि समुपदेशनाचं महत्व पटवून देणारे अनेक अभिनव उपक्रम त्यांनी राबवले. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी या मागणीसाठी आज काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी धडक मोर्चा काढला. पोलिसांनी मंत्रालयाजवळ हा मोर्चा रोखल्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका केली. हे सरकार शेतकरी विरोधी असून कोकणातल्या शेतकऱ्यांना भरीव मदत मिळेपर्यंत लढा सुरू राहील, असं सपकाळ म्हणाले. कांद्याला मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे संतप्त झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी काल टाकळी ढोकेश्वर इथं नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या धान खरेदी, बोनस, पीक विमा आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी भंडारा जिल्ह्यात कारधा इथल्या वैनगंगा नदीवर काँग्रेसनं आंदोलन केलं. देशभरात 2025 या वर्षात सुमारे 22,500 कोटी रुपयांचे सायबर फसवणुकीचे प्रकार समोर आले. यापैकी साधारण 1,100 कोटी रुपयांची प्रकरणं महाराष्ट्रातली होती, अशी माहिती दूरसंचार विभागाच्या मुंबई विभागाचे अतिरिक्त महासंचालक आशिष पाठक यांनी आज मुंबईत दिली. देशभरात झालेल्या एकूण नुकसानीपैकी 8,100 कोटी रुपये पुन्हा मिळवण्यात यश आल्याचंही ते म्हणाले. गेल्या वर्षी 1930 या सायबर गुन्हेगारी पीडितांसाठीच्या हेल्पलाईन क्रमांकावर 30 लाख तक्रारी दाखल झाल्या. त्यांच्यावरून 12 लाखांपेक्षा जास्त सिमकार्ड्स तर 3 लाखांपेक्षा जास्त मोबाईल ब्लॉक करण्यात आले. महाराष्ट्र राज्य आणि खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं दिले जाणारे 2026 साठीचे मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. लातूरचे ज्ञानेश्वर मलिले, छत्रपती संभाजीनगरचे गणेश बुरकुल, बुलढाण्याचे राजेंद्रदास बैरागी आणि पुण्याच्या श्वेता वायाळ यांची यंदा या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. हवामान. येत्या 24 तासात राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची आणि तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील, तर विदर्भात हवामान कोरडं असेल आणि तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ऐकत आहात 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकता येतील.

0: अहो ताई अहो भाऊ, स्वच्छतेचे भान सारेच ठेव।
1: एक एक दिसरेटणं मुश्किल झालंय तिसबर राब राब राबून। अव आपलं सोडा, पण आपल्या पोराबाळांच्या तोंडी दोन घात जावे ते पण मुश्किल झालंय।
2: अहो राधाबाई, जर घराकडं लक्ष ठेवा, वाईट पोरांना अंगणवाडीत नेऊन तोडते।
1: आता हे काय रकमे पोरांना आणि अंगणवाडीत? पोरांना आपल्या सोबत रस्त्याच्या कामाला घेऊन चल, तेवढेच दोन पैसे जास्त मिळतात आणि पोरांच्या दोन्याच्या मीठ भाकरीची सोय भी होईल।
2: राधे, तुला ठाव आहे का?
1: काय ग?
2: आजकाल शाळेत म्हणजे त्या अंगणवाडीत मुलांच्या शिक्षणाबरोबर मुलांच्या खाण्यापिण्याची सोय शासनानं केली आहे। माझी काळजीच मिटली बघ तवापासनं।
1: आता गो बाई, बरं झालं तिथं। चल ग, आपण भी आपल्या पोरांना शाळेत घेऊन जाऊया।
3: लाभ घ्या सरकारच्या प्रारंभिक पालन पोषण आणि शिक्षण सेवेचा, पाया घाला चांगला आरोग्य आणि यशस्वी जीवनाचा।
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्स वर। आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून देखील ऐकत आहात। यानंतरचा वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात 7:15।
5: कॉमर्स मधील करिअरच्या संधी।
6: सर्वप्रथम तर आम्ही सांगू स्कोप काय काय याच्यामध्ये। प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे। पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 years इज ओके। खर्च पण फार जास्त नाही आहे, तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात। स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साईडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे।
5: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत। रविवारी 17 मेला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून।
0: नव्वद वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास, आकाशवाणी।
7: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका।
0: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक,
7: मंगळवार दिनांक 19 मे रोजी 10:30
0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर संकटातील सोबती।

0: रसिकः शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
1: आज रत्नमाणिकास लाभली सुधन्यता, सप्तसूर धन्य होत वंद्य गान देवता.
0: हसले मनी चांदणे. शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. सोनं, चांदी, प्लॅटिनम यासारख्या मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क केंद्र सरकारनं कालपासून वाढवलंय. सोबतच दागिन्यांची खरेदी वर्षभरासाठी करू नका असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. याविषयी आज आपण वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत ज्येष्ठ कमोडिटी तज्ज्ञ आणि सराफ व्यावसायिक अमित मोडक यांच्याकडून.
1: तर केंद्र सरकारने जे की सोन्या चांदीच्या सह जे वेगवेगळे मौल्यवान धातू आहेत त्यांच्यावरचे जे कर वाढवलेत, तर एक्झॅक्टली हे कोणकोणते कर वाढलेत आणि ते किती प्रमाणात?

0: प्रमाणात वाढलेत.
1: आपल्या सोन्या चांदीच्या रॉ गोल्ड किंवा रॉ चांदी आपण बार म्हणतो ज्याला शुद्ध प्रकारची, त्याची आयात करण्याकरता केंद्र सरकारने 2 वर्षापूर्वी 15% वरून 6% कर आणले होते. आयात कर म्हणजे इम्पोर्ट ड्युटी आपण म्हणतो ज्याला, ते आता पुन्हा एकदा 6% वरून 15% नेलेत. म्हणजे जवळपास प्रत्येकच दोन्ही धातूंवरती 9% त्याचे कर वाढवण्यात आलेत. आता गोष्ट अशी आहे, जेव्हा 15% वरून 6% कर केले तेव्हा सोन्याची भारतातली किंमत जी होती मूल्यामध्ये ती साधारणपणे 70,000 आसपास होती प्रति 10 ग्रॅम. आज ती 1,30,000 ते 1,40,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास असल्यामुळे तो कर जो वाढलाय तो प्रति 10 ग्रॅम सोन्यावर जवळपास 13,000 रुपयांनी वाढला एका रात्रीमध्ये. तसंच चांदीवरचा जर कर आपण विचार केला तर तोही जवळपास 16 ते 18,000 रुपये प्रति किलोला वाढला. तर या प्रमाणामध्ये ही करवाढ झाली आणि ती इम्पोर्ट ड्युटीच्या बाबतीत झाली आहे. जीएसटीच्या कर प्रणालीत कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये.
0: तर प्लॅटिनम वरती पण कर वाढलेला आहे ना?
1: हो, सर्वच मौल्यवान धातू त्याच्यात प्लॅटिनमही आहे. ज्याच्यावर पूर्वी 6% आयात करत होता तो आता पुन्हा 15% गेला. आता एवढंच नाही तर सरकारनी फार क्लिअर गाईडलाईन्स काढल्या आहेत यावेळेला इम्पोर्टला. कारण पूर्वी इम्पोर्टच्या याच्यामध्ये काही काही पळवाटा असायच्या की इन्क्लुजन किंवा छोटे छोटे पार्ट जे असतात सोन्या चांदीचे त्याच्यावरती कर वेगवेगळे होते किंवा अलॉयच्या नावाखाली जी आयात व्हायची याच्यामध्ये प्रेशियस मेटल असायचे पण ते अलॉय म्हटल्यानंतर त्याला करचा दर जो असायचा तो वेगळा असायचा. पण यावेळेस जेव्हा त्यांनी अध्यादेश काढलाय तेव्हा या सगळ्या गोष्टींनाच 15% तो कर लागू होईल अशा प्रकारे अध्यादेश काढलाय. त्यामुळे त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या पळवाटा राहिल्या नाही.
0: आता हे जे टॅक्स वाढवलेत तर त्याच्यामुळे सोन्या चांदीचे दर कितीपर्यंत वाढतील?
1: सोन्याचा दर ज्या दिवशी त्यांनी इम्पोर्ट ड्युटी वाढीची घोषणा केली त्या दिवशीच्या दरानुसार साधारणपणे सोन्याचा दर 1,50,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्याच्यामध्ये 9% वाढ म्हणजे 1,35,000. ते इन्क्लुझिव्ह एक्सक्लुझिव्ह या प्रकारे जर केलं आपण तर साधारणपणे 12,000 रुपयांनी तो वाढला होता दर सोन्याचा प्रति 10 ग्रॅम. आणि चांदीचा दर साधारणपणे 18,000 रुपयांनी वाढला होता.
0: आता ही जी करवाढ झाली आहे तर त्या करवाढ करण्यामागचा सरकारचा उद्देश आहे की आयात कमी व्हावी. पण मग खरंच याच्यामुळे आयात होईल का कमी?
1: नाही, कसं आहे, सोनं हे आपल्याकडे जिव्हाळ्याची वस्तू आहे. आपण त्याला नेसेसिटी म्हणत नाही हे ठीक आहे, खरंच ती नेसेसिटी नाही. कारण अन्न वस्त्र निवारा याच्या व्यतिरिक्त बाकी कशीच नेसेसिटी आपण म्हणू शकत नाही. पण सोनं हे अविभाज्य घटक आहे भारतीय संस्कृतीचा. म्हणजे माझ्याकडे माझ्या मुलीचं लग्न असलं तर मला मुलीबरोबर दागिने द्यावे लागतात. मुलीचे नंतर वर्षभर सण होतात तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे दागिने द्यावे लागतात. जावयाला दागिने द्यावे लागतात. माझ्याकडे जर लग्नाच्या अॅनिव्हर्सरीज असतील तर तेव्हा दागिने केले जातात. किंवा मुला मुलींचे वाढदिवस असतील किंवा विशेष घटना घडत असतील तर तेव्हा दागिने केले जातात. किंवा वास्तुशांत वगैरे असेल तर तेव्हा चांदीचे उपकरण वस्तू केल्या जातात. त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती आपण सोनं चांदीला महत्व देतो. आपण लक्ष्मीपूजनाला सोन्याची किंवा चांदीची प्रतिमा दरवर्षी एक एक ऍड करत जातो आपल्याकडे. किंवा अक्षतृतीयेला चांदी सोनं घ्यावं, पाडव्याला सोनं घ्यावं, या सगळ्या आपल्या ज्या परंपरा आहेत त्यामुळे सोन्याची मागणी ही खूप आहे. आता पंतप्रधान त्यांनी केलेलं आव्हान हे सरकारच्या दृष्टीने योग्य आहे की 1 वर्षाकरता तुम्ही दागिन्यांची खरेदी करू नका जेणेकरून आयात कमी होईल. पण अशी 1 वर्षाकरता दागिन्यांची खरेदी कोणाला थांबवणं शक्य नाही. त्यापेक्षा सरकारने असं आव्हान करायला हवं होतं की लक्झरी म्हणून तुम्ही ती दागिन्यांची खरेदी असेल तर 1 वर्षाकरता का. कारण की माझ्याकडे माझ्या मुलीचं लग्न असेल तर मी असं म्हणू शकत नाही मुलाकडच्यांना की मी आज मुलगी पाठवतो आणि नंतर 1 वर्षाने दागिने पाठवतो. मला ते करणं गरजेचं आहे कारण माझं ते सामाजिक बांधिलकी असल्यासारखं आहे. ती बांधिलकी आहे का नाही हा प्रश्न वेगळा आहे चर्चेचा. पण संस्कृती म्हणून माझी बांधिलकी आहे त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात ती कमी होईल असं नाही. पण जर का तुम्हाला ते करायचं असेल तर जास्तीची किंमत भरा असं आता सरकार म्हणतंय असं मला वाटतं. कारण त्याचा पहिला उद्देश होता की फॉरेक्स वाचव. आता दुसरा उद्देश आहे की जर तुम्ही माझं फॉरेक्स वापरणार असेल तर निदान त्यातून मला सरकारला उत्पन्न तरी द्या म्हणून ती करवाढ करण्यात आली.
0: दागदागिन्यांमध्ये सोन्याचा वापर तर आपल्याकडे होतो पण त्याच्याशिवाय म्हणजे इंडस्ट्रियल किंवा इतर कामांसाठी आपल्याकडे सोन्या चांदीचा किती वापर होतोय?
1: चांदीचा वापर म्हणाल तर जगभरातच इंडस्ट्री करता 70% होतो. भारतही त्याला काही अपवाद नाही. कारण सोलर म्हणा, स्पेस टेक्नॉलॉजी म्हणा, टेलिकॉम म्हणा, पॉवर ट्रान्समिशन म्हणा, प्रत्येकच ठिकाणी चांदी लागते आणि त्याला काही पर्याय आता तरी सापडलेला नाहीये शास्त्रज्ञांना. त्यामुळे तो वापर तर टळणार नाहीये. त्यामुळे इंडस्ट्रियल युज वापराकरता जे काय आयात होईल चांदी तर इंडस्ट्रियल प्रॉडक्टच्या किमती त्या प्रमाणात वाढतील किंवा सेवांच्या किमती त्या प्रमाणात वाढतील. सोन्याचं कन्झम्पशन म्हणाल तर 0.5% ते 1% पण नसतं टोटल प्रॉडक्शनच्या किंवा मायनिंगच्या. 99% हे इन्व्हेस्टमेंट फॉर्म मध्ये कन्व्हर्ट होत असतं. पण चांदीचं जे काय प्रॉडक्शन होतंय किंवा मायनिंग होत आहे त्यातलं 60 ते 70% कन्झम्पशन मध्ये जात आहे आणि उरलेलं इन्व्हेस्टमेंट आणि युटेन्सिल्स आणि ऑर्नामेंट मध्ये येत आहे.
0: सध्याचं जर आपण आकडेवारी बघितली म्हणजे गेल्या 3-4 वर्षांमधला जर ट्रेंड बघितला तर आपण किती सोनं चांदी आयात करतोय?
1: सोनं चांदीचे मिळून आयात जी आहे ती साधारणपणे 72 ते

0: $75 बिलियन एवढी होती आहे. कारण त्याची क्वांटिटी आपण असे काउंट नाही करू शकणार, रुपये किंवा डॉलर काउंट करू शकू, कारण त्याच्या किमती सतत बदलत असतात. त्यामुळे जास्त त्याला रिलेव्हन्स आहे तो किती डॉलर आपण खर्च करतोय त्याच्यावर आहे. आणि असं म्हणतात की हा थर्ड लार्जेस्ट कॉम्पोनंट आहे आयातीतला. पहिला आहे ऑइल म्हणजे क्रूड ऑइल, दुसरा आहे इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू, आणि तिसरा आहे ते सोनं आहे. फक्त सोन्याचं एकच आहे की सोनं ही मेंटेन करणारी व्हॅल्यू आहे, म्हणजे ती व्हॅल्यू ही वेल्थ वाढवते देशाची. इलेक्ट्रॉनिक वस्तू एकदा खोक्यातून उघडल्या की शून्य किमतीच्या होतात. पेट्रोल डिझेल जळून जातं. प्रॉडक्टिव्हिटी म्हणतात लोक, डिझेल आणि पेट्रोल याच्यात प्रॉडक्टिव्हिटी आहे. इलेक्ट्रॉनिक गोष्टींमध्ये प्रॉडक्टिव्हिटी आहे, सोन्यात प्रॉडक्टिव्हिटी नाही. पण प्रॉडक्टिव्हिटी आणि वेल्थ हे हातात हात घालून चालतं. त्यामुळे देशाला उद्या जर गरज पडली आणि सरकारने जर कळकळीने आव्हान केलं आणि ते आव्हान करताना सरकारने सरकारच्या बाजूनी काहीतरी पॉझिटिव्हिटी दाखवली सुखकर जीवन होण्याकरता लोकांचं, तर लोक नक्की सॅक्रिफाईस करून सोनं ऑफर करतील गव्हर्नमेंटला. गोल्ड बॉन्ड पूर्वी दिलेच होते सरकारने की सोनं द्या आणि तेवढ्याच वजनाचे गोल्ड बॉन्ड घ्या आणि काही वर्षांनी त्याचं गोल्ड घेऊन जा, असं आपल्याला सुरुवातीच्या काळात आपण बघितलेलं आहे 50 ते 2000 दशकात त्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये. तसं काही गव्हर्नमेंट करू शकतं. एसजीबी जे केले गेले आपल्याकडे, ते एसजीबी हे इन्व्हेस्टमेंट म्हणून लोकांना चांगले ठरले, पण सरकारने त्याचं सोनं नाही घेतलं आणि त्यामुळे सरकारला जे नुकसान आलं एकंदरीत ते उद्या टॅक्सपेअरच्याच खिशातून जाणार आहे. त्यामुळे एसजीबी सारखी योजना सरकारने आणू नये, कारण अल्टिमेटली नाही तर ते टॅक्सपेअरच्या खिशातून जातं. त्याला अंडरलाईंग ऍसेट कुठेतरी हेज करणं गरजेचं होतं. एसबीआयकडे जे सोनं आहे ते जर सरकारने आता तात्पुरतं वापरलं गोल्ड मेटल लोनच्या स्वरूपात सराफांना देण्याकरता, तर जवळपास आपली 1.5 वर्षाची आयात थांबू शकते. आणि ते आरबीआयने सोनं देणं याचा अर्थ आरबीआयचं हेज कॅन्सल झालं असं नाही होत, कारण आरबीआय लोन म्हणून ते सोनं देणार आहे. त्यामुळे 1.5-2 वर्षांनी जेव्हा आपली परिस्थिती सुधारेल तेव्हा आरबीआयकडे ते सोनं परत येणार आहे. कारण सराफ लोकांना जेव्हा जीएमएल क्लोज करावं लागतं किंवा बंद करावं लागतं तेव्हा त्यांना रुपये देऊन तेवढ्या किमतीचं सोनं घेऊन द्यावं लागतं समोरच्याला, त्यामुळे त्यात नुकसान नाही होणार. ईटीएफ मध्ये फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होते, जवळपास 25 टन वर्षाला गुंतवणूक होते. सरकारने गुंतवणूकीच्या परचेस साइड बंद करावी 1 वर्षाकरता एसजीबीची कंपल्सरी, कारण ते सेव्ह होऊन नुसतंच होर्डिंग होत आहे आणि ते व्हॉल्ट मध्ये जात आहे, पण फॉरेक्स मात्र त्याला वापरलं जात आहे. आणि 1 वर्षाकरता जर तसं केलं तर 25 टन सोन्याची आयात कमी होऊ शकते. असे विविध उपाय आहेत, ते सरकारने चोखाळायला पाहिजेत. म्हणजे अदर दॅन इम्पोर्ट ड्युटी वाढवणं किंवा 1 वर्षाकरता दागिने करू नये म्हणण्यापेक्षा जे उपलब्ध रिसोर्सेस आहेत ते वापरावेत असं माझं स्वतःचं मत आहे.
1: याच्या आधी कधी सरकारने असं आवाहन केलं होतं की तुम्ही दागिने खरेदी करू नका किंवा मग आयात कमी व्हावी किंवा परकीय चलन वाचावं म्हणून, याच्या आधी सरकारने कधी अशा पद्धतीने इम्पोर्ट ड्युटी वाढवली होती?
0: नाही, अगदी रिसेंट उदाहरण बघायचं झालं तर 2012-13 साली जेव्हा आपल्याकडे कॅडचा प्रॉब्लेम आला होता, करंट अकाउंट डेफिसिटचा, तेव्हाच्या सरकारने, युपीएचं शासन होतं तेव्हाच्या सरकारने सोन्याची आयातचा कर जो आहे तो टप्प्याटप्प्याने 2% वाढत वाढत नेऊन 15% नेला होता. आणि जर का तुम्हाला सोनं आयात करायचं असेल तर तुम्हाला 20% निर्यात करणं कंपल्सरी केलं होतं, आयात केलेले सोन्या व्हॅल्यू एडिशन करून तरच पुढला आयातीचा परवाना मिळायचा. आणि त्या प्रकारे एक रिस्ट्रिक्शन आणलं होतं. पण दागिने वापरू नका असं कोणी डायरेक्ट आतापर्यंत आव्हान केलेलं माझ्या आठवणीत नाहीये. सोन्याचा वापर कमी करा किंवा तो डिफर करा, इथपर्यंतची आव्हानं मी ऐकलेली आहेत किंवा पाहिलेली आहेत.
1: पण मग आता हे जे काही आवाहन केलेलं आहे तर मग त्याचा रिअल लाईफ मध्ये किंवा ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन मध्ये कितपत परिणाम होईल, म्हणजे किती टक्के सोन्या चांदीची आयात कमी होऊ शकते आपल्याकडे?
0: गेल्या 1.5 ते 2 वर्षांमध्ये जेव्हापासून सोन्याचा दर 70,000 रुपये प्रति 10 ग्रॅम पासून वाढत जाऊन 1.5 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत गेलाय, जर का स्टॅटिस्टिक्स गोळा केलं बाजारातून तर असं लक्षात येईल की जुनं सोनं देऊन नवीन दागिने घडून घेणं हा जो प्रकार आहे तो फार मोठ्या प्रमाणावर वाढलाय. त्यामुळे आपोआपच सोन्याची आयात कमी होण्यावर त्याचा परिणाम झालाय. आता ही जी सोन्याची बाकी आयात तरी चालू आहे केवळ इन्व्हेस्टमेंट स्वरूपाचे ज्यांना इंटरेस्ट आहे ते करतायत, म्हणजे ते ईटीएफ असतील किंवा मोठ्या एचएनआय असतील की ज्यांना करन्सीमध्ये रिस्क वाटते, रुपयात रिस्क वाटते, डॉलरमध्ये रिस्क वाटते, तर ती त्यांना डिफर करायची असेल. आणि गेल्या 15 वर्षात बघितलं तर सोनं 15% एव्हरेज वर्षाला वाढलंय, परतावाही चांगला मिळतोय दिसतंय, तर त्यांनी ती आयात केली आणि त्याच्यामुळे ह्याचा परिणाम झालाय. अदरवाईज जे दागिने घडवून घेणारी लोक आहेत ते पूर्वीचं त्यांचं खरेदी केलेलं सोनं सराफाकडे घेऊन येत आहेत आणि दागिने करून घेत आहेत, आणि हे प्रमाण जवळपास 60% आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दर वाढल्यानंतर केवळ 40% दागिने हे नवीन सोन्यातून घडवले जात आहेत. 60% दागिने हे जुन्या सोन्यातून, म्हणजे घरी असलेल्या सोन्यातून किंवा आपले जुने दागिने देऊन नवीन दागिने घडवले जात आहेत. आणि फॅक्टफुल स्टॅटिस्टिक्स आहे, म्हणजे ग्राउंड रियालिटीचं स्टॅटिस्टिक्स आहे. आता खरोखर त्याच्यात काहीतरी साधायचं असेल सरकारला की जुनं सोनं लोकांनी घेऊन येऊन त्यातून नवीन दागिने घडवून घ्यावे, तर सरकारला एक चांगला उपाय आहे की तुम्ही तुमच्या घरचं जर सोनं घेऊन आलात आणि जर त्याच्यातून दागिने घडवलेत नवीन सोनं समजा खरेदी नाही केलं तर अशा केलेल्या दागिन्यांवरती 3% ऐवजी 1% जीएसटी लागेल.

0: असा काहीतरी जर सरकारने आकर्षण दाखवलं तर हे 60% प्रमाण 80-90% सुद्धा जाऊ शकेल.
1: आपल्याकडे सोनं चांदी म्हणजे ते सणासुदीला लग्न समारंभात द्यायला लागतं, लोक घेतात, ते एक प्रमाण झालं, त्याच्याविषयी आपण बोललो. पण त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे एक लक्झरियस म्हणून किंवा एक गुंतवणूक म्हणून सध्या किती प्रमाणात लोक सोनं चांदीचे दागिने खरेदी करतायत?
0: नाही, ते दागिने नाही खरेदी करत, ते जनरली गोल्ड बार खरेदी करतात. आता परत स्टॅटिस्टिक्स वरती जर येत झालं तर पूर्वीच्या काळी सामान्य सराफांकडे 15-18% गुंतवणुकी करताच सोनं घेतलं जायचं, आणि ते गुंतवणूक नसायचं ते किरकोळ गिरायकांचं, त्यांना भविष्यात दागिना घडवायचा असायचा म्हणून ते थोडं थोडं सोनं घेऊन साठवून ठेवायचे. पण आता हे प्रमाण जे आहे 15-18% ते 30-35% पोहोचलंय. याचा अर्थ सामान्य माणूसही आता त्याच्या गुंतवणुकीचा हेतू बघायला लागलाय. मोठे HNI जे गुंतवणुकी करता म्हणून सोनं घेतात, ते सराफ बाजार जो आहे मुंबईचा बुलियन बाजार, तिथून सोनं खरेदी करत असणार, ते काही सराफाकडे जात नसणार, कारण त्यांना ते भावातला फरक जो असतो खरेदी विक्रीच्या भावातला तो देण्यापेक्षा तिथून खरेदी करणं जास्त योग्य वाटत असेल. प्लस ETF मधला जो फ्लो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर वाढलाय. तो ETFचा फ्लो हा इन्व्हेस्टमेंट फ्लोच आहे. तर इन्व्हेस्टमेंट फ्लो हा गेल्या 2-3 वर्षांमध्ये माझ्या अंदाजाने 20-30% वाढला असेल दागिन्यांच्या ऐवजी इन्व्हेस्टमेंट म्हणून करणं. कारण दागिना घेतला की त्यात मजुरी जाते, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट म्हणून लोक जे सोनं घेत आहेत ते लोकांनी कमी करावं. त्याच्याकरता गव्हर्नमेंटनी काहीतरी पर्याय आणावा दुसरा, की तुम्ही सोनं खरेदी करण्याकरताची रक्कम द्या आणि ते सोनं लगेचच्या लगेच डिपॉझिट करून सोन्याच्या स्वरूपात त्याची पावती घ्या, जे तर आम्ही सोनं देऊ. कारण SGB मध्ये रक्कम देतच सरकार, सोनं नाही परत द्यायचं. आणि SGB मध्ये खरेदी करताना रक्कम हँडओव्हर करावी लागायची गुंतवणूकदाराला सुद्धा, त्यामुळे अल्टिमेटली त्याचं सोनं होत आहे का हे माहिती नव्हतं. पण आता जर तुम्ही सोनं घेणार असाल तर रक्कम द्या, पण परत मिळताना तुम्हाला फिजिकल गोल्ड मिळेल याची खात्री सरकारने द्यावी. त्याच्यामध्ये आकर्षण जास्त आहे लोकांना. फिजिकल गोल्ड मिळणार असेल तर ते आज रक्कम तुम्हाला हँडओव्हर करतील, आणि काही काळाकरता तुम्ही त्यांच्या रकमेतून आणलेलं जे सोनं आहे ते तुम्ही नॉर्मल इम्पोर्ट डिफर करण्याकरता वापरू शकाल. सराफी व्यवसायांना GML म्हणजे गोल्ड मेटल लोनच्या स्वरूपात देऊ शकाल. थोड्याफार प्रमाणावर स्ट्रेस जो आहे फॉरेक्सवरचा आणि इम्पोर्टवरचा तो कमी होऊ शकेल.
1: गुंतवणूक म्हणून सोनं, याच्यासाठी सरकारने काही पर्यायी योजना आणल्या होत्या, सोवरेन गोल्ड बॉन्ड झाली किंवा गोल्ड मॉनिटरची स्कीम झाली वगैरे, त्याची सध्याची काय परिस्थिती म्हणजे त्याच्यात रिटर्न्स कशा पद्धतीचे आहेत आणि लोक किती प्रतिसाद देत आहेत त्याला?
0: एक तर गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम ही फार वर्षांपासून चालू असलेली गोष्ट आहे. म्हणजे आत्ताच्या सरकारने त्यांच्या मागल्या सत्ता आणि कारभार त्यांनी ती आणली होती, पण ती कधीच यशस्वी झाली नाही, कारण ती फार किचकट होती आणि त्याची उपलब्धता फार मर्यादित बँकांमध्ये आणि त्यांच्या शाखांमध्ये होती. दुसरी गोष्ट, कुणालाच आपल्याकडे असलेल्या दागिन्यातली मजुरी वाया जावी असं वाटत नाही, आणि त्यांच्याकडे जे गोल्ड मॉनिटायझेशन मध्ये गोल्ड द्यावं लागायचं ते शुद्ध करून द्यावं लागायचं, त्यामुळे तो दागिना वितळायला जायचा, त्याच्यातली शुद्ध सोनं फक्त डिपॉझिट करून घेतलं जायचं. त्यामुळे त्यातला जो मेकिंग चालू असायचा त्यामुळे लोक परावृत्त होती, कारण खूपसं सोनं हे दागिन्यांच्या स्वरूपामध्ये भारतामध्ये आहे. ही योजना तितकीशी इफेक्टिव्ह झालीच नाही असं आपण म्हणू.
1: खूप खूप धन्यवाद, आपण आकाशवाणीसाठी ही मुलाखत दिली.
2: श्रोतेहो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि मुलाखत जीवन भावसार, निर्मिती सहाय्य भारती गांधी आणि निवेदन अंकिता आपटे.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी शेतीविषयक कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी माधवी राणे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 25 शके 1948 म्हणजेच 15 एप्रिल 2026. जाणून घेऊयात ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. हवामान ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यात हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशित असेल, उष्णतेच्या झळा जाणवतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 37 किलोमीटर ताशी वेगाचे वारे वाहतील. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राज्यस्तरीय कृषी प्रसारणा, सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांसाठी नव्या संधी या विषयावर प्रिया बेल्हेकर यांनी माणिकप्रभू धानोरकर यांची घेतलेली मुलाखत. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांसाठी नव्या संधी याविषयी सिम्बॉयसिस इंटरनॅशनल डीम युनिव्हर्सिटी पुणेच्या सिम्बॉयसिस सेंटर फॉर वेस्ट रिसोर्स मॅनेजमेंटचे डायरेक्टर प्राध्यापक माणिकप्रभू धानोरकर यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत धीरज केदारी.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपण असं बघतो की शहरीकरण वाढतंय, औद्योगिकीकरण वाढतंय, तसंच आपण बघतो की शहरामध्ये अनेक भाज्यांची फळांची आवक जावक वाढलेली आहे, लोकसंख्या वाढलेली आहे. किंवा शेतामध्ये पण आपण बघतो की अवकाळी पाऊस असू दे किंवा कोणत्या तरी कारणाने बराच माल त्याचं नुकसान होतं, आणि अशा वेळेस आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय कचरा हा तयार होतो, शेतात असू देत किंवा आपल्या शहरी भागामध्ये असू देत. पण या कचऱ्याचं व्यवस्थापन आपल्याला करता येतं आणि याच्यातून आपल्याला काहीतरी एक व्यवसायाची संधी उपलब्ध आहे, ही खरंच एक आशेची एक गोष्ट आहे. आणि याच विषयी आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत माणिकप्रभू धानोरकर. हे सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सर स्वतः सिम्बॉयसिस या कॉलेजमध्ये वेस्ट मॅनेजमेंट या विभागाचे संचालक आहेत आणि ते आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. तर सुरुवातीला आपण आपल्या या कार्यक्रमात त्यांचं स्वागत करूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे की आपण असं बघतो की सेंद्रिय कचरा हा आता जागोजोगी आपल्याला भरपूर दिसतोय, लोकसंख्या वाढतीये, मागणी शेतमालाची वाढतीये, पण त्याचबरोबर हा कचरा खूप मोठ्या प्रमाणात तयार होतोय. तर आपल्या कामाचा जो मुख्य फोकस आहे तो आहे वेस्ट मॅनेजमेंट आणि शेती,
1: बरोबर,
0: यांचा संगम तुम्ही करून आणलाय. तर याबद्दल आम्हाला काय सांगाल?
1: खरं तर सिम्बायसिस सेंटर फॉर वेस्ट रिसोर्स मॅनेजमेंट हे सिम्बायसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी किंवा सिम्बायसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातलं जिथे आम्ही यांचं काम चालू आहे, त्याचा मुख्य उद्देशच असा आहे की कचरा ह्या शब्दाची संकल्पना किंवा व्याख्याच आपण बदलायची आणि त्याचं संसाधन म्हणून त्याला प्रचलित करणं किंवा बनवणं, ही एक संकल्पना समाजात रुजवणं, हे आमचं खरं तर मुख्य आपण काय म्हणू शकू उद्देश आहे या आमच्या कामाचा. खरं तर आपण ज्याला वेस्ट म्हणतो, हा वेस्ट म्हणजे ही जी काही गोष्ट आहे ही आपल्यासाठी निरुपयोगी असू शकते, पण आपण त्याचा कधीच असा विचार करत नाही की ही इतर कुठल्या तरी गोष्टीसाठी एक स्रोत म्हणून त्याची संधी त्याला आपल्याला मिळू शकते. आपण ज्या काही गोष्टी स्वतःच्या अस्तित्वासाठी किंवा स्वतःच्या सुखसोयींसाठी वापरतो किंवा तयार करतो, ह्या सगळ्या पृथ्वीवरती तयार असलेल्या किंवा नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या साधन संपत्तीमधनच तयार होतात. त्यामुळे तसं पाहिलं तर निसर्गाच्या शब्दकोशामध्ये कचरा हा शब्दच नाहीये, ही व्याख्याच नाहीये, हे आपण आपल्या सोयीसाठी निर्माण केलेली एक टर्म आहे किंवा एक शब्द आहे आपण असं त्याला म्हणूया. तर ह्या निरुपयोगी साधनांचं नैसर्गिकरित्या पुन्हा निसर्गामध्ये पुनर्चक्रांकन हे होतच असतं, आपण ते अति प्रमाणात वापरतो त्यामुळे पृथ्वीची जी क्षमता आहे ती थोडीशी नष्ट होतीये कुठेतरी, किंवा ती त्याला आपण काय म्हणू की ती अफेक्ट होतीये, त्यामुळे ते होत नाही आणि म्हणून तो आपल्याला तो कचरा हा जागोजागी दिसतो. निर्माण झालेला कचरा आपण पुनर्चक्रांकनामध्ये कसा आणायचा किंवा आपण सर्क्युलर इकॉनॉमी किंवा सर्क्युलरिटीमध्ये कसा आणायचा यासाठी आपण प्रयत्न करतो. आता उदाहरणार्थ भारतामध्ये एक बघायचं झालं तर दरवर्षी जवळपास 62 मिलियन टन म्हणजे 62 दशलक्ष टन एवढा घनकचरा निर्माण होतो आणि ह्या कचऱ्यापैकी

0: 60% जास्त कचरा हा सेंद्रिय स्वरूपाचा आहे, जो नक्कीच आपल्याला पूर्णपणे पूर्ण क्षमतेने वापरता येऊ शकतो. जर ह्या कचरारूपी संसाधनाचा जर आपण सुयोग्य वापर केला, कशा प्रकारे करता येईल, तर त्याला खतामध्ये रूपांतरित करून किंवा ह्या संसाधनांचा वापर आपण शेतीसाठी ऊर्जा निर्मिती करून जर केला, तर आपण नक्कीच त्याचा खूप चांगला प्रभावीपणे शेतीमध्ये वापर करू शकतो. कारण खत ह्याला काळं सोनं किंवा ब्लॅक गोल्ड असं म्हटलं जातं, आणि जो जमिनीचा पोत सुधारण्यासाठी खूप महत्वाचा आहे, पीक निर्मितीसाठी किंवा निरोगी पीक निर्मितीसाठी हा खूप गरजेचा आहे. तर आणि दुसरी गोष्ट असं म्हणजे की आजकाल विकसित होत असलेलं, जसं उदाहरणार्थ AI तंत्रज्ञान आहे, नवीन जे तंत्रज्ञान आहे त्याचाही वापर करून आपण ही जी काही संसाधनं आहेत, मी त्याला कचरा शब्द मुद्दाम टाळतोय, ही जी संसाधनं आहेत याला शाश्वत शेतीकडे नेण्यासाठी आपण याचा खूप प्रभावीपणे वापर करू शकतो असं मला वाटतं.
1: बरोबर. मला असं वाटतं की आपले शेतकरी तसंही काही बरेच शेतकरी आहेत की जे आता सेंद्रिय शेतीकडे वळालेत, आणि ते सुद्धा असंच की वेस्ट पासूनच जेवढं आपल्याला गोष्टी पुनर्वापर त्याचा करता येईल तसं करत असतात. जसं की आपण अनेकदा बघतो की ऊसाचा पाचट जाळू नये असं सांगतात.
0: बरोबर.
1: तर ते पाचट जमिनीमध्ये पुरून मग त्याचं खूप चांगल्या प्रकारे त्यांना जमिनीसाठीच एक सुपीकता त्यांना तयार होते
0: त्यामुळे.
1: बरोबर. तर तसा शेतीत निर्माण होणाऱ्या जो कचरा आहे त्याचं योग्य व्यवस्थापन किती महत्वाचं आहे याविषयी शेतकऱ्यांना काय सांगाल? म्हणजे जसं पीक अवशेष आणि बाकी शेड,
0: म्हणजे कुठलेही शेतीमध्ये निर्माण होणारा जो आपण ज्याला कचरा म्हणतो किंवा जे संसाधन आहेत, उदाहरणार्थ पिकांचे अवशेष आहेत, जनावरांचं मूत्र आणि शेण आहे, किंवा अन्न कचरा आहे, पिकांचा कचरा आहे, हा सगळा सेंद्रिय कचरा व्यवस्थितपणे त्याचं व्यवस्थापन करणं हे खरं तर शाश्वत शेतीसाठी गरजेचंच आहे असं मी म्हणेन. कारण अवशेष जाळणं हे अयोग्य आहे, त्याला कारण जाळून आपण एकतर ही संसाधनं नष्ट करतोय, दुसरी गोष्ट ह्या ज्वलनामुळे निर्माण होणारे सूक्ष्म कण आणि धूर यामुळे हवेचं प्रदूषण होतं ते वेगळंच. ज्वलनामुळे काय होतं की जमिनीतले जे सुपीकता वाढवणारे सूक्ष्मजीव आहेत, उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत, तेही नष्ट होतात. तर हे न जाळता, आणि दुसरी गोष्ट आपण जाळलं नाही तर करायचं काय, तर हे जर संसाधनं चांगल्या योग्य कामासाठी आपण वापरले नाही, जमिनीमध्ये त्याचं पुनर्चक्रांकन केलं नाही, तर ते तसेच पडून सडतील, खराब होतील, आणि त्यातून मिथेन नावाचा वायू निर्माण होईल जो पुन्हा हवेमध्ये वातावरणामध्ये निघून जाईल. आणि त्यामुळे काय होईल की आपण जे ग्रीन हाऊस गॅस एमिशन्स म्हणतो किंवा जागतिक तापमान वाढ ह्याच्यासाठी ते कारणीभूत होतो, कारण तो मिथेन हा कार्बन डायऑक्साईड पेक्षा 21% जास्त घातक आहे. बरं, ह्याचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी स्रोत म्हणूनही करता येऊ शकतो. मग तो जर शेतीमध्ये केला तर त्याचा दुष्परिणाम टाळून आपल्या शेतीसाठी व्यवस्थापनासाठी त्याला खूप चांगला महत्वाचा उपयोग त्याला करता येऊ शकतो.
1: बरोबर.
0: दुसरा महत्वाचा उपयोग हे का गरजेचं आहे करणं, तर मातीचं आरोग्य. मातीचं आरोग्य हे सेंद्रिय पदार्थांशी अत्यंत निगडीत आहे. कारण सेंद्रिय पदार्थ किंवा ज्याला आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो हे शेतीमध्ये किंवा जमिनीमध्ये वाढवण्यासाठी ह्या सेंद्रिय पदार्थांची गरज असते, म्हणून तो जाळणं चुकीचं आहे. भारतामध्ये अनेक भागांमध्ये जर आपण बघितलं तर 0.5% कमी जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन आहे, जो कमीत कमी 1% असणं आवश्यक आहे.
1: बरोबर आहे.
0: त्यामुळे मला असं वाटतं की शेतीत निर्माण होणारा जो कचरा आहे त्याचं योग्य व्यवस्थापन जर केलं तर शाश्वत शेती निर्माण करायला नक्कीच त्याचा हातभार आपल्याला लाभू शकतो.
1: बरोबर सर. आणि बायोगॅस आणि बायोसीएनजी प्रकल्प जो आहे तो शेतकऱ्यांसाठी किती महत्वाचा आहे, आणि जर लहान शेतकऱ्यांनी कमी खर्चात वेस्ट टू एनर्जी प्रकल्प जर त्यांना सुरू करायचं असेल तर त्यांना काय करावं लागेल?
0: यामध्ये दोन गोष्टी आहेत. बायोगॅस ही संकल्पना काही नवीन नाहीये. आपण अनेक दशकं बघतोय की बायोगॅस शेतकऱ्यांकडे आहे. खरं तर बायोगॅस ही संकल्पनाच भारताने जगाला दिलेली आहे, पण दुर्दैवाने आज बायोगॅसची निर्मिती ही भारतातच खूप कमी आहे, हे मला सांगायला फार खेद वाटतो. त्याचा सुयोग्य वापर होत नाहीये. तसं पाहिलं तर बायोगॅस आणि बायोसीएनजी हे दोन वेगळे प्रकार नाहीयेत, पण एकाच प्रोसेसमधनं दोन गोष्टी आहेत. की बायोगॅस हा छोट्या स्केलपासून म्हणजे अगदी लहान शेतकऱ्यांपासून मध्यम प्रकारच्या कचरा नियोजनासाठी आपल्याला तो वापरता येऊ शकतो, पण बायोसीएनजी करायचं असेल तर त्या मात्रासाठी मात्र तुम्हाला मोठ्या प्रमाणामधले प्रकल्प ठेवावे लागतात. उदाहरणार्थ 50 टन 100 टन पर डे वेस्ट प्रोसेसिंग जर असेल, सेंद्रिय पदार्थ तुमच्याकडे असतील, उदाहरणार्थ साखर कारखाने आहेत किंवा फूड वेस्ट इंडस्ट्री आहे, अशा ठिकाणी बायोसीएनजीचे प्रोजेक्ट हे चालू शकतात. किंवा जिथे मोठ्या मोठ्या डेअरीज असतात, गोशाळा असतात, अशा ठिकाणी हे बायोसीएनजीचे प्रकल्प चालू शकतात. शेतकऱ्यांसाठी याचा आर्थिक फायदा असा होऊ शकतो की एका बायोगॅस संयंत्रामधून किंवा बायोगॅस युनिटमधून त्या शेतकऱ्याचा कुटुंब

0: वाचा, इंधनाचा खर्च वाचतो, म्हणजे कुकिंग गॅस आपण ज्याला म्हणतो तो खर्च वाचू शकतो, कारण 2 क्युबिक मीटर मध्ये त्याला अर्धा किलो गॅस मिळू शकतो, जो की एलपीजी इक्विव्हॅलंट मी ज्याला म्हणेन की जो एका 5 माणसांच्या कुटुंबासाठी दिवसभरासाठी पुरेसा आहे, म्हणजे आणि 25 किलो मधनं हा गॅस त्याला एका वेस्ट प्रोसेसिंग मध्ये त्याला हा गॅस मिळू शकतो, त्यामुळे तिथे त्याचा खर्च वाचतो. त्याहूनही अधिक महत्वाचं म्हणजे बायोगॅस हा तर बाय प्रोडक्ट झाला, पण बायोगॅस तयार झाल्यानंतर जी निर्माण होणारी स्लरी असते त्या स्लरीला अत्यंत उपयुक्त ती शेतीसाठी आहे, त्यामध्ये न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज खूप आहेत. तर त्या स्लरीचा सेंद्रिय शेती डेव्हलप करण्यासाठी याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो, त्यामुळे जमिनीचा पोत सुधारणं, पिकांची गुणवत्ता सुधारणं इथे त्याचा वापर होऊ शकतो. आता दुसरा प्रश्न तुमचा होता की लहान शेतकऱ्यांसाठी काय पर्याय असतील, तर लहान शेतकऱ्यांसाठी आजकाल फ्लेक्झी डायजेस्टर्स नावाचे एक बायोगॅस डायजेस्टर्स मिळतात किंवा बॅग्स मिळतात अतिशय कमी किमतीमध्ये, ज्याचा वापर शेतकरी बायोगॅस निर्मितीसाठी करू शकतात, किंवा त्यांच्याकडे पुनर्वापर करण्यायोग्य असलेली काही जर संसाधनं असतील, उदाहरणार्थ सिंटेक्स टाकी वापरून पडलेली आहे, तर अशाही काही गोष्टींचा अत्यंत कमी खर्चामध्ये वापर करूनही बायोगॅस संयंत्र निर्माण करता येऊ शकतं आणि कमीत कमी खर्चामध्ये ते आपल्याला शेतकऱ्याला तयार करता येऊ शकतं.
1: बरोबर, म्हणजे गावातले काही शेतकरी एकत्र येऊन सुद्धा एक प्रकल्प चालवू शकतात.
0: अगदी अगदी उत्तम प्रकारे ते करू शकतात,
1: कमी खर्चात होऊन जास्त फायदा त्यांना मिळेल. त्याने
0: जेवढा मोठा बायोगॅस प्लांट तेवढी जास्त स्लरी निर्माण होणार आणि ती तेवढ्या जास्त शेतीला पूरक होणार. तर बायोगॅसच्या स्लरीपासून जेवढं रेव्हेन्यू शेतकऱ्यांना जनरेट करता येईल ते बायोगॅस पासून मिळणार नाही, पण बायोगॅसच्या स्लरीपासून मिळेल, कारण बायोगॅस स्लरी एक मोठा रेव्हेन्यू जनरेटिंग सोर्स आहे बायोगॅस प्लांट मधला असं मी म्हणेन.
1: बरोबर, मगाशी तुम्ही सूक्ष्मजीवांचा जो उल्लेख केला त्याच्यामध्ये मातीच्या सुपीकतेमध्ये आणि पीक उत्पादनामध्ये त्याचा रोल किती महत्वाचा आहे?
0: सूक्ष्मजीव हे खरंच खूप महत्वाचे आहेत. आपण आता उदाहरणार्थ मातीमधले सूक्ष्मजीव, आपण माती म्हणलं की माती आपल्याला असं वाटतं की हा ठीक आहे माती आहे निर्जीव गोष्ट आहे, पण तसं नसून माती एक अत्यंत प्रगल्भ जिवंत परिसंस्था आहे ज्यामध्ये खूप उपयुक्त जीवाणू किंवा मायक्रोब्स त्याच्यामध्ये असतात. सुपीक माती काय करते? सुपीक माती उपयुक्त जीवाणूंच्या वाढीला खूप मदत करते, ती गरजेची असते. सूक्ष्मजीव म्हणजे उदाहरणार्थ आपण ज्याला जैविक खतं म्हणतो, आता जैविक खतं म्हणजे काय आहेत? हे सूक्ष्मजीव आहेत, जीवाणू आहेत, जे हवेतलं नत्र जमिनीमध्ये स्थिर करतात आणि पिकांना उपलब्ध करून देतात. उदाहरणार्थ रायझोबियम आहे, अझोटोबॅक्टर आहे, अझोस्पायरिलम आहे, किंवा फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया असतात, पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया असतात, अशा अनेक प्रकारचे वेगवेगळे जैविक खतं आहेत जे सूक्ष्मजीव आहेत, ज्या दे आर लाईफ फॉर्म्स, मग ते काही वेगळी खतं तसे तयार करत नाहीत, जे ते लाईफ फॉर्म्स आहेत ते त्यांच्या त्यांच्या
1: जीवनचक्रामध्येच
0: हवेतला नत्र जमिनीमधला स्फुरद पालाश हे पिकांना उपलब्ध करून देण्याचं काम करतात. दुसरा प्रकारचा एक मायक्रो ऑर्गॅनिझम असतो की ज्याला आपण जैविक कीड नियंत्रणासाठी किंवा जैविक नियंत्रणासाठी बायो कंट्रोल एजंट्स ज्याला आपण म्हणतो, ट्रायकोडर्मा आहे, बवेरी आहे, मेटेरायझियम आहे, हे काय करतात की पिकांवरती येणारी जी कीड आहे जी पिकांना हानिकारक आहे किंवा पिकांमध्ये होणारे रोग आहेत किंवा जमिनीमध्ये असणारे नेमॅटोड्स ह्यांच्यासारखे जे सूक्ष्मजीव आहेत ह्यांच्यावरती उपजीविका करतात आणि पिकांचं रक्षण करतात. तर ह्या अशा सूक्ष्मजीवांचा नेमका उपयोग त्या पिकांच्या वाढीसाठी, उत्पादन वाढीसाठी आणि गुणवत्तेसाठी हा नक्कीच होतो.
1: बरोबर, बायोचार आणि सेंद्रिय खत यांचा वापर जर आपण केला तर मातीची गुणवत्ता सुधारता येते आणि रासायनिक खतांपेक्षा जैविक पर्याय यासाठी महत्वाचा आहे. तुम्ही काय सांगाल, म्हणजे मातीची गुणवत्ता कशी सुधारते बायोचार पद्धत आणि सेंद्रिय खतामुळे?
0: बायोचार ही टर्म आता नवीन खूप चर्चेमध्ये आहे, प्रचलित आहे, पण खरं तर बायोचार म्हणजे काय? तर बायोचार हा ऑक्सिजन विरहित जाळून केलेल्या कचऱ्याचा कोळसा, पायरोलिसिस आपण ज्याला म्हणतो, ती एक अत्यंत सोपी पद्धत आहे. पण ह्या कोळशाचा, ह्या बायोचारचा जमिनीमध्ये किंवा जमिनीची गुणवत्ता किंवा पोत सुधारण्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका आहे. काय करतं हा बायोचार? म्हणजे हा कार्बन आहे, दिस इज अन ऑर्गॅनिक कार्बन. तर हा कार्बन काय होतो की जमिनीमध्ये तो पुन्हा पुढे काही डिग्रेड होत नाही, तो कुजत नाही, तो जमिनीमध्ये हजारो वर्ष तसाच टिकून राहतो. ह्याची एक खास खासियत अशी आहे की जमिनीमध्ये 50% जास्त पाणी धरून ठेवण्याची याची क्षमता आहे, पोषक अन्न द्रव्य धरून ठेवण्याची याची क्षमता आहे. ह्याच्यामध्ये असलेल्या जी पोरॉसिटी आहेत किंवा पोर्स आहेत, बारीक सूक्ष्म कण छिद्र जी असतात ती आणि मातीच्या पार्टिकल्स बरोबर त्याच्यामध्ये जे काही इंटरॅक्शन आहे त्यामध्ये जे होणारे पोर्स तयार होतात ह्यामुळं जमिनीमध्ये हवा खेळती राहते. ह्यामुळं काय होतं की सॉइलचं टेक्स्चर आणि स्ट्रक्चर हे दोन्हीही इम्प्रूव्ह होतं, चांगलं होतं, गुणवत्ता त्याची सुधारते आणि जमीन ही सुपीक होते. दुसरा याचा फायदा असा आहे की बायोचार जर जमिनीमध्ये टाकला तर जमिनीमध्ये असणारे काही प्रदूषक आहेत, उदाहरणार्थ अँटीबायोटिक्स, प्रतिजैविक.

0: ज्यांचा आपल्या शरीरावरती घातक परिणाम आहे. किंवा आजकाल आपण ऐकतो की मायक्रोप्लास्टिक्स जे आपल्या रक्तामध्ये, आपल्या शरीरामध्ये, आपल्या अवयवांमध्ये आजकाल आढळतात, आपल्या अन्नसंस्थेमध्ये ते आलेले आहेत, तर ह्यांना धरून ठेवण्याची क्षमता ह्याच्यामध्ये आहेत. काय होतं की या बायोचारच्या पार्टिकल्सवरती जर हे प्रदूषक येऊन चिटकले तर त्याचा झाडांमध्ये किंवा पिकांमध्ये त्याची एंट्री होणार नाही, ते जाणार नाहीत, आणि मग आपल्याला क्वालिटी पीक ज्याला आपण म्हणू किंवा क्वालिटी अन्न जे म्हणू ते आपल्याला त्याच्यामधनं मिळू शकतं. आता रासायनिक आणि याची तुलना जर करायची झाली जैविक पर्याय किती उपयोग, हा तर रासायनिक खतं खरं तर पिकांचे जे हायब्रिड्स व्हेरायटीज आहेत त्यांच्या पोषक अन्नद्रव्यांची पूर्तता करण्यासाठी रासायनिक खतांचा वापर करावा लागतो, कारण त्यांना अन्नद्रव्य द्यावी लागतात, ती तात्पुरती वाढ करतात ही पिकांची. पण त्यामध्ये असणारे जे काही असेंद्रिय पदार्थ असतात त्या असेंद्रिय पदार्थांमुळे मात्र जमिनीचा पोत बिघडतो, त्याची क्वालिटी, त्याची गुणवत्ता बिघडते. जसं उदाहरणार्थ की सॉइलची पोरॉसिटी कमी होणं किंवा एरेशन कमी होणं, पाणी पर्कोलेट न होणं किंवा सूक्ष्मजीवांची वाढ न होणं, ह्या अनेक गोष्टींचा रासायनिक खतांमुळे जमिनीवरती परिणाम होऊ शकतो. या उलट जैविक पर्याय मातीची रचना ही दीर्घकाळ टिकवून ठेवतात किंवा सुधारतात. आता ही जैविक आपण म्हटल्यामुळे नॅचरली ती नैसर्गिकच आहेत, आणि नैसर्गिक गोष्ट ही केव्हाही वातावरणास पोषक असतात आणि त्याचे कुठलेही दुष्परिणाम नाही आहेत.
1: बरोबर,
0: उलट पिकाची गुणवत्ता सुधारायलाच ते आपल्याला मदत करतात. त्यामुळं मी जसं म्हणालो की प्रदूषण रहित अन्न निर्माण करण्यासाठी
1: मातीतले सूक्ष्मजीव पण चांगले टिकून राहतात,
0: अर्थातच म्हणजे त्यामुळं जमिनीचा जसा पोत सुधारतो, तो पोत सुधारला की तसंच सूक्ष्मजीवांना त्याची ती मदत होते वाढीसाठी.
1: आपण विकसित जे केलेले आहेत डकवीड आधारित फीड किंवा बायोचार यासारख्या संशोधनाचा शेतीमध्ये कसा उपयोग होऊ शकतो?
0: राईट, आता डकवीड जर आपण पाहिलं तर डकवीड काय आहे की एक इन्वेसिव्ह अक्वॅटिक वीड आहे जे आपल्या नदींमध्ये किंवा पाणी साठ्यांमध्ये आपल्याला जलपर्णी बरोबर दिसून येतं. हे छोटंसं प्लांट असतं, पण ह्याच्यामध्ये ना प्रथिनांचं किंवा प्रोटीनचं प्रमाण हे अत्यंत जास्त आहे, भरपूर आहे. 30-40% प्रोटीन आहे. आता जे शेतीपूरक व्यवसाय असतात, उदाहरणार्थ पोल्ट्री आहे किंवा मासे उत्पादन आहे, ह्यामध्ये त्यांना जे प्रोटीन रिच फीड द्यावं लागतं, तिथे प्रोटीनचा सोर्स म्हणून वापरले जाणारे जे काही घटक आहेत, उदाहरणार्थ सोयाबीन असेल किंवा आणखी कुठल्या शेतीमधनं मिळणारे पर्याय असतील, तर ते थोडेसे प्रोटीन खाद्य निर्माण करायला कॉस्टली होतात किंवा महाग होतात, तर त्याला स्वस्त पर्याय काय, तर डकवीड जो हा अनवॉन्टेड बायोमास आहे त्याला वापरून आपण प्रोटीन वाढवून त्याचे खाद्यपदार्थ तयार करू शकतो, आणि त्या शेतकऱ्यांचा जवळपास 50% त्याचा खर्च कमी होऊ शकतो. राहता राहिलेलं बायोचार किंवा इतर हा बायोमास वापरून जे काही आपण डेव्हलप करतो, काय म्हणतात त्याला, व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट्स, मग ते पॅकेजिंग असेल, आणखी कुठले कुठले वेगळे प्रोडक्ट्स आपण शेतीपूरक व्यवसायासाठी करू शकतो, तर हा मला असं वाटतं शाश्वत शेतीचा पाया आहे की हे जे रिसोर्सेस आहेत त्यांना पुन्हा सर्क्युलरिटीमध्ये आणणं आणि वापरणं, त्या दृष्टिकोनातून आम्ही संशोधन करत असतो.
1: अच्छा, आता सध्या म्हणजे जे शेतकरी आहेत आपले त्यांच्या पुढे सगळ्यात एक मोठं चॅलेंज आहे ते म्हणजे हवामानाचा जो बदल होतोय त्याला सामोरं जावं लागतंय. तर हे जे आता आपला विषय आहे सेंद्रिय कचरा व्यवस्थापन, तर याची त्यांना काय मदत होऊ शकते या बाबतीत?
0: कचरा व्यवस्थापन जे नीट होत नाही आणि ज्यामुळे डम्पिंग यार्ड्स जे तयार होतात किंवा मोठमोठे कचऱ्याचे डोंगर जे आपण बघतो, त्यामुळे तिथून होणारं जे काही ग्रीन हाऊस गॅसचं उत्सर्जन आहे हे जागतिक तापमानाला किंवा हवामान बदलाला कारणीभूत मोठ्या प्रमाणात आहे असं मी म्हणेन. त्यामुळे योग्य कचरा व्यवस्थापन जर केलं तर हवामान बदलाचा शेतीवर होणारा परिणाम आपल्याला नक्कीच कमी करता येऊ शकतो. उदाहरणार्थ कचरा जाळणं जर आपण थांबवलं तर कार्बन उत्सर्जन कमी होईल. सेंद्रिय पदार्थांचं जर आपण खतात रूपांतर केलं किंवा ऊर्जेत रूपांतर केलं तर तिथेही त्याचा खूप चांगला शेतीसाठी वापर करता येऊ शकतो. कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणजे जमिनीची कार्बन साठवण्याची जी क्षमता आहे ती आपल्याला कचरा व्यवस्थापनामुळे वाढवता येऊ शकते आणि तापमान वाढीचा परिणाम कमी करायला मदत होऊ शकते. ह्या गोष्टींमुळे जसं उदाहरणार्थ ग्रीन हाऊस गॅस मी तुम्हाला म्हणालो की मिथेन आणि इतर ग्रीन हाऊस गॅस या वेस्ट मॅनेजमेंट न झाल्यामुळे जे निर्माण होतात किंवा त्याचं उत्सर्जन होतं, ज्यांचा पर्यायाने वातावरण बदलवावरती जो परिणाम होतो तो आपल्याला नक्कीच, जर इफेक्टिव्ह वेस्ट मॅनेजमेंट आपण केलं, सक्षम वेस्ट मॅनेजमेंट जर आपण केलं, तर त्याचा वातावरण बदलावरती आपल्याला आपण परिणाम चांगल्या प्रकारे तो साधू शकतो किंवा ते कमी करू शकतो.
1: बरोबर, म्हणजे हे शेतकऱ्यांच्याच पातळीवर नाही तर प्रत्येक घरगुती लेवलवर सुद्धा, जे आपण म्हणतो की आपण कचरा व्यवस्थापन करतो ओला सुका, आणि जर तो ओला आपल्याला कंपोस्ट घरीच तयार करू, म्हणजे प्रत्येकाने जर हा विचार केला तर कुठेतरी आपण एक भाग बनू की आपला हवामानाचा जो बदल होतोय तर आपण ते कमी करण्यासाठी थोडासा एक आपला एक सहभाग राहील त्याच्यामध्ये असं म्हणूयात.
0: नक्कीच,
1: आपण म्हणजे या कचरा व्यवस्थापनातून आपण शेती आणि पर्यावरण यांच्यामध्ये समतोल साधायचा प्रयत्न करतोय, तर यासाठी तुम्हाला एआयची काय मदत होते?
0: नक्कीच, एआयचा वापर, एआय ऑटोमेशन यांचा वापर, पहिलं तर सगळ्यात महत्वाचं की कचऱ्याचं वर्गीकरण करणं, ह्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने आपण त्याचा वापर करता येऊ शकतो. सेन्सर्सच्या मदतीने,

0: पोस्टमधलं तापमान, त्याचं मॉइश्चर, ओलावा किती आहे हा आपण आपल्या मोबाईलवरती चेक करू शकतो. शेतीला पाणी देणं किंवा शेतीला खतांचा डोस देणं किंवा शेतांवरती फवारणी करणं हे एआयमुळे शक्य आहे. एआयमुळे आपण कितीतरी फोरकास्टिंग, ज्याला आपण म्हणतो, की पाऊस कधी येणार आहे, पिकांवरती कुठलं कीड येणार आहे, किंवा अंदाज, हवामानाचा अंदाज, पिकाच्या किडीचा अंदाज, पिकांच्या रोगांचा अंदाज हा एआयमुळे शक्य आहे. आणि त्यामुळे नक्कीच मला असं वाटतं की शेतकऱ्यांना आगाऊ सूचना मिळाली तर शेतकरी नक्कीच त्यानुसार त्याची तयारी करू शकतो. ह्या एआयचा वापर कित्येक प्रक्रियांमध्ये मानवी हस्तक्षेप आणि चुका टाळण्यासाठी पण करता येऊ शकतो. म्हणजे आता फूड प्रोसेसिंग असेल तर ह्यासाठी एआयचा जर वापर झाला तर नक्कीच मानवी चुका टाळून प्रोडक्टिव्हिटी वाढवता येऊ शकते असं मला.
1: अनेक पिकं अशी असतात की त्याच्याकडे थोडं निरीक्षण करावं लागतं आणि त्यानुसार त्यांना औषध किंवा खतं यांची मात्रा द्यावी लागते. तर त्यासाठी नक्कीच 24 तास कोणता माणूस निगराणी करू शकत नाही. त्यामुळे अनेक गोष्टी घडू शकतात. उत्पादनाची घट होते पण एआयमुळे ह्या गोष्टी शक्य होणार आहेत.
0: बरोबर.
1: तर हे कचरा व्यवस्थापन क्षेत्रामध्ये ग्रामीण युवकांसाठी कोणत्या उद्योजकीय संधी आहेत सर, आणि स्टार्टअप सुरू करू इच्छिणाऱ्या युवकांना आपण काय सल्ला द्याल?
0: कचरा व्यवस्थापन तसं जर बघितलं ना तर आपण एखाद्या व्यवसायाला जर आपला व्यवसाय मानला आणि तिथे मन लावून जर काम करतो म्हटलं तर कचरा व्यवस्थापन हे अब्जावधी डॉलरचं क्षेत्र आहे असं मी म्हणेन. किंवा ज्यांना खरंच यामध्ये करिअर करायचं आहे की मी कचरा वेचक आहे किंवा मी कचऱ्यामध्ये काम करतो हा न्यूनगंड न पाळता जर आपण या व्यवसायाकडे एक संधी म्हणून बघितलं तर खूप संधी उपलब्ध आहेत. जसं की उदाहरणार्थ जैव ऊर्जा निर्मिती, म्हणजे तुमचं मिथेन, बायोबेस्ड हायड्रोजन किंवा ग्रीन हायड्रोजन आपण ज्याला म्हणू, मिथेनॉल आहे, इथेनॉल आहे, अशांसारखे ऊर्जा उत्पादन आहेत. नॅनो फर्टिलायझर्स आहेत किंवा खत निर्मिती आहे. आपण जे कंपोस्ट बद्दल बोलतो त्या कंपोस्टला नॅनो न्यूट्रियंटची जोड देऊन सेंद्रिय पदार्थांबरोबर पोषक मूल्यांची उपलब्धता जमिनीमध्ये पिकांना करून देणं हा एक खूप मोठी संधी आहे. बायोवेस्ट पासून तयार होणारं पॅकेजिंग मटेरियल आहे, बायोप्लास्टिक आहे, अशा अमर्याद संधी आहेत. आपण जर जिथे बघू तिथे आपल्याला हे करता येऊ शकतं. आता स्टार्टअप सुरू करताना मार्गदर्शन काय करायचं, की कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, तर सोसायटीला काय हवंय किंवा शेतकऱ्यांना काय हवंय, समाजाला काय हवंय, ह्याची जर आपण हा प्रॉब्लेम जर आपण ओळखू शकलो तर तो प्रॉब्लेम घेऊन त्याला अफोर्डेबल किंवा अडॉप्टेबल सोल्युशन, तंत्रज्ञान किंवा उत्पादन यावर जर आपण भर दिला तर नक्कीच आपलं स्टार्टअप किंवा आपलं जे व्हेंचर आहे ते खूप सक्सेसफुल होईल असं मला वाटतं. यासाठी शासनाचे अनेक इन्क्युबेटर्स आहेत किंवा शासन स्टार्टअप्सना अनेक प्रकारे निधी उपलब्ध करून देतं. तर ह्या गोष्टींची माहिती, नवीन तंत्रज्ञान काय आहे, नवीन योजना काय आहेत, हे माहिती असणं म्हणजे स्टार्टअप सुरू करण्याआधी ही माहिती घेणं. त्याचबरोबर अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट की स्टार्टअप सुरू करताना मार्केटचा अभ्यास असणं, की टार्गेट मार्केट काय आहे आणि ते आपण कुणापर्यंत पोहोचवणार आहोत, त्याचं डिमांड अनालिसिस काय आहे, हे जर केलं तर मला असं वाटतं की कुठलंही स्टार्टअप हे अपयशी होण्याचं काही कारण नाहीये.
1: बरोबर सर. हे जे आपण आज बोललोय की सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन हा एक शाश्वत शेतीचा मुख्य पाया आहे, आणि असं आपण म्हणूयात की जे तरुण शेतकरी येतात त्या पुढच्या 10 वर्षांमध्ये जर ते शाश्वत शेतीचं, मला असं वाटतं की थोडं तरुणांमध्ये थोडी जागरूकता निर्माण होते, शिक्षणामुळे खूप फरक पडतो आणि त्याच्यामुळे त्यांना थोडंसं सेंद्रिय किंवा ऑर्गॅनिक ह्या सगळ्या गोष्टींकडे त्यांचा कल दिसतो. तर पुढच्या 10 वर्षांमध्ये ह्या शाश्वत शेतीचा रूप कसं असेल, तुम्ही काय विचार करता याबद्दल?
0: मी आता जे अनुभवतोय यामध्ये आजकाल तरुण उद्योजकांचं प्रमाण नक्कीच वाढत आहे, आणि शेतीशी निगडीत व्यवसायामध्ये जायचं आहे किंवा व्यवसाय सुरू करायचे आहेत ह्यांचं प्रमाण नक्कीच जास्त आहे. अनेक प्रकारच्या संधी, अनेक प्रकारच्या योजना ते घेऊन आमच्याकडे येत असतात. आम्ही पुष्कळ स्टार्टअप्स आम्ही मेंटर पण करतो. तर मला असं वाटतं की ज्यांना या शेती व्यवसायाशी निगडीत स्टार्टअपकडे वळायचं आहे ते आणि पुढच्या 10 वर्षांमध्ये काय बदल होणार आहेत हे जर बघायचं असेल तर मला असं वाटतं की येत्या दशकामध्ये अचूक व्यावसायिक शेती किंवा प्रिसिजन फार्मिंग आपण ज्याला म्हणतो आणि सर्क्युलर इकॉनॉमी ह्या गोष्टींकडे जगाचा कल हा राहणार आहे. आणि शेतकरी हा केवळ अन्न उत्पादक न राहता पुढे त्याची ओळख ऊर्जा उत्पादक म्हणूनही होईल असं मला वाटतं. कारण आपल्याकडे असलेल्या संसाधनांचा जर वापर केला तर आपल्या घरामध्ये लागणारी जी ऊर्जेची गरज आहे ती 100% आपण आपल्या संसाधनांमधनं भागवू शकतो. आणि ऑलमोस्ट 50-60% रासायनिक खतांची उपयोग म्हणजे त्याची गरजही डिपेंडन्सी आपल्याला कमी करता, अवलंबित्व कमी करता येऊ शकतं इतकं प्रमाण त्याच्यामध्ये आहे.

0: तर शेतीचा प्रत्येक अवशेष हा पुन्हा शेतीच्या प्रक्रियेमध्ये येईल आणि आपण ज्याला सस्टेनेबल झिरो वेस्ट ॲग्रीकल्चर असं जे स्वप्न आपण बघतो, मला असं वाटतं की पुढच्या 10 वर्षांमध्ये ते स्वप्न सत्यात उतरवायला नक्कीच मदत होईल.
1: आणि मला असं वाटतं की आपलं शासन सुद्धा त्यासाठी प्रयत्नशील आहे.
0: शासन
1: इथेनॉल सारख्या गोष्टींना खूप चांगल्या प्रकारे बघतो की प्रकल्प अनेक उभारले जात आहेत आणि त्याला चांगला सरकार चांगला प्रतिसाद देत आहे. तर आपण अशी आशा करूयात की भविष्यामध्ये हे जे शाश्वत शेती आहे तर याविषयी सर्व शेतकरी नक्कीच जागृत राहतील. आणि तुम्ही जे म्हणताय की सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन, याच्यातून आपल्याला एक नवीन व्यवसाय सुरू करता येतो आणि त्यामध्ये तरुण जर उतरले तर ते सुद्धा एक चांगला स्टार्टअप सुरू करतील. आणि मला असं वाटतं की त्यामुळे वातावरणही चांगलं राहील आणि शाश्वत शेतीचा सुद्धा एक मार्ग त्याच्यामध्ये साधला जाईल. तुम्ही आज इथे आलात आणि ही खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. नमस्कार.

0: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांसाठी नव्या संधी याविषयी सिम्बॉयसिस इंटरनॅशनल डीम युनिव्हर्सिटी पुणेच्या सिम्बॉयसिस सेंटर फॉर वेस्ट रिसोर्स मॅनेजमेंटचे डायरेक्टर प्राध्यापक माणिक प्रभू धानोरकर यांची प्रिया भेल्लेकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: मंडळी, आत्ताच आपण सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांसाठी नव्या संधी या विषयावर माणिक प्रभू धानोरकर यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. निर्मिती केंद्र पुणे, सादर करते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात.

शाहीर पुंडलिक आणि फरांदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. याबरोबरच माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम संपला. बरं इतर श्रोते हो, भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी माधवी राणे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरून तसंच एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून देखील ऐकत आहात.
1: रसिकहो, शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा.

0: त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
1: आज रत्नमाणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
0: हसले मनी चांदणे. शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
2: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. रात्रीचे 8:02 झाली आहेत. ठीक 8:05 राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल.
3: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीत राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 17 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
4: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
5: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
6: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.

आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ। नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार, पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर। पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची भारताची तयारी। देशातला राखीव तेल साठा वाढवण्यासाठी यूएई सोबत करार। अमेरिकेच्या अध्यक्षांचा चीन दौरा पूर्ण, कुठल्याही ठोस कराराची घोषणा नाही। आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज। जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे। त्यामुळे मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे। स्पीड पेट्रोल 115.75 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल। मुंबई सीएनजीच्या दरातही प्रति किलो 2 रुपये वाढ झाली आहे, त्यामुळे मुंबई सीएनजीचा दर प्रति किलो 84 रुपये झाला आहे। विमानाच्या इंधनावर

0: आकारल्या जाणाऱ्या व्हॅटमध्ये राज्य शासनानं कपात केली असून आता 18% % कर आकारला जाईल. हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
1: मुख्यमंत्री जी पधारेंगे दिल्ली, कृषि मंत्री भी बैठेगा साथ में आपके, बाकी मंत्रालय जहां जरूरी है उनसे भी चर्चा करेंगे और आपने जिन समस्याओं का जिक्र किया है उनका समाधान करने की पूरी कोशिश होगी.
0: वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं आज जाहीर केलं. विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील. परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
2: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, ओएमआर शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारी विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटीए ने तुरंत एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए. 2 से शुरू होगा, 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: एनटीएमध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. नीट यूजी 2026 परीक्षेच्या पेपर फुटीमागे असलेल्या मुख्य सूत्रधाराची ओळख पटवण्यात सीबीआयला यश आलं आहे. 2 दिवसांपूर्वी लातूर इथून अटक झालेले पीव्ही कुलकर्णी हे रसायनशास्त्राचे प्राध्यापक या पेपर फुटीमागे असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. कुलकर्णी हे 4 वर्षांपूर्वी लातूरच्या दयानंद महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत. नीट परीक्षेच्या रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या समितीचे ते सदस्य होते. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कुलकर्णी यांनी काही विद्यार्थ्यांना पुणे इथल्या आपल्या निवासस्थानी विशेष शिकवणी दिली होती. या प्रकरणातली सहआरोपी मनीषा वाघमारे हिने विद्यार्थ्यांची जमवाजमव करण्यात कुलकर्णी यांची मदत केल्याचंही चौकशीत उघड झालं आहे. या वर्गांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी लाखो रुपये दिले होते. या विशेष शिकवणीत विद्यार्थ्यांना प्रश्न, त्यांचे पर्याय आणि अचूक उत्तरं सांगण्यात आली. ही उत्तरं विद्यार्थ्यांनी लिहून घेतली होती आणि ती 3 मे रोजी घेतलेल्या परीक्षेच्या मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळत असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. नीट यूजी 2026 परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी तपास करणाऱ्या सीबीआयने आज लातूर इथल्या एका खासगी प्रशिक्षण केंद्र संचालकांची चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह प्रकरणातल्या सुनावणीला विलंब होत असल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यांवरून सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे न्यायालयाकडून पुढची तारीख मागून घेतली जाते आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी निकाल देत नसल्याचं वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये काही नेते करतात असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले. हे प्रकार सहन करून घेतले जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणी पुढची सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे. विमानाच्या तिकीट दरांमध्ये सुसूत्रता आणून केंद्र सरकारने प्रवाशांना दिलासा द्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. एकाच दिवशी एकाच मार्गावर उड्डाण करणारी एक विमान कंपनी तिकीटाला एक दर आकारते तर त्याच मार्गावरच्या विमानासाठी दुसरी कंपनी वेगळा दर आकारत असल्याचं निरीक्षणही न्यायालयानं यावेळी नोंदवलं. सर्वोच्च न्यायालयानं दर सोमवारी आणि शुक्रवारी खटल्यांची सुनावणी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्याचा निर्णय आज घेतला आहे. इंधन बचतीसाठी हा निर्णय घेतला आहे असं सर्वोच्च न्यायालयाने प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे. नागरिकांना आणि व्यावसायिकांना सुलभ व्हावं यासाठी केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्रालयाशी निगडीत संस्थांची कार्यालयं एकाच ठिकाणी आणण्याचा मानस केंद्रीय उद्योग आणि व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी आज मुंबईत व्यक्त केला. मुंबईत मंत्रालयाच्या विविध 12 संस्थांची 20 कार्यालयं आहेत. या सर्वांना एकाच ठिकाणी आणलं तर कामात सुसूत्रता वाढेल, नागरिकांची सोय होईल आणि पर्यावरणालाही मदत होईल असं ते यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित कर

देशांमध्ये सामंजस्य करार झाले. भारतात 6 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा युएईनं यावेळी केली. भारतात 3 कोटी बॅरल कच्च्या तेलाचा राखीव साठा निर्माण करण्यासाठी दोन्ही देशातल्या कंपन्यांमध्ये सामंजस्य करार आज झाला. याशिवाय वायूचाही राखीव साठा निर्माण करण्यासाठी दोन्ही देश काम करणार आहेत. वाडीनारमध्ये जहाज दुरुस्ती केंद्र स्थापन करणं, जहाज दुरुस्तीसाठी मनुष्यबळाला प्रशिक्षण, सेडॅकच्या साथीनं 8 सुपर कम्प्युटरची निर्मिती यासाठीही दोन्ही देशात करार झाले. यानंतर प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार आहेत. पश्चिम आशियात शांतता नांदावी यासाठी भारत मोठी भूमिका बजावू शकतो अशी प्रतिक्रिया इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी आज नवी दिल्लीत व्यक्त केली. इराण संदर्भातल्या कुठल्याही गोष्टीवर लष्करी मार्गानं तोडगा निघणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेवर विश्वास ठेवण्याचं कुठलंही कारण इराणकडे नसल्याचं ते म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीतून सर्व जहाजांनी जाऊ देण्याची इराणची तयारी आहे, परंतु तिथली परिस्थिती किचकट असल्याचं ते म्हणाले. अमेरिका आणि चीन दरम्यान चर्चा ऐतिहासिक महत्वाची ठरल्याचा दावा दोन्ही देशांनी केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच चीनचा दौरा केला. त्यावेळी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी त्यांची सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा झाली. होर्मुझची समुद्रधुनी ऊर्जा व्यापारासाठी मोकळी राहण्याची गरज आहे यावर त्यांचं एकमत झालं. मात्र चर्चेअंती कोणताही ठोस करार झाल्याचा उल्लेख दोन्ही नेत्यांनी केलेला नाही. यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन 26 मेच्या दरम्यान होईल असा अंदाज आज हवामान खात्यानं वर्तवला आहे. साधारणपणे नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये 1 जूनच्या दरम्यान पोहोचतो. गेल्या वर्षी मात्र तो 24 मेच्या दरम्यान केरळात दाखल झाला होता. यंदाही तो दरवर्षीपेक्षा लवकर केरळात पोहोचेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताची सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडगोळी उपांत्य फेरीत पोहोचली आहे. या जोडीने जपानच्या ताकुमी नोमुरा आणि युची शिमोगामी या जोडीला हरवलं. महिला एकेरीच्या उपउपांत्य फेरीत भारताच्या PV सिंधूला आणि पुरुष एकेरीच्या उपउपांत्य फेरीत लक्ष्य सेन याला हार पत्करावी लागली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची भारताची तयारी. देशातला राखीव तेलसाठा वाढवण्यासाठी UAE सोबत करार. अमेरिकेच्या अध्यक्षांचा चीन दौरा पूर्ण. कुठल्याही ठोस कराराची घोषणा नाही. आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. ही नागपूर केंद्राची निर्मिती आहे. संतोष तिवसकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं भजन ऐकणार आहोत सुरुवातीला.

श्रोते हो, लोकसंगीताच्या या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत. संत तुकडोजी महाराज यांची रचना असलेलं, संतोष तिवसकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे भजन.

श्रोते हो, आत्ताच आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात संतोष दिवसकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली संत तुकडोजी महाराजांची ही भजनं ऐकलीत. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात. AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर देखील आम्ही आपल्यासोबत आहोत. रात्रीचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात तनुजा देशपांडे यांनी गायलेली रमेश वैद्य यांची ही रचना.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटचं गीत ऐकणार आहोत. पुष्पा पागधरे यांच्या स्वरात एच एस खरात यांची रचना, संगीत कमलाकर भागवत यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे 8:45 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र, 9 News@9 हे इंग्रजी बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: तो
1: खुद पे इतराते न जाओगे?
0: नहीं, खुद पे नहीं।

केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे 10:13 झाले आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात ऐकणार आहोत ऋषिकेश करमरकर यांचं दिलरुबा वादन, राग मारू बिहाग, विलंबित आणि द्रुतगत 1 तालात निबद्ध आहे, मध्यलयगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ आहे अजिंक्य गलांडे यांची. ऐकूयात तर ऋषिकेश करमरकर यांचं दिलरुबा वादन, राग मारू बिहाग.

0: कार्यक्रमाच्या अंतर्गत ऋषिकेश करमरकर यांचं दिलरुबा वादन ऐकलत, राग मारू बिहाग, त्यांना तबला साथ होती अजिंक्य गालांडे यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात.
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीत राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग, आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 17 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
2: श्रोते हो, डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.
3: मुंबईकरांचा एकच निर्धार,
4: एक होतो, एक आहोत, एक राहू.
3: मुंबई पोलीस.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. रात्रीचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित KG गिंडे यांचं गायन राग मलुहा केदार. विलंबित बंदिश झुमरा तालात निबद्ध आहे आणि द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत जिन चुओ, द्रुत बंदिशीचे बोल आहेत मोरी आली मोरा. त्यांना तबला साथ आहे ओंकार गुळवडी यांची आणि हार्मोनियम साथ आहे बबन मांजरेकर यांची. ऐकूयात तर पंडित KG गिंडे यांनी गायलेला राग मलुहा केदार.